102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 6 श्रावण शके 1948 अर्थात 28 जुलै 2026. सुप्रभात श्रोते हो.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण. यावेळी सकाळचे 6 वाजत आहे. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतील बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात संत सेना महाराजांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राम फाटक यांचं. सुधीर फडके आणि सहकाऱ्यांच्या आवाजात ऐकूया वसंत बापट यांची रचना. संगीत आहे मधुकर फाटक यांचं.

0: मधुकर पाठक यांच्या संगीत निर्देशनात वसंत बापट यांचं गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतलात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. सकाळचे 6:30 झालीत. प्रसारित करीत आहोत चिंतन हा विचार मंथनाचा कार्यक्रम. कार्यक्रमात ऐकूया स्वाती ठेंगणे यांचे विचार.
1: नमस्कार, मी कुमारी स्वाती किशोर ठेंगणे. आजचा चिंतनाचा विषय आहे यशस्वी जीवनाचा पाया शिक्षण आणि संस्कार. मित्रहो, एका आईला मी विचारलं, तुमचा मुलगा मोठा अधिकारी व्हावा असं वाटतं का? ती आई हसली आणि म्हणाली, अधिकारी नाही झाला तरी चालेल, पण तो चांगला माणूस झाला पाहिजे. या एका वाक्यात आपल्या संस्कृतीचा सहार दडलेला आहे. यजुर्वेदाच्या बृहदारण्यक उपनिषदातील प्रार्थना आहे, असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतम गमय. अर्थात असत्यातून सत्याकडे, अंधकारातून प्रकाशाकडे आणि अज्ञानातून ज्ञानाकडे घेऊन चल. हेच तर शिक्षणाचे अंतिम ध्येय आहे. शिक्षण म्हणजे ज्ञान, कौशल्य आणि माहिती आत्मसात करण्याची प्रक्रिया जी बुद्धीचा विकास करते. आणि म्हणूनच स्वामी विवेकानंद शिक्षणाची व्याख्या सांगताना म्हणतात, एज्युकेशन इज द मॅन्युफॅक्चरेशन ऑफ डिव्हिनिटी दॅट इज ऑलरेडी प्रेझेंट इन द मॅन. आणि ते संस्कार म्हणजेच नैतिक मूल्ये, आचरण आणि चांगल्या सवयींचा विकास जो मानवी जीवनाला आकार देतो. दोन्हीही संकल्पना परस्पर पूरक आहे. शिक्षण केवळ पदवी नाही तर विचार करण्याची क्षमता, आणि संस्कार म्हणजे केवळ परंपरा नाही तर योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची ताकद. आणि म्हणूनच एज्युकेशन मेक्स यू इंटेलिजंट, व्हॅल्यू मेक यू अनफॉर्गेटेबल. शिक्षणामुळे माणूस उंच भरारी घेतो, पण संस्कार त्याचे पाय जमिनीवर ठेवतात. शिक्षण आपल्याला डॉक्टर, इंजिनियर, वकील, अधिकारी बनवते, पण संस्कार आपल्याला चांगला मुलगा, चांगली मुलगी, चांगला नागरिक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे चांगला माणूस घडवते. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज ग्रामगीतेतील 19 अध्यायामध्ये म्हणतात, सहकार्याची ज्यावेळी प्रबळ भावना त्याचे शिक्षणाचे मुख्य सूत्र जाणा. एकमेका सहाय्य करुणी नाणा कौतुक पहावे खऱ्या शिक्षणाचे. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत ही भावना मात्र या ठिकाणी दर्शवतात. यशाची सुरुवात ही शिक्षणाने होते, पण यश टिकवून ठेवण्याचे सामर्थ्य संस्कार देतात. आणि म्हणूनच जब अनाज खतम हो जाए तो इन्सान मर जाते है और जब संस्कार खतम हो जाए तो इन्सानियत मर जाती है. ही माणुसकी. आणि या माणुसकीच्या जतनासाठी शिक्षणाला संस्काराची जोड असावी. शिक्षण हे शरीर असेल तर संस्कार हा आत्मा आहे. पुस्तक ज्ञान दिलं, संस्कारांनी ओळख दिली, यशाच्या शिखरावर तोच पोहोचतो ज्याच्या मनात असतेत माणुसकीची आपुलकी. म्हणूनच आपल्या मुलांसाठी संपत्ती ठेवण्याच्या नादात मात्र संततीला संस्कार द्यायला विसरू नका. कारण पद बदलते, पैसा संपतो, प्रसिद्धी स्थिर नाही, पण संस्कार आयुष्यभर माणसांसोबत राहतात. चला आज आपण एक संकल्प करूया, ज्ञान मिळो पण अहंकार नाही, यश मिळू पण माणुसकी गमावणार नाही, उंच भरारी घेऊ. पण जर शिक्षण हे पंख असतील तर संस्कार हे त्या पंखांना दिशा देणारे आकाश आहे. जर शिक्षण हा दिवा असेल तर संस्कार त्यातील अखंड तेवत राहणारे

0: हे तेल आहे. संस्कार शिक्षण हे शरीर असेल तर संस्कार हा आत्मा आहे. म्हणूनच यशस्वी जीवनाचा खरा पाया हा शिक्षण आणि संस्कार यावर उभा राहतो. बी एज्युकेटेड, बी हंबल, बी काइंड, बिकॉज पीपल मे फॉरगेट युअर सक्सेस बट दे नेवर फॉरगेट युअर कॅरेक्टर.
1: चिंतन हा विचार मंथनाचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. यावेळी सकाळचे 6:35 झालीत. श्रोते हो ऐकूया आज प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा.

या रूपरेषेनंतर कृषीवाणी या सदरात 6:40 पीक वाढीच्या काळातील अन्नद्रव्याचे नियोजन याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती. पाचक स्वर मृणालिनी दहीकर यांचा. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पोटविकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकू शकाल. भाग पहिला सहक्षेपित करू. सादरकर्ते असतील प्रवीण चिपळूणकर, निर्मिती असेल आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राची. परिसर हा कार्यक्रम 6:50 या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी माहिती आपण ऐकू शकाल. डॉक्टर जय सावंत यांच्याशी अमृता खानोलकर यांचा संवाद आम्ही सहक्षेपित करू. सादरकर्ते असतील प्रवीण चिपळूणकर, निर्मिती असेल आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राची. 6:55 दिनविशेष आज हा कार्यक्रम. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम 7:25 सहक्षेपित करू. सात वाजून 7:40 मिश्र संगीताच्या कार्यक्रमाचा आनंद आपण घेऊ शकाल. 8:15 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 8:40 या कार्यक्रमाचा उर्वरित भाग आपण ऐकू शकाल. सकाळी 9:00 विविध भारती सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करू. सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल 10:00. 10:30 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग प्रसारित करू. आपकी पसंद हा श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम 11:00 आपण ऐकू शकाल. 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका लेखिका कोमल कुंभार या निसर्गाच्या संगीन अनंत सोनावणे यांची मुलाखत सहक्षेपित करू. 1:00 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. युवावाणी हा कार्यक्रम 5:30 आणि त्यानंतर सायंकाळी 6:00 विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. वृत्तविशेष हा कार्यक्रम 7:15 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 किसानवाणी या सदरात खरीप आणि रब्बी पीक घेणारे शेतकरी मिलिंद लक्ष्मणराव देशमुख यांची मृणालिनी दहीकर यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित करू. विविध भारती सेवेचे कार्यक्रम 8:15 आणि त्यानंतर 8:30 संसद समीक्षा मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 10:00 संसदेतील प्रश्न उत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण आम्ही सहक्षेपित करू.

0: श्रोते हो, कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकलीत. या सर्व कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण. यावेळी सकाळचे 6:40 झालीत. प्रसारित करीत आहोत कृषीवाणी हा कार्यक्रम. शेतकरी बंधू भगिनींनो सुप्रभात, नमस्कार. दैनंदिन कृषीवाणी या सदरात आज आपण माहिती ऐकूयात पीक वाढीच्या काळातील अन्नद्रव्यांचं नियोजन याविषयी माहिती. शेतकरी बंधू भगिनींनो, पारंपरिक शेतीमध्ये खतांची कार्यक्षमता ही कमी असल्याकारणानं आणि पीक वाढीच्या काळात काही अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येत असल्यानं, तसेच कमतरतेमुळे पिकांची उत्पादकता कमी होत असल्यानं फवारणीद्वारे किंवा ठिबक सिंचनाद्वारे खतांचं व्यवस्थापन हा महत्त्वाचा भाग आहे. रासायनिक खतांचा आणि पाण्याचा कार्यक्षम वापर करून कमी खर्चात अधिक पीक उत्पादन घेणं शक्य होते. कोणत्याही पिकांच्या जोमदार वाढीसाठी मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये मिळून 17 अन्नद्रव्ये लागतात. अन्नद्रव्यांची गरज पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार बदलत असते. हवामानातील बदल, जमिनीचा प्रकार, सुपीकता, ओलावा, उपलब्ध अन्नद्रव्ये, पीक संरक्षण आणि व्यवस्थापन या सर्व बाबींचा पिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर तसेच गुणवत्तेवर परिणाम दिसून येत असतो. त्यामुळे विद्राव्य खतांचा उपयोग हा पीक वाढीच्या काळात चांगल्या प्रकारे केला जाऊ शकतो. शेतकरी बंधू भगिनींनो, खत व्यवस्थापन करताना पिकांच्या वाढीच्या विविध अवस्था आहेत, ज्यामध्ये अन्नद्रव्यांचा संतुलित पुरवठा होणे आवश्यक असते. पारंपरिक पद्धतींचा विचार करता पेरणीच्या वेळी खते दिल्यानंतर पिकांच्या पुढील काळात अन्नद्रव्यांच्या संतुलनावर विशेष लक्ष दिले जात नाही. परंतु सध्याच्या काळात अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे सुद्धा वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. पिकानुसार त्यांच्या वाढीच्या अवस्था बदलतात. शेतकरी बंधू भगिनींनो, पीक वाढीच्या काळात अन्नद्रव्यांचा पुरवठा हा नेहमीच्या रासायनिक खतांमधून अथवा विद्राव्य खतांमधून करता येतो. उपलब्ध मजूर, अन्नद्रव्यांची कार्यक्षमता, मातीतून दिल्या जाणाऱ्या खतांमुळे शेतात वाढणारे तण आणि उत्पादनातील वाढ लक्षात घेता विद्राव्य खते फायदेशीर ठरतात. शेतकरी बंधू भगिनींनो, विद्राव्य खतं ही पाण्यात पूर्णपणे विरघळणारी असतात, त्यामुळे ही खते पिकांना फवारणीद्वारे किंवा ठिबकांद्वारे देणे संयुक्तिक आहे. ही खते पिकांना लवकर उपलब्ध होतात. ही खते पिकांच्या वाढीच्या अवस्थेत देण्याकरिता अधिक फायदेशीर आहेत. विद्राव्य खते फवारणीद्वारे देत असताना स्टिकर्स वापरणे फायद्याचे असते. बाजारामध्ये वेगवेगळी खतांची ग्रेड उपलब्ध आहेत. त्या त्या अवस्थेमध्ये ती ग्रेड फवारल्यास उत्पादनामध्ये वाढ दिसून येते. पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार वेगवेगळ्या खतांच्या ग्रेडची निवड करून त्यांची पिकांवर फवारणी करावी. शेतकरी बंधू भगिनींनो, विद्राव्य खतांचं महत्त्व याप्रमाणे आहे. विद्राव्य खते ही मातीतून दिल्या जाणाऱ्या रासायनिक खतांच्या तुलनेत पिकांना लवकर उपलब्ध होतात. रासायनिक खते जमिनीतून देण्यासाठी उशीर झाला असेल तर ही खते फवारणीद्वारे देता येतात. पिकांचे उत्पादन आणि रासायनिक खतांचा शास्त्रोक्त वापर यात सांगड घालणे सोपे जाते. विद्राव्य खते विभागून देता येतात. पिकांच्या मुळांच्या कार्यकक्षेतून निचरून किंवा वायुरूपात वाया जाण्याची शक्यता कमी असते, त्यामुळे विद्राव्य खतांची कार्यक्षमता ही 70-80% राहते. तेव्हा शेतकरी बंधू भगिनींनो, अशा प्रकारे आपण पीक वाढीच्या काळातील अन्नद्रव्यांचं नियोजन करू शकतो. आणि शेतकरी बंधू भगिनींनो, ही माहिती आपल्याला प्राप्त झालेली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडनं.
1: मृणालिनी दहिकर यांनी दिलेली कृषीवाणी आपण ऐकलीत. आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणी यवतमाळ केंद्राच्या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. यावेळी सकाळचे 6:45 होत आहे. थोड्याच वेळात आरोग्यम धनसंपदा, त्यानंतर 6:50 परिसर हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: श्रोतेहो नमस्कार. पोटविकारांच्या विषयी आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत पोटविकार तज्ज्ञ आणि जनरल सर्जन डॉक्टर सोपान चौगुले. सर नमस्कार.
2: नमस्ते.
1: सर, सुरुवातीला आम्हाला सांगा, पोटविकार म्हणजे नेमकं काय?
2: पोटासंदर्भातल्या ज्या तक्रारी आहेत, जसे की आपण पोट दुखणे म्हणतो, भुकेविषयी असेल, उलटी असेल, संडासच्या तक्रारी असतील, असे ज्या काही सर्व तक्रारी आहेत त्यांना आपण ते पोटविकार असं म्हणतो.
1: पोटविकारांच्यामध्ये कुठल्या कुठल्या आजारांचा समावेश होतो?
2: पोटविकारामध्ये तोंडापासून ते अगदी अन्ननलिका, त्याच्यानंतर जठर, त्याच्यानंतर लिव्हर, पॅनक्रिया, साधुपिंड म्हणतो आपण, प्लीहा, छोटं आंतरडं, नंतर मोठं आंतरडं आणि आंत्रपुच्च, त्यातला शेवटचा भाग, अशा या सर्व गोष्टींचा या पोटविकाराच्या ह्या अवयवामध्ये समावेश आहे.
1: आजकाल आपल्याला पाहण्यात येणारे किंवा ज्यांचं प्रमाण खूप आहे असे पोटविकार कुठले आपण सांगू शकाल काय?
2: सध्याचं म्हटलं तर गॅस्ट्रायटिस किंवा पित्त म्हणतो, पित्ताचं खूप प्रमाण वाढलेलं आहे, त्याच्यानंतर भूक मंदावणं वाढलेलं आहे, पोटावरची चरबी जाड होणं, बाकीचे बरेच आहेत, पॅनक्रिया आहेत, लिव्हरचे काही आजार वाढलेले आहेत आणि अलीकडं या जीवनशैलीमुळं कॅन्सरसारखं प्रमाणही हळूहळू वाढत चाललेलं आहे. असे हे अनेक विकार त्याच्यामध्ये येतात.
1: पित्त होण्याचं नेमकं कारण काय असतं?
2: आपले खाणेपिण्याच्या सवयी, त्याच्यामध्ये तिखट, तेलकट, मसालेदार असं खाण्याचं प्रमाण आणि याचबरोबर वेळी अवेळी खाणं ह्याची त्याच्यामध्ये भर पडते आणि त्याचप्रमाणे आपला सध्याचा जो कामाचा स्ट्रेस असेल, कौटुंबिक स्ट्रेस असेल, सोशल स्ट्रेस असेल, परत जागरण असेल, याच्यामुळं पित्त वाढण्यासाठी ह्या सर्व गोष्टींचे त्याला मदत होते. आणि मग काही आजारही आहेत की ज्याच्यामुळं आणि पित्त वाढतं, पोटातील काही आजार असतील त्या अनुषंगाने, पित्ताचे खडे असतील, पॅनक्रियाचा काही त्रास असेल आणि अल्कोहोलसारखे व्यसनं, तंबाखूसारखं व्यसन, याची त्याच्यामध्ये भर पडत असते आणि त्याच्यामुळे हे पित्त वाढतं.
1: ज्या वेळेला शरीरामध्ये पित्ताचं प्रमाण वाढतं त्यावेळेला एखाद्या व्यक्तीला कोणत्या प्रकारचे त्रास होऊ शकतात?
2: तर याच्यामध्ये बऱ्याच वेळेला अगदी थोडंसं पोट दुखण्यापासून, जळजळण्यापासून अशी सुरुवात बऱ्याच वेळा होते आणि मग वेळी अवेळी दुखणं आणि ते त्याचं प्रमाण जर वाढलं तर त्याच्या अनेक ठिकाणी थोडंसं डोकं दुखणं, तुम्हाला बरं न वाटणं अशा गोष्टी होतात आणि काही वेळेला जर खाण्यापिण्यामध्ये आणखी त्या पित्त वाढीला कारणीभूत असतील तर आणखीन मग जेवणा अगोदरही काही वेळेला दुखतं, जेवणानंतरही काही वेळेला दुखतं, अशी लक्षणं ह्या पित्ताची दिसून यायला लागतात.
1: अलीकडं बऱ्याच वेळेला ऐकायला येतं की पित्ताशयाची पिशवी काढली, तर हे होण्याचं कारण काय असतं?
2: पित्ताची पिशवी काढली त्याला कारण हे खरं तर हे पित्ताऐवजी ते पित्त म्हणजे गॉलबॅडर आम्ही म्हणतो, त्याच्यामधलं जे पित्त आहे तर ते पित्ताचे खडे झाल्यानंतर किंवा त्याच्यामध्ये त्या पिशवीमध्ये इन्फेक्शन झाल्यानंतर त्याला जर काहीतरी त्रास चालू असेल आणि त्या त्रासामुळं ते खडे काही वेळेला मोठे होतात किंवा ते त्या पित्ताच्या नलिकेमध्ये येऊन अडकतात, अशा वेळी मग तो निर्णय घ्यावा लागतो. नाहीतर त्याच्यामध्ये रिपीटेड इन्फेक्शन होणं, पित्ताच्या पिशवीला पुढं खूप इन्फेक्शन होऊन काहीतरी पित्ताच्या पिशवीचं गँग्रीन होणं, अशा गोष्टी काही वेळा होऊ शकतात आणि त्यानं मग जीवाला काही जणांचा धोका निर्माण एखाद्याचं होतो. पित्त नलिकेमध्ये जे खडे आहेत ते काढून मग हे पिशवी काढावी लागते.
0: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला आज आपण ऐकणार आहोत.
1: सर, पर्यावरण संदर्भात काम करताना आव्हानात्मक गोष्टी आपल्याला कोणत्या वाटतात?
2: सगळ्यात शेतीचे आव्हान एक मोठं आहे, कारण जास्त पाऊस पडला किंवा दुष्काळ झाला तरी शेती अन्नाशिवाय कोणी जगू शकणार
1: नाही,
2: एक आहे. दुसरं म्हणजे की हा पाऊस अवकाळी म्हणतात. पूर्वी अवकाळी नसायचा, पूर्वी माहित असायचा शाळा मे
1: महिन्याच्या
2: 5 जून सुद्धा त्यावर निवडलेले भारतात सुद्धा. तर पाऊस जर पडला नाही तर काही, ह्या गेल्या वेळी पाहिलं पूर आले, पूर संपल्यानंतर काही ठिकाणी दुष्काळ पडला. शेतकऱ्याला जादा पाऊस पडून पीक लावायच्या वेळी पाऊस नाही आणि काढणीच्या वेळी पाऊस आला, तर दोन्ही वेळी नुकसान होणार. तर ते अन्नधान्य कमी होईल शक्यता. दुसरं पाण्याचं दुर्भिक्ष होणार, कारण पाऊस नसला उन्हाळ्यात आतापर्यंत जसं हे तापमान वाढलं तर बाष्पीभवन फार जोरात होतं.
1: बरोबर.
2: आणखी तेही फायद्याचं नाही, तो एक भाग झाला. दुसरं आरोग्य. हां, आता इबोला म्हणून एक काहीतरी परत आजार यायला लागलेला आहे. तसेच त्यांनी दिलंय की पावसाळ्यातले आजार वाढतील, कारण पाऊस असेल आणि टेम्परेचर जास्त असेल, तुम्ही दमटपणा असेल. मुंबईवर समुद्र किनारी बघा, घाम सारखा येतोय, पाऊसही पडतो उन्हाळा, त्यात रोग जंतू फार वेगाने वाढतात. आणि साथीचे आजारांची रिपिटेशन वाढणार. आपण एक तडाखा फक्त ह्याच्यात पाहिलेला आहे कोरोनामध्ये, पण तशी वारंवार वाढत जाणार. आता आजारांच्या ह्या सगळ्या लसी उपलब्ध व्हायला लागल्या, जेवढे आजार आहेत ते, तर ते आता यायला लागले. बिचारे सगळ्यांना ते लस घेता येणार नाही, ज्यांना मिळणार त्यांना त्या आजारांना तोंड दिलं पाहिजे. ते मोठं आहे, म्हणजे अन्नाची अडचण, पाणी स्वच्छ नाही मिळालं तरी रोगराईची शक्यता आहे. आणि तिसरा,
1: स्वच्छ हवा.
2: हवा नाही, ते महत्वाचं आहे,
1: कारण वृक्षतोड आपण एका बाजूला करतोय, विकास साधता साधता पुन्हा तोच प्रश्न येतो की वृक्षतोड होतीये,
2: त्यामुळे
1: स्वच्छ शुद्ध हवा, वातावरण,
2: मूलभूत जे पाहिजे त्याच्याकडे दुर्लक्ष आपण करतोय. आणि एक भ्रामक अशा विकासाच्या ह्याच्या मागे लागले.
1: म्हणजे ही आव्हानं नक्कीच आपल्या समोर आहेत आणि भविष्य काळासाठी तर नक्कीच
2: आव्हानं आहेत, ती वाढत चाललेली
1: आहे.
2: ज्यावेळी धोक्याचे संदेश दिले त्यावेळी आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे.
1: खरं
2: हे आज नाही, म्हणजे बघा 35 वर्ष चालू आहे त्याच्या आणि आता परिस्थितीत, म्हणजे जो ग्राफ काढला तो सरळ
1: आव्हानांमध्येच आणखी
2: प्रचंड वाढ झालेली आहे, आपण दुर्लक्ष केलं.
1: आणि ही आव्हानं पेलण्यासाठी म्हणे किंवा दूर करण्यासाठी खरं तर आपण आतापासून तरी किमान जाग होणं गरजेचं
2: आहे
1: आणि प्रयत्न करणं. औद्योगिक क्रांती जशी झाली तेव्हा हा पर्यावरणाचा ऱ्हास म्हणूया किंवा एक बदल होत गेले सगळे पर्यावरणातले, तर औद्योगिकीकरण आणि पर्यावरण यामध्ये समतोल आपल्याला कसा साधता येईल
2: याच्यासाठी प्रयत्न करणाऱ्या काही संघटना आहेत, काही व्यक्ती आहेत. म्हणजे जसं सांडपाण्याचा पुनर्वापर करायचा, झिरो इमिशन, म्हणजे बाहेर कुठलाही विषारी वायू तुमच्या जाण्यात येणार नाही. आपण अधिकार ज्यावेळी सांगतो आपण आपल्या जबाबदाऱ्या पार पडत नाही.
1: बरोबर.
2: आपण भारताच्या कॉन्स्टिट्युशनची दरवेळी चर्चा करतो जोरात दोन्ही बाजूनी, पण एक विसरतो की भारताच्या कॉन्स्टिट्युशन मध्ये पर्यावरण रक्षण करणं ही नैतिक जबाबदारी बंधनकारक आहे प्रत्येक नागरिकाची. आम्ही कधी विचार केलाय काय? कधी नाही. आपल्याला काही दिवशी, तर मी एक तुम्हाला शेवटचं उदाहरण देतो, पर्यावरणासाठी ही रचना आहे ती मजबूत पाहिजे, योग्य पाहिजे. नुसत्या जाहिराती पाहून की आम्ही फोटो काढून झाड लावल्याचे पर्यावरण बदल होणार, ठोस काहीतरी झालं पाहिजे. कसं आहे, औद्योगिकरण पाहिजे, तर औद्योगिकरण आता कसं असतं, कोणासाठी करतोय? नोकऱ्या देण्यासाठी. नोकऱ्यांसाठी उद्योग नकोय, उद्योगातून जे पाहिजे सगळ्यांना मिळालं पाहिजे.
0: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला आपण ऐकला. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

107 MHz आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. यावेळी सकाळचे 6:55 झालेत. प्रसारित करीत आहोत दिनविशेष आज हा कार्यक्रम.

श्रोतेहो, आज आहे 28 जुलै. मराठी रंगभूमीवरील एक ज्येष्ठ नाटककार, विनोदी लेखक आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले अनंत विष्णू गोखले आपल्या सर्वांचे परिचयाचे बाबूराव गोखले यांचा स्मृतिदिन 15 सप्टेंबर 1916 रोजी त्यांचा जन्म झाला. श्रोतेहो, ते केवळ नाटककार नव्हते तर एक असामान्य व्यक्तिमत्व होते. पुण्यात पेपर विकण्यापासून ते नाटककार होण्यापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांची जीवनशैली साधी पण छंद अफाट होते. रोज पहाटे उठून सिंहगडावर जाणे, कधी सायकलवरून पुणे ते कराची प्रवास करणे, हातावर शीर्षासन करत पर्वत सर करणे, इतकंच नव्हे तर पत्नीला पाठीवर घेऊन 43 वेळा त्यांनी पर्वती सर केली, अशा कठीण गोष्टी ते सहज करत असत. बाबूराव स्वतः तबला वाजवत असत. त्यांना बालगंधर्व यांची गाणी तोंडपाठ होती. सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीने 1936 साली ते बर्लिन ऑलिम्पिकमध्ये पोहोचले. पायात चप्पल बूट काहीही न घालता 40 मैल पळू शकतात हे पाहून हिटलर यांनी जर्मनीत 4 दिवस मुक्त भटकण्यासाठी त्यांना पास दिली. बडोद्याच्या महाराजांमुळे ते लंडनला गेले. स्वागताला 3-4 गव्हर्नर गाड्यांसह हजर होते. श्रोतेहो, पुण्यात पेपर विकणाऱ्या गोखल्यांच्या स्वागताला एवढे गव्हर्नर आत्मीयतेने कसे जमले असा प्रश्न सयाजीराव महाराजांना पडला, तर उत्तर मिळाले, दर पावसाळ्यात पुणे मुक्कामाला येणारे गव्हर्नर यांना मराठी हिंदी भाषा आणि क्रॉस कंट्री शिकायला बापूराव जात होते. श्रोतेहो, बाबूरावांनी मराठी रंगभूमीला अनेक दर्जेदार नाटके दिली, ज्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसण्यास भाग पाडले. त्यांचे करायला गेलो एक हे नाटक तर मराठी विनोदी नाटकांमध्ये मास्टरपीस मानले जाते. अन झालं भलतंच, रात्र थोडी सोंगफार, नाटक झाले जन्माचे, यांसारखे त्यांचे अनेक नाटकांनी मराठी प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान मिळवलं. त्यांनी 3 स्टार नावाची स्वतःची नाट्य कंपनी स्थापन केली. अनेक नाटकांची निर्मिती, दिग्दर्शन, प्रमुख भूमिका, पार्श्वसंगीत त्यांनी केलं होतं. श्रोतेहो, बाबूराव एक उत्तम संगीतकार होते. त्यांनी अनेक भावगीते लिहिली, त्यापैकी गजानन वाटवे यांनी गायलेलं आणि दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेलं वारा फुपावला हे गीत प्रचंड गाजलं आणि याच गाण्याने ते ओळखू जाऊ लागले. त्यांची अनेक गाणी लोकप्रिय झाली. त्यांचा वारा फुपावला हा कविता संग्रह महाराष्ट्राच्या रंगभूमीवर आणि साहित्यविश्वात आपला अफाट प्रतिभेने आणि हटके व्यक्तिमत्वाने स्वतःचा वेगळा ठसा त्यांनी उमटवला. श्रोतेहो, त्यांनी आपल्या लेखणीतून आणि अद्वितीय जीवनशैलीतून सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनात एक वेगळी छाप सोडली. 28 जुलै 1981 रोजी या महान नाटककाराचे निधन झाले. श्रोतेहो, ज्येष्ठ नाटककार बाबूराव गोखले यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्त आपण महाराष्ट्राच्या या विनोदाच्या बादशहाला, ज्यांनी आपल्या कलेने आणि अजब व्यक्तिमत्वाने अनेकांना आनंद दिला, त्यांना आदराने स्मरण करूया आणि विनम्र अभिवादन करूया.

हिरवी धरणी हिरवे तरू, हिरवी हिरवी वाट सांगते, प्लॅस्टिकचा नकोच वापर सारी सृष्टी हेच मागते।

0: एकदम स्वस्त आणि मस्त.
1: अहो काय स्वस्त आणि मस्त,
0: आकाशवाणीवरील जाहिरात ग.
1: हे मात्र खरे हो,
0: एकाच वेळी लाखो घरात आणि मनात.
1: जाहिरात असो कशाची ही.
0: मग आत्ताच करतो संपर्क.
1: पत्ता माहित आहे ना.
0: होय तर, जाहिरात विभाग, आकाशवाणी, यवतमाळ.

आमची गाणी तुमच्या कानी, तुमची सखी आकाशवाणी। स्वरझनकार एका चित्रपटातून रसरंग, गीतांचे उठती तरंग, प्रगतीपथावर घेऊन जाती नितनवीन जाहिराती, तुमच्या सोबत तुमच्यासाठी आकाशवाणी यवतमाळ।

हिरवा हिरवा रंग गहिरा नितळपणाचा मुठीत पारा श्वासांमध्ये भरून घ्यावा दरीमधला गंध वावरा वारा कसला उधानलेला निर्झर वाहती नदीकडे गर्द सावल्या तरुवेलींच्या अलीकडे अनपलीकडे तळे साचल्या आठवणींचे पुन्हा वाहने आसुसलेले पुन्हा झेलून घ्यावे अलगद तृणफुलांचे मोहक झेले वसुंधरा ही तुमची माझी वसुंधरेचा वसा जपावा अनाहताचा नाद निरंतर असा असावा असा हसावा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण. यावेळी सकाळचे 7:07 होत आहे. ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र पुणे केंद्रावरून, त्यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: मिनिटं झाली आहेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या प्रसारित केल्या जातील.
1: अंगणातल्या चिमुरड्या पाखरांना हवा असतं एक मायेचं छप्पर, जिथं पुस्तकाच्या ओझ्याविना सुखाचा मिळेल क्षण सुंदर. कोल्हापूरमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत खेळ घर परिवार या संस्थेच्या संचालिका डॉक्टर सौ जुईताई कुलकर्णी आणि सौ मेधाताई कुलकर्णी यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा मानेकृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
2: गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी रात्री 8 आणि शुक्रवार दिनांक 31 जुलै रोजी दुपारी 2 मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.

0: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
1: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
0: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी द्यावं.
1: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
0: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
1: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा. अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे. रोजची ताटं, वाट्या, भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
2: हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
3: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
4: प्रादेशिक बातम्या प्रसारित

आकाशवाणी संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सार्वजनिक परीक्षेतील गैरव्यवहार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर। विरोधकांच्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांच्या कामकाजात व्यत्यय। मतभेद मिटवून चर्चेत सहभागी होण्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं विरोधकांना आवाहन। राष्ट्रीय कृषी विकास योजनेची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी केल्याचे केंद्रीय कृषी मंत्र्यांचे गौरवोद्गार। पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठीच्या 3 प्रकल्पांना शासकीय जमिनी देण्याकरता एकत्रित शासन निर्णय काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय क्रीडापटूंची चमकदार कामगिरी। पॅराशॉटपुट प्रकारात शर्मिला धनखडला सुवर्णपदक। आता सविस्तर बातम्या। सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक 2026 काल लोकसभेत मांडण्यात आलं। 2024 कायद्यात सुधारणा करण्याचा या विधेयकाचा उद्देश आहे। केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक सभागृहात सादर केलं। या कायद्यात अनेक महत्त्वपूर्ण तरतुदींचा समावेश आहे। यामध्ये पेपरफुटीच्या प्रकरणातील दोषींना 10 वर्षांपर्यंतचा कारावास, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि दोषी ठरलेल्या गुन्हेगारांची मालमत्ता जप्त करणं यासारख्या कठोर शिक्षांचा समावेश आहे। खटल्यांचा जलद निपटारा सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशानं दैनंदिन सुनावणीसाठी विशेष जलदगती न्यायालय स्थापन करणं याद्वारे अनिवार्य करण्यात आलं आहे। तसंच पोलीस ठाण्यात माहिती नोंदवल्याच्या तारखेपासून 2 महिन्यांच्या आत गुन्ह्यांचा तपास पूर्ण करणं आणि आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यांच्या आत खटल्यांचा निकाल लावणं अशा तरतुदीही यात करण्यात आल्या आहेत। हे विधेयक सादर करताना विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला। विद्यार्थी आंदोलनांवरील कथित पोलीस कारवाईवरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी केली। सभापतींनी वारंवार आवाहन करूनही विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आपला निषेध सुरूच ठेवला, त्यामुळे सभागृहाचं कामकाज 3 वेळा तहकूब करावं लागलं। दरम्यान सर्व सदस्यांनी मतभेद मिटवून चर्चेत सहभागी व्हावं असं आवाहन सभापती ओम बिर्ला यांनी केलं आहे। याच मुद्द्यावरून राज्यसभेचं कामकाजही काल होऊ शकलं नाही। परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसांकडून बळाचा वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर आज सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं काल सहमती दर्शवली। आंदोलनादरम्यान हल्ला झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या काही कुटुंबियांनी दाखल केलेली स्वतंत्र याचिकाही इतर याचिकांबरोबर विचारात घेण्याचं काल मान्य करण्यात आलं। राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत मिळालेल्या निधीचा वेळेत आणि प्रभावी वापर करून महाराष्ट्रानं देशात पुन्हा एकदा आदर्श निर्माण केला आहे। या कामगिरीमुळे योजनेचा दुसरा हप्ता मिळवण्यास पात्र ठरणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे, असं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल सांगितलं। राज्याच्या या उल्लेखनीय कामगिरीचं त्यांनी विशेष कौतुक केलं। केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या आढावा बैठकीत राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह केंद्र आणि राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। इथेनॉल मिश्रित इंधन कार्यक्रमातून आपल्या कुटुंबाला आर्थिक लाभ झाल्याचे खोटे दावे करणाऱ्या पोस्ट केल्याप्रकरणी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना समाज माध्यमाशी संबंधित कंपन्या आणि अज्ञात व्यक्तींविरुद्ध दिवाणी दावा दाखल करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयानं काल दिली। हे दावे द्वेषपूर्ण आणि बदनामीकारक असल्याचं गडकरी यांनी म्हटलं आहे। अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या ब गटातील औषध निरीक्षक भरती परीक्षेबाबत समाज माध्यमावर प्रसारित झालेल्या पेपरफुटीच्या दाव्याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं दखल घेतली आहे। या प्रकरणाची सखोल पडताळणी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून संबंधितांविरोधात पोलिसात रितसर तक्रार दाखल केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी दिली आहे। शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी पेपरफुटी प्रकरणातील आग्रा इथला सोनू कुमार या आरोपीनं भिवंडी न्यायालयात काल आत्मसमर्पण केलं। त्यानंतर त्याला भिवंडी पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणातील अटक केलेल्या एकंदर आरोपींची संख्या आता 15 पोहोचली आहे। पुणे शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उच्च क्षमता उन्नत सामूहिक वाहतूक मार्ग म्हणजे HCMTR

0: पुणे अंतर्गत रिंग रोड आणि बोगद्यांचं जाळं हे तीन प्रकल्प राबवण्यात येणार आहेत। या प्रकल्पांसाठी शासकीय जमिनींचा आगाऊ ताबा, भूसंपादन आणि प्रकल्पनिहाय प्रशासकीय प्रक्रिया समन्वयाने पूर्ण करून संबंधित पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत आयोजित बैठकीत दिले। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। या तीनही प्रकल्पांसाठी लागणारी शासकीय जमीन पुणे महापालिका आणि पीएमआरडीला देण्यासाठी एकत्रित शासन निर्णय काढावा, तसंच रिंग रोड प्रकल्पासाठी लागणारी खासगी जमीन संपादनासाठी रोख मोबदला द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले। हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। कारगिल विजय दिवस हा केवळ लष्करी विजयाचा स्मृती दिन नसून भारतीय सैनिकांच्या अदम्य शौर्य, त्याग, शिस्त आणि राष्ट्रनिष्ठेचं प्रतीक आहे, असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल केलं। कारगिल विजय दिवसानिमित्त वीरसैनिक आणि वीरसैनिकांच्या वीरपत्नींचा कृतज्ञता सन्मान सोहळा काल मुंबईत आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते। भारताच्या इतिहासात कारगिलचे वीर अजरामर राहतील, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी काढले। ते म्हणाले,
1: आज भारत हा एक अतिशय शस्त्र संपन्न अशा प्रकारचा देश झालाय। प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात ज्या भारताने आज एक प्रकारे आत्मनिर्भरता प्राप्त करणं सुरू केलंय आणि जगाच्या पाठीवर केवळ शस्त्रास्त्र आयात करणारा आता देश नाही तर आपली शस्त्रास्त्र निर्यात देखील करू शकतो आणि एवढंच नाही तर जगाच्या पाठीवरची लॉंग रेंजची मिसाईल्स किंवा सर्वाधिक वेगाने जाणाऱ्या मिसाईल देखील तयार करण्याची क्षमता आता या भारताने तयार केलेली आहे। त्यामुळे भारताकडे वाकडी नजर करण्याची हिंमत कोणाची नाही।
0: ठाणे जिल्ह्यामध्ये शहापूर तालुक्यातील डोळखाम परिसरात 26 जुलै रोजी ढगफुटी सदृश पाऊस झाला होता। चोंडे धबधब्यावर फिरण्यासाठी आलेले कल्याण इथले 5 पर्यटक वाहून गेल्याची घटना घडली। त्यातील तिघांना वाचवण्यात यश आलं तर दोघांचा मृत्यू झाला। ठाणे जिल्ह्यातील पाऊसमानाविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून।
2: ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मान्सून सक्रिय झाला आहे। शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी आणि ठाणे या तालुक्यांमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। जिल्ह्यात सोमवारी सरासरी 40 तर मुरबाडमध्ये सर्वाधिक 61 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। धरण परिसरातही चांगला पाऊस बरसला असून आतापर्यंत 1696 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। जिल्ह्यात 1000 हेक्टरवर भात पेरणी पूर्ण झाली असून रोप वाटिकांची कामं अंतिम टप्प्यात आहेत। सुदैवानं पिकांवर सध्या कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव आढळलेला नाही। कृषी विभागानं शेतकऱ्यांना शेतातील अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याचं आणि रोप वाटिकांची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे। आकाशवाणी बातम्यांसाठी जितेंद्र कालेकर, ठाणे।
0: रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातल्या पालगड या साने गुरुजींच्या गावी पुस्तकांचं गाव हा उपक्रम सुरू केला जाणार आहे। रत्नागिरीत 1 एकर क्षेत्रावर 25 कोटी रुपये खर्चून मराठी भाषा संग्रहालय उभं केलं जाणार असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री डॉ उदय सामंत यांनी काल केली। रत्नागिरीत मराठी भाषा विभाग आढावा बैठक आणि साहित्यिकांसमवेत संवाद बैठक झाली, त्यावेळी हे निर्णय घेतल्याचं सामंत यांनी सांगितलं। सांगली आणि सातारा जिल्ह्यात काल बेंदूर सण पारंपरिक पद्धतीनं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। बैलांना आकर्षकरित्या सजवून त्यांची पूजा करून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या पॅरा शॉटपुटर शर्मिला धनखड हिनं महिलांच्या गोळाफेक स्पर्धेच्या शॉटपुट F57 प्रकारात सुवर्णपदक जिंकलं। पॅरा ॲथलेटिक्स प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी शर्मिला ही भारताची पहिलीच खेळाडू ठरली। तिच्या या विजयामुळे या स्पर्धेत पॅरा ॲथलेटिक्समध्ये 20 वर्षांनंतर हे पदक मिळालं आहे। या कामगिरीसह ग्लासगो 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची एकंदर पदकांची संख्या 10 झाली असून त्यात 2 सुवर्ण, 5 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे। हवामान। राज्यात पुढील 5 दिवसात कोकण, पुणे, घाट परिसर, मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भाच्या बहुतांश भागात वादळी वारे आणि विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। सार्वजनिक परीक्षेतील गैरव्यवहार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर। विरोधकांच्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांच्या कामकाजात व्यत्यय। मतभेद मिटवून चर्चेत सहभागी होण्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं विरोधकांना आवाहन। राष्ट्रीय कृषी विकास योजनेची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी केल्याचे केंद्रीय कृषी मंत्र्यांचे गौरवोद्गार। पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठीच्या 3 प्रकल्पांना शासकीय जमिनी देण्याकरता एकत्रित शासन निर्णय काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय क्रीडापटूंची चमकदार कामगिरी पॅरा शॉटपुट प्रकारात शर्मिला धनखडला सुवर्णपदक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: गुरु एक जगी त्राता, आषाढ महिन्यातली पौर्णिमा, भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत मंगल दिवस, श्रद्धेचा, कृतज्ञतेचा आणि ज्ञानाचा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा। गुरु म्हणजे जीवनाचा दीपस्तंभ, गुरु म्हणजे श्रद्धा, पण अंधश्रद्धा नव्हे बरं का। गुरु म्हणजे विचार, गुरु म्हणजे विवेक, गुरु म्हणजे प्रकाश, आणि त्या प्रकाशामुळेच माणूस स्वतःचा मार्ग स्वतः शोधू शकतो। येत्या बुधवारी 29 जुलैला अवश्य ऐका गुरु पौर्णिमेविषयी उर्मी हा कार्यक्रम पुण्यासह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून वनिता मंडळ या कार्यक्रमात 12 वाजता गुरु एक जगीत राहता।
1: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया,
2: पण भवतालाच भान ठेवून। प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकतं।
1: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया।
3: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे, यानंतरची उद्घोषणा लगेचच।

0: श्रोते हो, मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सायंकाळी ठीक 6:29 ऐकायला विसरू नका
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: अमृत कलश।
1: या कार्यक्रमात आपण दुर्गम क्षेत्रातील आरोग्य सेवा आणि सामाजिक कार्य
0: या विषयावर ज्येष्ठ नागरिक दीपक नारायण डोंगरे
1: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली ही मुलाखत।
2: पहिले तर आपली प्रकृती जपावी, अव्यवस्थित आणि अनियंत्रित वागणं आचरण चांगलं असावं, योग्य दिनचर्याचे नियोजन करावे, मन भावना संगीताचा आनंद घ्यावा, वाचनाचा छंद जोपासावा, गरजेपुरते आराम विश्रांती आणि झोप, त्याचप्रमाणे भ्रमण विनाकारण अंथरुणावर डोळणं टाळावे, विनाकारण चिंता न करता वर्तमानपत्रात हसत खेळत जगणं, व्याधीवर वेळेत उपचार घ्यावा, संपेनुसार सहकार्याची भावना बाळगावी, पैशाचा योग्य विनियोग करावा, या उद्योगकरात महत्वाच्या वाटतात।
0: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील,
0: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: अमृत कलश।
3: मंडळी, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वाघांना वाचवलं पाहिजे, आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त अवश्य ऐका। व्याघ्र प्रकल्पामध्ये महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडणारे वन्यजीव अभ्यासक आणि पर्यावरण सल्लागार अमोल कुंभार यांची मुलाखत बुधवार दिनांक 29 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो। जंगल सफारीला गेल्यावर वाघाचं दर्शन म्हणजे ट्रीप वसूल झाल्याचं समाधान। ताडोबातली माया वाघीण तर फोटोग्राफरची हिरोईनच। एक होती माया ही तिची गोष्ट लिहिणारे अनंत सोनवणे आपल्या भेटीला येणार आहेत।
4: आज ताडोबाला जी ओळख आहे

0: केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.
1: या निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवारी 28 जुलैला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
2: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई

0: श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 28 जुलैला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. श्रोतेहो, मागील भागात आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 उद्दिष्ट, पात्रता आणि प्रमुख वैशिष्ट्यांविषयी माहिती घेतली. आजच्या भागात या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी, लाभार्थ्यांची निवड, आवश्यक कागदपत्र शेतकऱ्यांनी घ्यावे याची काळजी, तसंच या योजनेमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणारी चालना याबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत. यासाठी आपल्यासोबत आहेत राज्याचे सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील. सर नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत.
1: सर नमस्कार. कार्यक्रमात मनापासून स्वागत करते आपलं. सर, ही एक सहकार विभाग आहे हा नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी विचार करत असतो किंवा ग्रामीण अर्थव्यवस्था आहे त्याच्यावरती काम करत असतो. ह्या योजनेमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर कशा पद्धतीने परिणाम होईल आपल्याला काय वाटतं?
2: कर्ज मुक्तीनंतर शेतकरी हा पुन्हा कर्ज पात्र होईल, त्यांना वेळेत नवीन पीक कर्ज मिळेल. आता म्हणल्याप्रमाणे शेतीतील गुंतवणूक वाढेल, उत्पादन वाढेल, ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. ही योजना केवळ कर्जमुक्ती नसून कृषी विकासाला बळ देणारी व्यापक उपक्रम आहे.
1: नक्कीच सर, भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं हित हे मला वाटतं की आपल्या देशासाठी एक प्रथम कर्तव्य आपण म्हणू शकतो सर. आणि खरीप हंगामाच्या दृष्टीने याचं महत्व काय आहे, काय सांगाल तुम्ही?
2: कर्ज मुक्तीनंतर पात्र शेतकरी नव्याने पीक कर्ज, मी आता सांगितलं, त्यामुळं खरीप हंगामासाठी बियाणे, खते, औषधे आणि शेतीसाठी आवश्यक भांडवल वेळेवर उपलब्ध होईल. याचा थेट फायदा शेती उत्पादनावर आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला निश्चितपणे होईल असं मला वाटतं.
1: नक्कीच सर, आपण सहकार क्षेत्र हे खर तर एक मोठं क्षेत्र आहे आणि सहकार क्षेत्रामधून शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना, म्हणजे ही योजना तर एक महत्वाची योजना आहेच, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना. तर तुम्ही इतर योजनांबद्दल किंवा एक सहकार विभाग कशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करतो त्याबद्दल काय सांगा?
2: आपलं राज्य महाराष्ट्र राज्य आपल्या पूर्वजांनी सहकारी चळवळीचे ब्रिटिशांच्या काळामध्ये बिजरवले. मग त्यावेळेस वैकुंठभाई मेहता, पंजाबराव देशमुख, धनाजीराव गाडगीळ, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, शंकरराव मोहिते पाटील ते स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांवर, या लोकांनी ग्रामीण भागाला आर्थिक उन्नती करायसाठी हे सहकार चळवळीची त्यावेळेस बिळ जळवली. त्याच्यामुळं महाराष्ट्राची सहकाराचा दबदबा हे केवळ महाराष्ट्रात आणि भारतात नाही तर आपल्या या सहकारी चळवळीचा दबदबा जगामध्ये आहे. आज आपण जर बघितलं महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये जेवढे एम्प्लॉईज आहेत त्याच्या बरोबरीने या सहकारी चळवळीमध्ये लोक काम करत.
1: बरं,
2: काय कारण आहे? आज बँकामध्ये लोक आहेत, कारखान्यामध्ये आहेत, सुतगिरण्यामध्ये आहेत, पतसंस्थामध्ये आहेत, गृहनिर्माण संस्थेत आहेत, मजूर संस्थेमध्ये आहेत, दूध डेऱ्यामध्ये आहेत. आणि अजून आपल्या देशाला देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांची सरकार की देशाला आपल्याला $5 ट्रिलियन आपल्या देशाची अर्थव्यवस्था करायची.
1: बरोबर.
2: तर आपला देश हा कृषी प्रधान देश, तर आपल्या याच्यामध्येच अजून खूप स्कोप आहे नवीन तरुणाच्या हाताला काम लागणं, महिलांना त्याच्यामध्ये अजून कामाची संधी उपलब्ध करून देणं.

0: इतर कारखानदारीपेक्षा हाच एक शेतीचा असा व्यवसाय आहे की त्याच्यामध्ये आपल्याला खूप अजून आपल्याला काम करता येईल आणि स्कोप आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. मध्यंतरी शास्त्रज्ञाने आणि शेतकऱ्याच्या मेहनतीमुळं संकरित बियाण्याची पैदास झाली, त्याच्यामुळं क्रॉप आपलं बंपर वाढलं. तर आज 140 कोटी लोक या देशामध्ये राहतात, तर त्यांना पुरून आज आपण इतर देशामध्ये एक्सपोर्ट करतोय.
1: बरोबर
0: आहे. हे किमया आमच्या शेतीने केलेली आहे आणि माझ्या शेतकरी राजाने केली. आता आपल्याला थोडा पॅटर्न बदलावं लागेल आणि आपल्याला ज्याला नैसर्गिक शेती म्हणतो. मी मार्केटिंग फेडरेशनला असताना तो प्रयोग आम्ही केला होता. एक 5-7 प्रकारचे पिकं आम्ही त्याच्यामध्ये AI असं नावाचं ज्याला लायसन्स मिळतं केंद्राकडून, पाण्याचं तपासणी केली जाते, माती तपासणी केली जातं आणि प्रमाणीकरण 3 वर्षाला प्रमाणपत्र मिळतं.
1: 3 वर्षांनी त्यांना नैसर्गिक किंवा ऑर्गॅनिक शेतीचं
0: प्रमाणपत्र मिळतं. मोहोळची बडी ज्वारी 100 रुपये किलो आहे.
1: अच्छा.
0: पण त्या ज्वारीचं वैशिष्ट्य काय, जर ते पलीकडल्या गलीत जर ज्वारी भाकरी करत असली आमची गृहिणी, तर इथल्या गल्लीत वास येते. नवीन AI तंत्रज्ञान आलंय. AI तंत्रज्ञान एवढं शेतकऱ्याच्या हिताचं आहे. आपल्या तरुण पिढीनं त्याच्यामध्ये सहभाग झाला पाहिजे, कारण मोबाईल चालवा लागते. आपल्या सरकारने 500 कोटी रुपयाची तरतूद VSI केलेली आहे.
1: बरं.
0: त्याची किंमत असेल 30,000 रुपये त्या मशीनची. मग काही कारखाना देतोय, VSI काही देतोय, शेतकऱ्याला 20,000 पर्यंत बसते. तर त्याचा रेंज आहे 2 किलोमीटर. इथे मशीन बसवलं तर 2 किलोमीटर रेंज तो काम करतोय. मग आपल्याला शेती करत असताना माती परीक्षण करतो. माती परीक्षण करत असताना ते माती घ्यावं लागतं प्रत्येकावर आतली 5 ठिकाणची. मग जेवढे शेती आहे त्या सगळ्याची माती घ्यावं लागते, चिठ्ठ्या टाकाव्या लागतात, मग लॅब जिथं आहे तिथं जावं लागतंय आणि मग पुन्हा तपासून यावं. हे मशीन बसवली की तुम्हाला ह्या वावरात नायट्रोजन किती आहे, पोटॅश किती आहे आणि पलाश किती आहे हे सांगते.
1: बरं.
0: आणि मग तुम्ही पीक कोणतं घेणार, भाजीपाला घेणार का, ऊस घेणार आहात का, कापूस घेणार आहात का, सोयाबीन घेणार, त्याच्याप्रमाणे तुम्हाला ते AI मार्गदर्शन करतात.
1: तर नैसर्गिक शेती कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी करावी, किंवा जर आतापर्यंत केली नसेल आणि सुरू करायची असेल तर काय करावं?
0: एकदम खताच्या मात्रा कमी करून जमणार नाही, कारण त्याला सवय लागलेली आहे खत द्यायची.
1: बरोबर.
0: नायट्रोजनची भरमसाठला घालायची सवय आम्हाला, आम्हाला DAP जास्त घालायची सवय. तर टप्प्याटप्प्यानं खताचा मात्रा कमी करून, हिरवळीचे खत घालणे किंवा शेणखत आपल्याला पहिल्याच्या सारख्या ट्रॅक्टर घालता येत नाही, कमी घेणं आणि पेरणं, त्या सरीच्या माध्यमातून पेरणे, हिरवळीचे खत वापरणे, अशा प्रकारचं आपल्याला. आणि बिवड जे म्हणतो, बिवड बदलतो आमच्या ग्रामीण भागात भाषा, एक दुधल झाल्यानंतर एकदल. आता नवीन काही लोक आलेत की सारखं एकच पीक घेतलं तर जमत नाही. आपले बाप दादा खूप शास्त्राचा अभ्यास करून काम करायचे. एकदा शेंग घेतले की मग दुसऱ्या वेळेस ज्वारी घ्यायची. अशा पद्धतीचं शेतीचं पिकाचं देखील तंत्रज्ञान आपल्याला वापर करावा.
1: बरोबर. पण मग खताची मात्रा कमी केल्यावर उत्पादन कमी
0: होईल. कमी होईल, पण त्या मालाला भाव तुम्हाला जास्त भेटेल.
1: अच्छा.
0: तुम्ही माल किती काढला त्याला महत्व नाही. शेवटी तुमचं आर्थिक नियोजन जमलं पाहिजे. तुम्ही 20 क्विंटल माल काढला म्हणजे शेतीतलं तुमच्या पिकानं खाद्य खाऊन टाकलं, शेती मोकळी केली. आपल्याला शेतीच पोत जे म्हणतो पोत, तो कायम टिकला पाहिजे, पुढच्या वर्षी तो कामाला आला पाहिजे.
1: बरोबर आहे.
0: आणि यावर्षी मर्यादित उत्पन्न असलं पाहिजे. 10 क्विंटल जर तुमचा एखादी माल झाला गहू आणि भाव जर तुम्हाला 2,000 भेटला तर पैसे तेवढेच होणार. 20 क्विंटल माल झाला आणि 1,000 रुपये भेटले म्हणजे उत्पन्न जास्त काढणं आणि क्वालिटी काढणं ह्याच्यात खूप फरक. आणि ग्रेडिंग महत्वाचं आहे.
1: अच्छा.
0: शेतकऱ्यांनी ग्रेडिंगवर लक्ष दिलं पाहिजे. आडतीला माल नेत असताना घरीच त्याच्या चालण्या करायला पाहिजे. मी स्वतः शेतकरी आहे. आज देखील मंत्री झालं तर मला अनेक पुरस्कार भेटलेले आहेत, त्याच्यातला मी जाणकार आहे.
1: बरोबर. म्हणजे ज्याला आपण आता प्रेझेंटेशन म्हणतो हल्लीच्या भाषेमध्ये, ते खूप महत्वाचं आहे. आणि कृषी क्षेत्रातही ते नक्कीच झालं पाहिजे.
0: याही क्षेत्रात तसंच आहे.
1: सर, बँकांमध्ये आता नोकर भरती झालेली आहे, तर त्याच्यामध्ये काही विशेष योजना शेतकऱ्यांसाठी त्यांच्या मुलांसाठी आहेत, तर त्याबद्दल
0: खूप महत्वाचा मुद्दा आहे. आपल्याच भागातले मुलाला आपल्याच जिल्ह्यामध्ये नोकरी भेट आहे, त्याच्यामुळे आपण या कायदा केला की 70% त्या जिल्ह्यातल्या मुलाला प्राधान्य दिलं नोकरीसाठी. आणि बाहेरच्या महाराष्ट्रातल्या कोणत्याही विद्यार्थ्याने तिथे जर अर्ज केला तर 30% त्या लोकांना दिला आपण.
1: बर.
0: त्याच्यामुळे स्थानिकच्या लोकांना नोकऱ्या मिळतात. पुन्हा सहकारामध्ये अजून एक कालपरा धोरण आलं, एक कायदा केला कालपराने की सावकार काही गावामध्ये बघतो आम्ही की आम्हाच्या पमास त्या ठिकाणी व्याज लावतात, त्याची जप्ती करतात, शेती हडप करतात, अशा आमच्याकडे तक्रारी.

0: त्याच्यासाठी आपण बँकांना कर्ज दिलं पाहिजे कंपल्सरी. कायदा आहे, कायदा असताना आम्ही रुलिंग केले. बिल आणले, मग तुम्ही म्हणताल आम्हाला का आणले बिल आहे. तर 10 गुंठे जर एका शेतकऱ्याला जमीन असली तर बँकेने त्याला कर्ज द्यावं.
1: अच्छा,
0: पहिले 20 गुंठे होते
1: बर,
0: पण आता मात्र 10 गुंठे. मग कायदा असताना तुम्ही बिल का आणलंय, तर बिल का आणलंय तर कायदा त्याला वकील कोर्टात जाण्यासाठी पैसे लागते. 10 गुंठे जमीन असणाऱ्या माणसाला परवडत नाही वकील लावणं. त्याच्यासाठी आपण एआर तालुक्याला जो असतोय तर त्याच्याकडे अर्ज करायचा आणि त्याला सक्त सूचना देण्यात की 50 ते 60 दिवसात त्याचा निकाल काढायचा आणि त्याला बँकेकडून कंपल्सर देण्यासाठी भाग पाडायचं.
1: बर,
0: बँकाकडून कमी व्याजाच्या दरामध्ये कर्ज भेटू शकतंय आणि तो स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो.
1: एकूणच सर, पतसंस्थांच्या सक्षमीकरणासाठी आणखी काय उपक्रम आहेत किंवा कशा पद्धतीने त्यांनी
0: बँका असो की पतसंस्था असतो ह्या सगळ्या ऑनलाईन केलेल्या आहेत. आता बँकेमध्ये तुम्हाला भविष्याच्या काळामध्ये आताही लोक बँकेत गर्दी दिसणार नाही, तुम्हाला सगळी ऑनलाईन आहे.
1: हो,
0: घरामध्ये बसूनच पैसे आपण बँकेत खात्यावर टाकू शकतो, घरामध्ये बसूनच पैसे आपण काढू शकतो आणि मोबाईल मध्ये तुम्हाला तुमचं बॅलन्स किती आहे तुम्हाला कळू शकतं. म्हणजे ह्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर आपण सगळ्यांनीच केला पाहिजे आणि बँकेने देखील तशा प्रकारचा केलेला आहे, त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो.
1: सर, महाराष्ट्राला सहकार चळवळीची खूप मोठी परंपरा आहे, तर तुम्ही आज काय सांगाल की आजची सहकार चळवळ आणि महाराष्ट्र याबद्दल काय सांगाल?
0: अजूनही आपल्याला ग्रामीण भागामध्ये जे पॅकच्या माध्यमातून आमचे गृहमंत्री सहकार खातं निर्माण केलं केंद्रामध्ये, काही ठिकाणी कोल्हापूर भागात पश्चिम महाराष्ट्रात आहे सोसायटी पॅक. ह्या एक सोसायटी श्रीराम नावाची बावड्यामध्ये आहे, मी स्वतः बघितलंय. तर आपल्या संसारामध्ये जन्मल्यापासून मरेपर्यंत ज्या गोष्टी लागतात त्या त्या सोसायटीत उपलब्ध आहे.
1: अच्छा,
0: म्हणजे कापड आहे, धान्य आहे, पेट्रोल आहे, दूध आहे, मेडिसिन आहे आणि शेवटी गावातला सभासद शेतकरी जर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्याचं जे लागते ना कफन, कफन ते देखील सोसायटी पुरवते. चांगले जर लोक झाले या क्षेत्रामध्ये आणि चांगले आणले पाहिजेत आणि चांगले टिकवले पाहिजेत, सोसायटी किंवा बँक हा विकासाचा अड्डा झाला पाहिजे आणि राजकारण विरहित काम झालं पाहिजे.
1: आणि महाराष्ट्रात आज आपण बघतो की अनेक शेतकरी बंधू भगिनी आहेत, त्या सगळ्यांना आपण माननीय सहकार मंत्री म्हणून काय आवाहन कराल, काय सांगाल?
0: या निमित्तानं ज्या राज्यातल्या जनतेला शासनाचा एक घटक मंत्री म्हणून राज्य शासन शेतकऱ्याच्या हितासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. पात्र शेतकऱ्यांनी आपले आधार बँक खात्याशी संलग्न करावे, आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे आणि शासन व बँकांनी दिलेल्या सूचनांनुसार आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. कोणत्याही अफेवर विश्वास न ठेवता केवळ माहितीलाच प्राधान्य द्यावे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, शेतकरी कर्जमुक्ती ही योजना केवळ कर्जमुक्ती नसून शेतकऱ्याच्या आत्मविश्वास वाढवणारी, आर्थिक शिस्तीचा प्रोत्साहन देणारी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारी देणारी योजना आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार आहे.
1: सर, आजच्या भागामध्ये आपण या योजनेच्या अंमलबजावणी संदर्भातील सर्व महत्वाच्या बाबी अतिशय सविस्तरपणे स्पष्ट केल्या, त्यामुळे शेतकरी बांधवांच्या मनातील अनेक शंका दूर होण्यास निश्चितच मदत होईल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही केवळ कर्जमाफीची योजना नसून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य, नवसंजीवनी आणि आत्मविश्वास देणारा महत्वपूर्ण उपक्रम आहे. आज दिलखुलास कार्यक्रमात सहभागी होऊन शेतकरी बांधवांसाठी अत्यंत उपयुक्त माहिती दिल्याबद्दल राज्याचे सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील यांचे मनापासून आभार. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 7:40 झालीत. ऐकूया मिश्र संगीताचा कार्यक्रम.

0: मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: श्रोते हो, जावेद अख्तर यांचं गीत ऐकूया राजू सिंग यांच्या संगीत निर्देशनात. या गीताला स्वर आहे अलका याग्निक आणि हरिहरन यांचा.

0: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना. इफको टोकियो हसत रहा. नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
1: आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे स्वप्नांना सोनेरी किनारी. आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे यशस्वी उत्तुंग भरारी. आकाशवाणीवरून जाहिरात करूया, संपन्नतेचा हात धरूया.

0: गावच मिळवा.
1: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना.
0: इफको टोकियो हसत राहा.
1: नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
2: राणी मलिक यांची गझल ऐकूया. स्वर आणि संगीत आहे अनुप जलोटा यांचं.

श्रोते हो, मिश्र संगीताचा कार्यक्रम या गझलबरोबर समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 8 वाजत आहे. थोड्याच वेळा समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजात आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. मर्यादा चित्रपटासाठी संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं.
1: आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे स्वप्नांना सोनेरी किनारी. आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे यशस्वी उत्तुंग भरारी. आकाशवाणीवरून जाहिरात करूया, संपन्नतेचा हात धरूया.

वतन के रखवाले चित्रपटातील ऐकूया मजरूह यांची रचना. स्वर आहे अनुराधा पौडवाल आणि मोहम्मद अझीज यांचा.

मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या युगलस्वरात हे गीत आपण ऐकलं. वारिस चित्रपटासाठी संगीत होतं आर डी बर्मन यांचं. श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीत या कार्यक्रमातील उर्वरित रचना ऐकूया 8:40. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. 8:30 होत आहे. राष्ट्रीय बातमीपत्र मराठीतून मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

महिला सुवर्ण पदक। आता सविस्तर बातम्या। सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक 2026 काल केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत सादर केलं। या कायद्यात अनेक महत्वपूर्ण तरतुदींचा समावेश आहे। पेपर फुटीच्या प्रकरणातील दोषींना 10 वर्षांपर्यंतचा कारावास, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि दोषी ठरलेल्या गुन्हेगारांची मालमत्ता जप्त करणं यासारख्या कठोर शिक्षेचा समावेश आहे। खटल्यांना जलद निकाली काढण्याच्या दृष्टीने प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांनी दैनंदिन सुनावणीसाठी विशेष जलदगती न्यायालय स्थापन करणे यामध्ये अनिवार्य करण्यात आलं आहे। याशिवाय पोलीस ठाण्यात माहिती नोंदवल्याच्या तारखेपासून 2 महिन्यांच्या आत गुन्ह्यांचा तपास पूर्ण करणे आणि आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यांच्या आत खटल्यांचा निकाल लावणे अशा तरतुदीही यात केल्या आहेत। हे विधेयक सादर करताना विरोधकांनी प्रचंड गदारोळ आणि घोषणाबाजी केली, त्यामुळे सभागृहाचं कामकाज 3 वेळा तहकूब करावं लागलं। दरम्यान सर्व सदस्यांनी मतभेद मिटवून चर्चेत सहभागी व्हावं असं आवाहन सभापती ओम बिर्ला यांनी केलं आहे। याच मुद्द्यावरून राज्यसभेचं कामकाजही काल होऊ शकलं नाही। राष्ट्रीय लोकशाही आघाडी NDA संसदीय पक्षाची साप्ताहिक रणनीती बैठक मंगल मिलन आज सकाळी संसद भवनात होणार आहे। आघाडीची पूर्ण एकता दर्शवण्याच्या उद्देशानं संसदेच्या अधिवेशनादरम्यान मंगळवारी ही बैठक होत असते। परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर आज सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं काल सहमती दर्शवली। आंदोलनादरम्यान हल्ला झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या काही कुटुंबियांनी दाखल केलेली स्वतंत्र याचिकाही इतर याचिकांबरोबरच विचारात घेण्याचं काल मान्य करण्यात आलं। नीट UG परीक्षेतील कथित अनियमिततेविरोधातील आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांविरुद्ध दाखल केलेले खटले आणि इतर कायदेशीर कारवाई मागे घेण्याचा निर्णय बिहार आणि आसामच्या राज्य सरकारांनी घेतला आहे। बिहारच्या गृह विभागानं 26 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत आंदोलकांविरुद्ध नोंदवण्यात आलेले सर्व FIR फौजदारी तक्रारी आणि कारणे दाखवा नोटिसा मागे घेण्याची कायदेशीर प्रक्रिया त्वरित सुरू करण्याचं आश्वासन दिलं आहे। या मुदतीपूर्वी दाखल केलेल्या प्रकरणांच्या संदर्भात अटक किंवा ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची त्वरित सुटका केली जाईल, तसंच त्या निश्चित वेळेपूर्वीच्या घटनांबाबत भविष्यात कोणतीही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कारवाई केली जाणार नाही अशी हमीही सरकारनं दिली आहे। आसामच्या गृह आणि राजकीय विभागानंही तिथल्या आंदोलनांच्या संदर्भात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेतले आहेत आणि आंदोलनांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींविरुद्ध राज्यातील कोणत्याही पोलीस यंत्रणेकडून कोणतीही प्रतिकूल कायदेशीर कारवाई केली जाणार नाही असं म्हटलं आहे। इनक्रेडिबल इंडिया अर्थात अतुलनीय भारत या प्रतिष्ठित ब्रँड अंतर्गत भारताला जागतिक पातळीवर पर्यटनासाठी एक पसंतीचं ठिकाण म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन मंत्रालयानं एअर इंडियाशी सामंजस्य करार केला आहे। केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या उपस्थितीत काल नवी दिल्ली इथे या करारावर स्वाक्षरी करण्यात आली। भारताची जागतिक पर्यटन क्षेत्रातील ओळख अधिक दृढ करण्यासाठी एअर इंडियाचं देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील विस्तृत जाळं आणि मंत्रालयाचे पर्यटन स्थळांच्या प्रचाराचे उपक्रम यांचा एकत्रित लाभ घेणे हा याचा उद्देश आहे। भारताच्या लोकशाही आणि विकासाच्या प्रवासात पंचायती राज संस्थांची भूमिका अत्यंत महत्वाची आणि केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंह यांनी म्हटलं आहे। नवी दिल्ली इथे आत्मनिर्भर पंचायत कार्यक्रम आणि समर्थ पंचायत पोर्टलचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते। विकसित भारत 2047 संकल्पनेनुसार आर्थिकदृष्ट्या सक्षम तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या आणि आत्मनिर्भर पंचायतींच्या निर्मितीच्या दिशेनं हे एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचं सिंह यांनी सांगितलं। समर्थ पंचायत पोर्टलमुळे कर आकारणी, देयके आणि पंचायत महसुलाचे निरीक्षण या प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक होतील असंही त्यांनी नमूद केलं। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। MV ओमोरफी या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने भारतातील युक्रेनचे राजदूत डॉक्टर अलेक्झांडर पॉलिश्चुक यांना पाचारण करून घेतलं। या घटनेबद्दल तीव्र चिंता व्यक्त करतानाच मंत्रालयानं व्यापारी जहाजांवरील अशा हल्ल्यांचा कठोर शब्दात निषेध केला। अशा कृतींमुळे निरपराध नागरी खलाशांचे प्राण धोक्यात येतात, अशा कृती अस्वीकार्य आहेत आणि त्या टाळल्याच पाहिजेत असं मंत्रालयानं पुन्हा एकदा अधोरेखित

आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. विरोधकांच्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज सुनावणी घेणार. नीट पेपर फुटी विरोधात आंदोलन करणाऱ्यांवरचे खटले मागे घेण्याचा बिहार आणि आसामच्या राज्य सरकारांचा निर्णय. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या पॅरा शॉटपुटर शर्मिला धनखड

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आज वॉशिंग्टनमध्ये दाखल झाले. तिथे ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतील. ट्रम्प यांची दुसऱ्या कार्यकाळासाठी निवड झाल्यापासून या दोन्ही नेत्यांमधील ही आठवी भेट आहे. उभय नेते सर्व मुद्द्यांवर आणि प्रामुख्यानं इराणच्या मुद्द्यावर चर्चा करतील. आपली सुरक्षा निश्चित करून शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं ट्रम्प यांची भेट घेत असल्याचं नेतन्याहू यांनी नमूद केलं आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी काल बीजिंगमध्ये चीनच्या उपपरराष्ट्रमंत्री हुआ चुनयिंग यांची भेट घेत द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेतला. भारत आणि चीन यांच्यातील सहकार्य दृढ करणं आणि व्यापार तसंच आर्थिक संबंधांना आणखी चालना देण्याबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. भारतीय कार रेसर असलेल्या मुंबईच्या 21 वर्षीय आदित्य पटनायक याने गोल्ड व्हिओस चॅम्पियनशिप मलेशियाच्या तिसऱ्या फेरीतील स्पोर्टिंग क्लास जिंकून आपलं पहिलं आंतरराष्ट्रीय कार रेसिंग विजेतेपद पटकावलं. ही स्पर्धा प्रसिद्ध सेपांग इंटरनॅशनल सर्किटवर आयोजित करण्यात आली होती. ग्लासगो इथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या पॅराशॉटपुटर शर्मिला धनखड हिने महिलांच्या गोळाफेक स्पर्धेच्या शॉटपुट F57 प्रकारात 9.81 मीटरची सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदक जिंकलं. पॅरा ॲथलेटिक्स प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी शर्मिला ही भारताची पहिलीच खेळाडू ठरली. तिच्या या विजयामुळे या स्पर्धेत पॅरा ॲथलेटिक्समध्ये 20 वर्षांनंतर पदक मिळालं आहे. याच प्रकारात शिल्पा के शायला हिने कांस्य पदक पटकावलं. पुरुषांच्या उंच उडी प्रकारात भारताच्या सर्वेश कुशारेनं रौप्य पदक पटकावलं. अंतिम फेरीत त्याने 2.25 मीटरची उंची पार केली. मात्र 2.28 मीटरच्या उंचीसाठी केलेले त्याचे तीनही प्रयत्न अयशस्वी ठरल्यानं त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. या प्रकारात जमैकाच्या रोमेन बेकफोर्डनं सुवर्णपदक जिंकलं. या व्यतिरिक्त वेटलिफ्टर्स वल्लुरी अजय बाबू आणि ज्ञानेश्वरी यादव यांनी भारोत्तोलनात प्रत्येकी एक रौप्य पदक जिंकलं. महिलांच्या गोळाफेक स्पर्धेत शिल्पा शैला हिनेही कांस्य पदक मिळवलं. या कामगिरीसह ग्लासगो 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची एकूण पदकांची संख्या 10 झाली असून त्यात 2 सुवर्ण, 5 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. महिलांच्या 75 किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरीत बाय मिळाल्यामुळे भारतीय बॉक्सर लवलीना बोरगोहेनचं पदक निश्चित झालं आहे. राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धेत अव्वल मानांकित भारतीय संघानं काल पुरुष आणि महिला अशा दोन्ही सांघिक प्रकारात 3-0 अशा दमदार विजयांसह आपल्या मोहिमेची सुरुवात केली. हवामान विभागानं आज छत्तीसगड, ओडिशा, दिल्ली, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, मध्य महाराष्ट्र, पंजाब, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि कर्नाटक किनारपट्टीवरील काही भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. ईशान्येकडील राज्य राजस्थान, गुजरात, झारखंड, केरळ आणि गोव्यातही मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. विरोधकांच्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज सुनावणी घेणार. नीट पेपर फुटी विरोधात आंदोलन करणाऱ्यांवरचे खटले मागे घेण्याचा बिहार आणि आसामच्या राज्य सरकारांचा निर्णय. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या पॅरा शॉटपुटर शर्मिला धनखड हिला सुवर्णपदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. यावेळी सकाळचे 8:40 झालीत. ऐकूया हिंदी चित्रपट संगीत या कार्यक्रमातील उर्वरित रचना.

0: एकदम स्वस्त आणि मस्त.
1: अहो काय स्वस्त आणि मस्त,
0: आकाशवाणीवरील जाहिरात ग.
1: हे मात्र खरे हो,
0: एकाच वेळी लाखो घरात आणि मनात.
1: जाहिरात असो कशाची ही.
0: मग आत्ताच करतो संपर्क.
1: पत्ता माहित आहे ना?
0: होय तर, जाहिरात विभाग आकाशवाणी यवतमाळ.

सलामी चित्रपटासाठी ऐकूया समीर यांची रचना. स्वर आहे कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांचा, तर संगीत आहे नदीम श्रवण यांचं.

युवराज चित्रपटातील गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता श्रीनिवास यांचा. श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 9 वाजत आहे. थोड्याच वेळात विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

सात सुरांची सरगम आकाशवाणी यवतमाळ. ज्ञान साहित्याचे पडघम आकाशवाणी यवतमाळ. तुमच्या भावनांचा आविष्कार, संवेदनांचा हुंकार आकाशवाणी यवतमाळ.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण. यावेळी सकाळचे 10 वाजलेत. ऐकूया सुगम संगीताचा कार्यक्रम.

0: वाच मिळवा.
1: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: इफ्को टोकियो हसत रहा.
1: नियम व अटी लागू. इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
3: केदार पंडित यांच्या संगीत नियोजनात ऐकूया मंगेश कुलकर्णी यांची रचना

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: श्रोते हो, सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर ऐकूया श्रीधर फडके यांना.

0: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीद्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना. इफको टोकियो हसत रहा. नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
1: आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे स्वप्नांना सोनेरी किनारी. आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे यशस्वी उत्तुंग भरारी. आकाशवाणीवरून जाहिरात करूया, संपन्नतेचा हात धरूया.

श्रोते हो, सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. यावेळी सकाळचे 10:30 झालीत. प्रसारित करीत आहोत NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

नया जमाना चित्रपटासाठी लता मंगेशकर यांना आपण ऐकलत. आवड करणारे श्रोते होते सरोज चौक अमरावती महाराष्ट्र येथून कमरूला ठेकेदार नसीम बेगम, आयशा खान, हदिया खान, नसीम बेगम आणि अस्मा सालिया, शोएब खान, मुश्ताबा खान, राहूभाई, शाहिदभाई, गांधीबाग अकोलाचे रमेश कटनकर आणि वैशाली कटनकर, ऑक्सिजन पार्क राहुल नगर अमरावतीचे सिद्धार्थ गोंडाने, अर्चना प्रणय, प्रसिद्धी हिरामण गोंडाने, संजय कुमार गेडाम आणि सर्व परिवार, आंबेडकर नगर घाटंजी जिल्हा यवतमाळचे शंकरराव लोखंडे, सुशीला, अमोल, शिल्पा, कुमार रोचक, मुनेश्वर आणि लोखंडे परिवार, सुंदरखेड राजमाता नगर बुलढाणा इथून नरेंद्र नरवाडे, ज्योती, आकांक्षा आणि आकाशकुमार नरवाडे, सेमिनरी हिल्स नागपूर महाराष्ट्र येथून नाना डोंगरदिवे, रमाताई, सीमाताई, रीमाताई, दीक्षाताई आणि राहुल डोंगरदिवे. यानंतरची रचना आहे किशोर कुमार यांच्या स्वरात, चित्रपट मंजिल. गीत ऐकायचं आहे या श्रोत्यांना बाजार चौक पुलगावचे अब्दुल कलाम आणि नाजिमा अंजुम, वरुड जवळका येथून महेंद्र सरकटे, विजया मिलिंद सरकटे आणि स्वराज वानखेडे, उसळ गव्हाण तालुका धामणगाव रेल्वे येथून विनोद लांजेवार, संगीता मुक्ता वंदिता आणि सोपान लांजेवार, घारपळ येथून सोमाजी ससाणे आणि मित्रपरिवार, दौलताबाद मुरादाबाद येथून जाफर हुसेन, नईमा बेगम, कासिम अली, नदीम अली, जुनेद अब्बासी, श्रावस्ती सोसायटी यवतमाळ येथून भक्तराज बनसोड, तिलोत्तमा, शोरवी, तुषार आणि रोहन बनसोड.

कार्यक्रमात यानंतर कुमार सानू आणि अलका याग्निक यांच्या स्वरात ऐकूया अंदाज चित्रपटातील हे गीत. गीत ऐकायचं आहे या श्रोत्यांना MIDC अकोला इथून वैशाली सोळंके, प्राची टिकार, अपूर्वा रायराम, तपस्वी थोरात, नयन साबळे, आकाश झांबरे, ईश्वर सोळंके, निलेश देशमुख, सौरभ टाले आणि विपुल शेले. बीड इथून प्रकाश पगारिया, पराग, प्रदीप पगारिया, केशव पटेल. देवपेठ वाशिमचे राजेश खंबाईतकर, प्रेमा खंबाईतकर, पद्मताई भायकर, राजेश्री आणि राजू भावसार. ग्राम पाथरी, जिल्हा चंद्रपूर इथून ठेमाजी ठिकरे, मंगला ठिकरे, बापूराव बावणे, शंकरराव खेकारे, रामहरी लोखंडे, युग ठिकरे, चंदू ठिकरे, कल्याणी आणि समस्त ठिकरे परिवार. जी स्टार रेडिओ श्रोता संघ, शिरपूर जैन इथून गिरीश, अश्विनी आणि मोसमी देशमुख.

0: इफकोच मिळवा.
1: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना.
0: इफको टोकियो हसत राहा.
1: नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.

ये वादार हा चित्रपटासाठी आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते आर डी बर्मन आणि आवड ह्या श्रोत्यांची होती. वेणी तालुका महागाव इथून नारायण आबाजी पुंडे, सोनबराव हर्षदराव पुंडे आणि पुंडे परिवार, मेहरनगर उमरखेड महाराष्ट्राचे अभिजित गव्हाणकर, राही सरिता गव्हाणकर, प्रिन्स एकांश गव्हाणकर, बदलापूर मुंबईची सिद्धांत प्रणिता अर्जुन गव्हाणकर, आकर हाईट्स बहादुरा नागपूर इथून वैशाली शैलेश सुमित आणि ध्वनी गव्हाणकर, बोरीखुर्द तालुका जाफराबाद जिल्हा जालनाचे डॉक्टर सुधाकर राजे जाधव, प्रशांत राजे जाधव, जगुताई साक्षीताई राजे जाधव, संचित वायाळ, प्रथमेश स्वाती देशमुख, करडा आणि मोताळा इथून प्रणाली सानवी देशमुख, महावीरनगर दारवाड यवतमाळचे साहेबराव मनवर, रंजनाताई कुणाल प्रीती प्रियंका वियान मनवर. कार्यक्रमात यानंतर ऐकूया खामोशी द म्युझिकल चित्रपटासाठी कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेले गीत. पसंती या श्रोत्यांची आहे गणेश पेठ पाथर्डीतून अंबादास शिंदे, संगीत अमोल अमृत आणि सुवर्णा शिंदे, सायलीला पार कारणीचे मांगेलालजी तुनगर, वच्छलाताई अमोल, चंद्रकला तुनगर, वीरा सुमित आणि समस्त तुनगर परिवार, पुणेतून प्रतीक्षा बुलबुले, दीपकराव बुलबुले आणि नामदेवराव सरोज आणि मित्रपरिवार, हिंदराज रेडिओ श्रोता संघ खोपटी तालुका नेवासा इथून बंडू लोहार पोपळगट, माया शिवांश शीतल शंकर, चंद्रकला पोपळगट, शिवानी रोहित आणि देवीदास पोपळगट, भोकर तालुका श्रीरामपूरेतून हरिभाऊ बिडवे, शुभांगी पूजा अनिकेत श्रावण आणि अनिता बिडवे. सोबतच हे गीत ऐकायचं आहे अमळनेर येथून अजय चव्हाण, शुभांगी चव्हाण, कार्तिक आणि मोहित चव्हाण.

0: वाच मिळवा.
1: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीद्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना.
0: इफको टोकियो हसत राहा.
1: नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
2: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, KYC अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ KYC अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे BC कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

काला पत्थर चित्रपटासाठी राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गायलं होतं लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी. पसंती कळवणारे श्रोते होते रेल्वे कॉलनी हनुमानगड जंक्शन राजस्थान येथून जयस नायक, शोभा नायक, जगमाल सिंग डागला आणि हॅपी डागला. राजेंद्रनगर यवतमाळचे मोंटू लोखंडवाला, आर्या, समीर, यास्मिन, रेशमा आणि अमीनभाई निझार लोखंडवाला. आर्नी मोमिनपुरा येथून सय्यद युसुफ, शबाना बी, अयुब, युनुस भाई, सलीम भाई, रौप अत्तार, इकबाल शाह, तौफिक शाह, असलम दुंगे, आरिफ राशिद. पांढरकवडा येथून अनिल, उषा, प्राची, अनुश्री, धनश्री बुरांडे. बल्लारशाचे सूरज लोंढे, प्राचील आणि एकलव्य लोंढे. शाहूनगर यवतमाळचे राहुल मनवर, सरलाताई, विशाल, चेतन, रोशनी आणि बेबी प्रियांशी मनवर. यानंतरची रचना आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात. चित्रपटाचं नाव आहे अनपढ. गीत ऐकायचं आहे या श्रोत्यांना. लक्सर हरिद्वारेतून ताज मोहम्मद अन्सारी, गुलाम साबिर राय आणि मेहराज जहा. आदर्शनगर मलोट येथून राज शर्मा, मीना, योगेश मँडी, सौरभ शाईना आणि निवान शर्मा. हिमायतनगर जिल्हा नांदेडचे काशीनाथ पोपुलवार, बबिता पोपुलवार, मंगला भगत. जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना येथून डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक गणेश.

आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे स्वप्नांना सोनेरी किनारी. आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे यशस्वी उत्तुंग भरारी. आकाशवाणीवरून जाहिरात करूया, संपन्नतेचा हात धरूया.

हमारी अधुरी कहानी चित्रपटासाठी मिथुन पपून आणि सैयद कादरी यांनी गायलेले गीत आपण ऐकलं. गीताची आवड या श्रोत्यांची होती. उमाळी जिल्हा बुलढाणा येथून उद्धव धोरण, स्वरूपा अनुपकुमार धोरण, पळशी तालुका खामगाव येथून विजय शेगोकार, रेणुका जयश्री ऋषिकेश शेगोकार, जांभरुण तालुका अर्धापूर येथून दुर्गादास जोशी, गजानन गंगाधर जोशी, संजय आशिष पृथ्वीराज आणि साध्वी

जोशी. भोलेनाथ कॉलनी इंदौर मध्य प्रदेशातून स्वाती चौधरी, प्रयाग मालती चौधरी, भाऊ गणेशदादा मराठा, कार्तिक भाऊ मराठा, संजना मराठा, ललिता आणि नारायण खर्चे. फकीरा रेडिओ श्रोता संघ बीडथून रणजित कुमार, नामदेव थोरात, रिती आकाश, रश्मी, रंजना आणि गबरू पैलवान थोरात. गांधी चौक रोपड पंजाब इथून हरदेव, मीका, बलविंदर, जयतेक आणि मीका बिरक. यानंतर ऐकूया आरती मुखर्जी यांना. चित्रपटाचं नाव आहे मासूम. गीत ऐकायचं हे या श्रोत्यांना. कोटवा नारायणपूर बाबापट्टी बलिया इथून ओमप्रकाश राय, उषा, अमित कुमार, हॅपी राय. दोबिहा नेवादा गाझीपूरचे प्रतीक, रोशनी, प्रांजल. शेरपूर कला इथून अवधेश, प्रीती आणि नवनीत राय. अशोकनगर यवतमाळचे गोपाळ फुलझेले, सविता फुलझेले, मास्टर जॉर्ज फुलझेले. बालाजी चौक यवतमाळतून दिलीप श्रीवास, विद्या वैष्णवी श्रीवास, डॉक्टर सुनील सरकर, शुभम, सुमन आणि रमेश पोटे, संतोष चोखाने, शंकरराव, राजेश, शोभा, सुषमा, हर्ष, यश उईके. अकोला माळीपुरा इथून सुरेश कुंदन, यशश्री, सानवी, रेणू बुंदेले. हैदराबाद इथून तरंगिणी आणि देविका, रसिला जिगर आणि मोहन रुपारेल. बेर्डीतून हुकुम करमरकर, सुनीता हार्दिक आणि प्राची तनू करमरकर.

आणि ही आहे कार्यक्रमातील शेवटची रचना, मेहबूब की मेहंदी या चित्रपटातील स्वर लता मंगेशकर यांचा. आवड कळवणारे श्रोते आहे शिव छत्रपती नगर वडगाव यवतमाळचे MW पाटील, प्रतीक उत्कर्ष, अनुष्का तन्वी पाटील, विनय जगताप आणि अक्षय तायडे. पांग्रा शिंदे तहसील वसमत जिल्हा हिंगोली इथून रामचंद्र धोंडीबाई इंगोले, सिद्धांत टिकू, रमाबाई मयुरी सुरभी, मंजुषा गौतम इंगोले, नामदेवराव शिंदे पाटील, विलास शिंदे पाटील. अयोध्यानगर राळेगाव इथून विनोदकुमार ढवळे, वेणुताई, रुचा आणि प्रथमेश ढवळे. दिग्रस इथून किरण शिंदे, जया जान्हवी, अनुराग आणि श्याम शिंदे. सोबतच हे गीत ऐकायचं आहे राम रहीमनगर यवतमाळ इथून जनाब शेख आझाद बेगम, लतीफा आझाद आणि सिद्धेश्वरनगर यवतमाळचे पंजाब रामटेके आणि यशोधराताई पूजा शाव्या रामटेके.

आपकी पसंद या कार्यक्रमात श्रोते हो आपण आपल्या मनातील हिंदी गीतं कळवू शकता. पत्ता आहे आपकी पसंद द्वारा उपनिदेशक कार्यक्रम आकाशवाणी केंद्र यवतमाळ जिल्हा यवतमाळ.

तेव्हा आजचा कार्यक्रम समाप्त करण्याची मंगला माळवेला अनुमती द्या. पुन्हा भेटूया त्या कार्यक्रमात. नमस्कार, हॅव अ नाईस डे. नए पुराने गीतों की सरगम आपकी पसंद, चलो सुने मिलकर आप और हम आपकी पसंद. आपकी पसंद श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद.

आपकी पसंद हा कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. दुपारचे 12 वाजता आहेत. वनिता मंडळ आणि 1 वाजेपासून विविध भारती सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

मात्र नऊ श्रोते हो, दुपारचे 12 वाजलेले आहेत. थोड्याच वेळात मस्तपैकी अशी जेवणाची वेळ होईल, खमंग अशा त्या जेवणाचा आपण सगळेच जण आस्वाद घेऊ, नाही का? आणि मग जेवणं आटपता आटपता त्या गप्पा कधी आपल्या सुरू होतात, त्या गप्पा मारता मारता जेवणं कधी आटपतात ते आपलंही आपल्याला कळत नाही का? आता हेच बघा ना, आपुलकी या घरात मध्ये सुखदा, रोहित, रेवा आणि शर्वरी यांच्या गप्पा देखील अशाच रंगतात. चला तर मग अजिबात वेळ न दवडता आपण आता ऐकूया आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका. याचं लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, नेहा खरे, चेतना झांझी आणि मधुलिका नेरुरकर. ऐकूया तर आपुलकी या घरात.

0: एक गम्मत सांगू का?
1: आता गम्मत सकाळी सकाळी, अरे म्हणजे पेपर एवढे सगळे तू आधीचे पण मागच्या एक आठ दहा दिवसाचे घेऊन बसलायस, काहीतरी इथे सापडलेलं दिसतंय.
0: अगदी बरोबर. मला कधी कधी काय वाटतं माहिती आहे, वर्तमानपत्र म्हणजे आपल्या घरातली पाचवी व्यक्ती आहे.
1: हा का बर?
0: अगं रोज येतं, न बोलावता येतं, आणि ते आलं की घरामध्ये एक नवीन विषय देऊन जातं.
1: खरे, पण कधी कधी तो विषय इतका मोठा असतो की चहा बाजूला ठेवलेला थंड होतो.
0: नाही नाही नाही, आजचा चहा थंड होऊ देऊ नकोस, कारण आजचे विषय ना चांगलेच गरम गरम आहेत.
1: अच्छा बरं, सांग कुणाचा राग आलाय तुला आज?
0: नाही नाही नाही अगं, उलट झालंय, म्हणजे आज मला पेपर वाचून आनंद झालाय. आता ही बातमी बघ, आकाशवाणी आणि बेस्टने आपल्या शतक महोत्सवी वर्षाचा टप्पा गाठलेला आहे. शिवाय हे बघ, लोकमान्य टिळकांवरचा आणि अण्णाभाऊ साठे यांच्यावरचा विशेष लेख. तुला सांगतो, आजचा पेपर म्हणजे ना मेजवानी आहे, मेजवानी.
1: खरंच आहे, वैचारिक मेजवानी. या प्रत्येक नावानं माणसं जोडली आहेत.
0: आणि हेच मला आवडलं, म्हणजे BST चा लेख वाचताना लक्षात आलं की मुंबईत बसवर किती लोक रागावतात. उशीर झाला, गर्दी होती, सीट मिळाली नाही, आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच बसची वाट पाहतात.
1: घरातल्या माणसांसारखंच रागही येतो आणि त्यांच्याशिवाय चालतही नाही.
0: अगदी अगदी. आणि आकाशवाणीचं सुद्धा तसंच. आज किती माध्यम आली आहेत, मोबाईल, इंटरनेट, पॉडकास्ट, पण हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे. हे शब्द ऐकले की मनात एक वेगळीच भावना निर्माण होते, नाही का?
1: मला की नाही, लहानपणी सकाळच्या बातम्या जेव्हा लागायच्या तेव्हाची एक आठवण आहे बघ.
0: रेडिओची.
1: हा रेडिओची. आई काम करत असायची, बाबा चहा पीत असायचे, एकीकडे त्यांच्या ऑफिसला जायची तयारी सुरू असायची. तेवढ्यात रेडिओवरच्या बातम्या सुरू झाल्या की घरात आपोआप शांतता व्हायची.
0: म्हणजे बातम्या ऐकायच्या असायच्या ना.
1: कुणाला शांत बसा असं म्हणायची गरजही पडत नसे.
0: आणि बातम्या संपल्या की लगेच अहो साखर संपली आहे, भाजी आणायची, लाईटचं बिल भरायचं आहे, म्हणजे देशात काय चाललंय हे ऐकून पुन्हा आपापल्या घरात परत.
1: हो ना. पण खरं सांगू का, आकाशवाणीने फक्त बातम्या नाही दिल्या, चर्चेला विषय दिले, एखादं गाणं, एखादी मुलाखत, एखादं नभोनाट्य, मग दिवसभर की नाही त्यावर चर्चा. रेडिओ हा खऱ्या अर्थाने एक गुरु ठरला.
0: हो, नभोनाट्य खरंच, म्हणजे डोळ्यांनी जरी दिसत नसलं तरी मनात पूर्ण चित्र उभं राहतं बघ, जणू एखादी जादूच.
1: म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर त्या काळातलं सोशल नेटवर्क.
0: अगदी. फरक एवढाच की तेव्हा तात्काळ लाईकची वगैरे सोय नसायची, पण मनापासून ऐकून दाद मात्र देणारे म्हणजे अक्षरशः हजारो श्रोते असायचे, नाही का?
1: हो ना रे. रोहित, तू मगाशी म्हणालास की लोकमान्य टिळकांवरचा लेख आणि अण्णाभाऊ साठेंविषयी सुद्धा ना. हा, लोकमान्य टिळक खरंच किती विलक्षण व्यक्तिमत्व ना, त्यांनी उत्सवाला एक सामाजिक रूप दिलं.
0: आणि अण्णाभाऊ साठे त्यांनी अशा माणसांच्या कथा सांगितल्या की ज्यांच्याविषयी फारसं कोणी बोलत नव्हतं.
1: अगदी खरंय. कधी कधी मोठेपणा की नाही आवाजात नसतो, नजरेत असतो. पण मला सांग, तुला झालंय तरी काय, म्हणजे पेपर वाचून तू एकदम तत्वज्ञानी झालास.
0: नाही ग, तोच आहे मी नेहमी सारखाच.
1: बर, मग आधी चहा संपव आणि भजी सुद्धा केली आहेत, नाहीतर चहा सुद्धा इतिहास जमा होईल.
0: आली आली मंडळी, बेलच्या आवाजावरून सांगतो.
1: हा,
0: शर्वरी एकटी नाहीये, कदाचित आज रेवाला सुद्धा घेऊन आलेली असणार ती.
1: अरे वा, खरंच रोहित तू म्हणालास त्याप्रमाणे आज दोघीही एकत्र आल्या. म्हणजे आपल्याला एकावर एक फ्री कॉम्बो ऑफर आहे आज.
2: काय करणार, खालीच रेवा भेटली, म्हटलं एक एकटं वर जाण्यापेक्षा गप्पा मारत वर जाऊ. आणि मग आम्ही गप्पा मारत मारत आलो आणि तेवढ्या दाराशी पोहोचलो ही.
0: अच्छा, म्हणजे लिफ्ट पेक्षा तुमच्या गप्पांचा वेग जास्त म्हणायचा.
1: बसा ग बसा दोघी, चहा अजून गरम आहे.
2: तुमच्या घरी चहा थंड कधी होतच नाही, कुणी ना कुणी गप्पांनी तो गरम कायम ठेवतो.
1: अग
2: वा, अजून पेपर इथेच आहे, म्हणजे चर्चा सुरू झाली आहे.
0: नाही नाही नाही, चर्चा वगैरे नाही ग, आठवणी सांगत होतो एकमेकांना.
2: म्हणजे पुन्हा इतिहास?
1: नाही ग, आज इतिहासापेक्षा वर्तमान जास्त आहे.
2: अरे हो, हा पेपर खरंच खास आहे, आकाशवाणीचं शताब्दी वर्ष, बेस्टची 100 वर्ष.

0: त्यांचं साहित्य वाचताना आपल्याला जाणवतं की मोठेपणा हा पदात नसतो तर माणसांमध्ये असतो.
1: आणि लोकमान्य टिळक त्यांनी लोकांना एकत्र येण्याची ताकद दाखवली.
2: अण्णाभाऊंनी माणसाचा आवाज हा शब्दात मांडला. आकाशवाणीने आवाज घराघरात पोहोचवला आणि बेस्टने माणसं एकमेकांपर्यंत पोहोचवली.
3: वा वा सुखदा, किती मस्त बोललीस तू.
2: रोहितचा वाण नाही पण गुण लागलाय.
0: चला चला चला चला आता एक खेळ खेळूया आपण.
2: हा
0: प्रत्येकाने एका मिनिटात सांगायचं. कबूल
1: आहे? कबूल आहे.
0: आकाशवाणीवरचा कोणता कार्यक्रम पुन्हा सुरू झाला तर तुम्ही आजही न चुकता ऐकाल? सगळ्यात आधी शर्वरी बोल.
1: माझी निवड युववाणी.
2: अगं पण तो तर आताही सुरू आहेच.
1: हो ना, कारण तिथे कोणीतरी आपल्यासारखंच तरुणांच्या भाषेत बोलत असतं. मोठमोठी भाषणं नाहीत, साध्या गप्पा.
0: अच्छा, म्हणजे आजच्या पॉडकास्टची आजीच म्हणायला लागेल नाही का? रेवा
3: काय
0: तुझा कार्यक्रम कुठला?
3: माझा आवडता कार्यक्रम आपली आवड.
0: का बरं?
3: गाण्यापेक्षा मला त्या मागची दोन वाक्य आवडायची.
2: कोणती ग?
3: हे गाणं माझ्या बहिणीसाठी.
2: म्हणजे माझ्यासाठी.
3: आणि पुढचं माझ्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्या दोन वाक्यात किती माया असायची.
2: आणि मला की नाही रोहित, जयमाला किंवा बेला के फूल हे कार्यक्रम, म्हणजे दिवसभराची कामं आटपली की निवांत बसून रात्री गाणी ऐकायची. सगळं घर शांत आणि रेडिओ गात असायचा.
0: क्या बात है.
1: आता रोहित दादा तू सांग बरं.
0: हा आता माझा नंबर. हा मला नभोनाट्य, म्हणजे कसं की आवाजातून घर उभं करायचं. दार उघडतं, मग पाऊस पडतो आणि मग पात्र एक एक समोर दिसायला लागतात. खरंच म्हणजे आवाजातून निर्माण होणारी जादू म्हणजे नभोनाट्य.
1: पण एक सांगू, आजकाल सगळ्यांकडे बोलायला वेळ कमी झालाय.
2: वेळ कमी नाहीये ग, सगळे एकाच घरात असूनही वेगवेगळ्या स्क्रीन मध्ये राहतो आपण.
0: आणि म्हणून बर का शर्वरी, कधी कधी मोबाईल बाजूला ठेवून 10 मिनिटं गप्पा मारणं सुद्धा मोठी गोष्ट असते, नाही का?
3: अगदी. फ्रेंडशिप डे आला की फोटो टाकतो. पण एखाद्या मित्राला अचानक फोन करून तू कसा आहेस, तुझी फार आठवण येते हे विचारलं की त्याला होणारा आनंद शब्दात सांगता येत नाही.
1: हा हे मात्र खरं. हा काही मित्रांशी महिनोन महिने बोलणं होत नाही, पण भेटलो की तिथूनच गप्पा सुरू होतात जिथे थांबल्या होत्या.
0: म्हणूनच असं म्हणतात ना की खरी मैत्री कॅलेंडर बघून होत नाही.
2: जशी माझी शर्वरी बरोबर झाली आहे. शर्वरी आली की पहिल्यांदा मला भेटते. हा तुला नाही कळलं ना रोहित. हा आणि दुसऱ्याच मिनिटाला स्वयंपाकघरात डोकवते, खायला काय.
1: अरे तेही माझं प्रेमच आहे.
3: माझंही तसंच असतं. माझ्या पोटात भुकेचा आगडोम उसळलेला असतो आणि आल्या आल्या आधी फ्रीज उघडते मी.
0: वा वा वा वा, म्हणजे नात्याची खरी परीक्षा नाही का, ताई लाडकी की फ्रीज लाडका.
2: अरे हो ऐक ना, संध्याकाळी बाजारात जायचंय.
0: बाजारात कशासाठी?
2: गुरु पौर्णिमेसाठी फुलं घ्यायची.
0: ठीक आहे.
1: कोणाकडे जाणार आहात?
2: मी की नाही, माझ्या शाळेतल्या बाईंकडे जाते दरवर्षी. दरवर्षी भेटते त्यांना. त्यांना म्हणते तुम्ही शिकवलेलं सगळं आठवत नाही, पण शिकवण्याची पद्धत अजूनही आठवते.
3: त्यापेक्षा मोठी गुरुदक्षिणा कोणती?
0: आणि आमचे मराठीचे सर आता 80 पुढे वगैरे असतील. प्रत्येक गुरु पौर्णिमेला त्यांना फोन करतो, पहिला प्रश्न तोच विचारतात, काय रे अजून वाचतोयस ना? मग मी म्हणतो हो हो हो सर, आणि अजून शिकतोय सुद्धा.
1: खरंच कॅलेंडरवर सगळेच दिवस लाल रंगाने लिहिलेले नसतात, पण आपल्या मनावर ते कोरलेले असतात.
3: अगदी बरोबर.
2: निमित्त वेगवेगळी पण काम एकच, माणसं जोडत राहणं.
0: क्या बात है. बरोबर. आता शेवटचा चहा कोणी घेणार का?
3: नाही नाही चहा नको, मला तर बाबा जेवायचंय आता. आणि पुढच्या रविवारी पुन्हा इथे जमायचंय,
1: कारण फ्रेंडशिप डे आहे ना.
0: वा वा ठरलं तर मग. पण एक अट आहे.
1: कोणती?
0: हा महत्वाची अट आहे, कुणीही मोबाईल मध्ये डोकं खुपसायचं नाही.
2: आणि जो कोणी आधी मोबाईल काढेल तो सगळ्यांना गरमागरम कांदा भजी खाऊ घालणार.
3: अरे पण मोबाईल बाजूला ठेवणं एवढं सोपं नाही बरं का?
1: हो ना, कारण आता घड्याळ, कॅमेरा, बँक, नकाशा सगळंच त्यात आलंय.
0: नाही ते खरंय सगळं, मोबाईल वाईट नाही हे पण बरोबर आहे, पण कधी कधी तो बाजूला ठेवून समोरच्या माणसाकडे बघायला वेळ हवा की नाही.
2: आणि म्हणूनच ना आज इतका वेळ आपण एकत्र बसलोय, आणि वेळ कसा गेला ते कळलंही नाही.
0: म्हणजे तू मोबाईल मध्ये बघायला लागलीस.
1: बरं बरं असो असो. मला की नाही कल्पना सुचली आहे.

0: आता
1: रविवारी फ्रेंडशिप डे आहे ना, तर आपण प्रत्येकाने आपल्या एका जुन्या मित्राला किंवा मैत्रिणीला फोन करूया आणि मैत्री दिनाच्या शुभेच्छा देऊया.
2: आणि उत्तर ऐकायचं, घाईत ठीक आहे ठेवते मी फोन असं म्हणायचं नाही.
3: करेक्ट, अगदी बरोबर. मला ही कल्पना आवडली. म्हणजे हल्ली शुभेच्छांचे मेसेज खूप येतात, पण मनापासूनचा संवाद मात्र कमी होतोय.
0: चालेल चालेल, मी त्यांना एक पाऊल आणखी पुढे जाणार आहे. मी माझ्या मराठीच्या सरांना भेटूनच यायचं म्हणतोय. गुरु पौर्णिमेला फोन करतोच, यावेळी प्रत्यक्ष जाऊन नमस्कार करून येईन.
1: छान छान छान. मी माझ्या बाईंना पत्र लिहिणार बरं का, पत्र व्हॉट्सअप नाही.
2: अरे वा वा, पत्र मिळालं की अजूनही लोक जपून ठेवतात.
3: मला तर याच्या पुढेही जाऊन असं म्हणावंसं वाटतं की आपले जे मदतनीस आहेत, म्हणजे आपल्या सोसायटीचा सुरक्षा रक्षक असेल किंवा आपल्या सोसायटीची स्वच्छता ठेवणाऱ्या मावशी आहेत, त्यांना सुद्धा कधीतरी आपण शुभेच्छा द्यायला हव्यात.
0: हो, कारण तेही गुरुच आहेत आपले एका अर्थाने. वेळेवर कसं यायचं आणि काम कसं छान करायचं, नाही का? म्हणजे कसं आहे, शिकवण ही नेहमी पुस्तकातूनच मिळते असं नाही, आचरणातून पण मिळते, त्याचं हे उदाहरण आहे.
3: खरे.
2: रोहित, आज एक लक्षात आलं, आपण एवढा वेळ बोलतोय पण एकदाही कोणाबद्दल कटु बोललेलो नाहीये.
1: कारण चांगल्या गोष्टींचीही चर्चा होऊ शकते. राग, तक्रारी किंवा वाद यांनाच नेहमी जागा द्यायची असं नाही.
3: खरे. एखादा आठवडा किती सुंदर कारण घेऊन येतो नाही. म्हणजे कधी एखादी व्यक्ती आठवते, कधी एखादी संस्था, एखादा गुरु, एखादा मित्र, एखादं गाणं सुद्धा.
0: आणि त्यातून लक्षात येतं, आपण सगळे कुठल्या ना कुठल्या धाग्याने जोडलेलो आहोत.
3: मला काय वाटतं, शर्वरी आणि रेवा, तुम्ही दोघीही आता इथूनच जेवून जा. संध्याकाळी परत मस्त चहा पिऊया आणि गप्पा मारूया.
2: चालतंय की. पण एक अट आहे.
3: काय?
2: पावभाजी हवी.
3: हा,
2: आणि भाजी रोहित करणार.
0: अरे ठीक आहे ठीक आहे. म्हणजे मला कामाला लावायचं ठरवलं तुम्ही तिघींनी, पण मी बनवलेली भाजी खाऊ शकाल ना तुम्ही?
1: दादा दादा एक मिनिट, मी आधी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊनच ठेवते.
0: काय? मग तर तुला माझ्या आजची पावभाजी खावीच लागेल.
2: सुखदा, मग मी तर बाई पळतेच.
3: अगं थांबा, मस्करी करतोय तो. आपण सगळे मिळून पावभाजी करूया.
0: आता कसं, म्हणजे मी आईस्क्रीम घेऊन येतो.
2: चालेल.

श्रोते हो आत्ताच आपण ऐकत होतात कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात. आता आपण ऐकूया या निसर्गाच्या संगे अनंत सोनावणे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत.

0: श्रोतेहो नमस्कार. निसर्ग ही एक खुली बिन भिंतींची अशी प्रयोगशाळा आहे. म्हणजे प्रयोग तिथे माणूस करत असतो, पण निसर्ग मात्र आपल्या वेगवेगळ्या आविष्कारांनी माणसाला कोड्यात टाकत असतो. या निसर्गाच्या संगे फिरून त्याचा अभ्यास करून त्यावर लेखन करणारी अशी एक व्यक्ती आज आपण आमंत्रित केलंय, अनंत सोनवणे यांना. अनंत नमस्कार.
1: नमस्कार.
0: एक होती माया या प्रचंड गाजलेल्या पुस्तकाचे लेखक म्हणजे अनंत सोनवणे. या त्यांच्या पुस्तकाला लोकमत साहित्य पुरस्कार आणि विदर्भ साहित्य संघाचा अरण्यऋषी मारुती चितमपल्ली पुरस्कार मिळालेला आहे. याच पुस्तकाची माया द बायोग्राफी ऑफ टायगर ही इंग्रजी आवृत्तीसुद्धा जगभरात उपलब्ध आहे आणि गाजते आहे. जंगल स्टोरीज हा वाईल्ड लाईफ स्टोरी टेलिंग शो अनंत सादर करत असतात. नोव्हेंबर 21 पासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे कम्युनिकेशन्स ऑफिसर म्हणून अनंत सोनवणे कार्यरत आहेत आणि 2024 पासून पूर्णवेळ नोकरी सोडून वन्यजीव क्षेत्रामध्ये अनंत कार्यरत आहे. 2 दशकांहून अधिक काळ पत्रकारितेचा अनुभव आहे. अनंत, मुळात हे जंगल कधीपासून खुणावू लागलं?
1: तशी जंगलाबद्दलची माहिती होती, कारण मारुती चितमपल्लींचं लेखन वाचलेलं होतं, माडगुळकरांचं लेखन वाचलेलं होतं, पण स्वतः जंगल काही पाहिलेलं नव्हतं. आणि जंगल जाऊन अनुभवावं अशी ही एक आंतरिक तळमळ सुद्धा काही मनातून येत नव्हती. पण असं झालं की 2008 मध्ये एकदा मी आणि माझी बायको सुरेखा आम्ही असं ठरवलं की कुठेतरी फिरायला जायचं, तर यावेळी आपण एखाद्या जंगलात जाऊ. आणि योगायोगाने ताडोबाची निवड आम्ही केली. ताडोबा आणि पेंच, महाराष्ट्र साईडचा जो पेंच भाग आहे, अशा 2 जंगलांची आम्ही निवड केली आणि दोन्ही ठिकाणी म्हटलं एक एक दिवस राहू आणि थोडक्यात गंमत होईल आणि आपण परत येऊ. नेमकं असं झालं की त्यावेळी 2000

0: 2008 साली ताडोबामध्ये ताडोबा तलावाच्या काठावर कोर जंगलामध्ये राहण्याची सोय होती.
1: बर.
0: आणि आम्ही ज्या महिन्यामध्ये गेलो तो त्या सुविधेचा शेवटचा महिना होता. त्याच्यानंतर सरकारच्या आदेशानुसार ती सुविधा बंद होणार होती. आजही तिथे कोरमध्ये राहायला परवानगी नाही.
1: म्हणजे लकी ठरला.
0: अगदी अगदी अगदी. आम्ही खूप नशीबवान होतो. अर्थात माहिती काहीच नव्हतं. नागपूरला उतरल्यानंतर आम्ही एक छोटीशी गाडी भाड्याने घेतली आणि आम्ही जंगलाकडे गेलो. खरं तर जंगलामध्ये जाताना मोठी गाडी हवी किंवा फोर व्हील ड्राईव्ह हवी असं साधारण म्हटलं जातं, तेही मला माहीत नव्हतं. आणि जंगलात गेल्यानंतर, पहिल्यांदा ताडोबात गेल्यानंतर आम्हाला एक पक्षी दिसला. सगळ्यात आधी वाघ तर दिसला नाहीच. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून की पहिली 4 वर्ष मला कुठेही वाघ दिसला नव्हता.
1: मायाची गोष्ट लिहिणाऱ्या पुस्तकाचा लेखक, त्याला 4 वर्षात पहिल्या वाघ दिसलेला नव्हता.
0: नाही, मी जंगल फिरायला सुरुवात केल्यानंतर पहिल्या 4 वर्षात मला वाघ दिसला नव्हता.
1: बर.
0: तर ताडोबात एंटर केल्यानंतर पहिल्यांदा आम्हाला एक पक्षी दिसला. निळ्या रंगाचे त्याचे पंख होते आणि आम्ही एकदम आश्चर्यचकित झालो की अरे हा कुठला पक्षी आहे, आपण आयुष्यात कधी पाहिलेला नाही. अर्थात नंतर कळलं, इंडियन रोलर नावाचा नीलपंख ज्याला म्हणतात त्या तो पक्षी होता. अतिशय सुंदर पक्षी आहे. पण त्या पहिल्या वहिल्या पक्षाच्या दर्शनाने आम्ही पागल झालो की अरे हे काहीतरी वेगळं आहे. म्हणजे पक्षी इतका सुंदर असू शकतो, कारण पक्षी निरीक्षणाचाही तेव्हा नाद नव्हता मला. आणि मग ताडोबात राहिलो, त्या तलावाच्या काठावर असलेल्या रेस्ट हाऊसमध्ये राहिलो. 1-2 सफारीज केल्या आम्ही. सुदैवाने त्यावेळी सुनील करकरे नावाचे एक निसर्ग प्रेमी आणि निसर्ग मार्गदर्शक असं व्यक्तिमत्व आम्हाला त्यावेळी भेटलं ताडोबामध्ये, काही ओळख नसताना. आणि त्यांच्याबरोबर आम्हाला थोडंसं फिरता आलं. त्यांनी जंगलाची ओळख करून दिली. आणि मग मला असं वाटलं की अरे हे सगळं आपल्याला आवडतंय. तिथून पेंचला गेलो त्यावेळी तर जंगल बंद होतं. आम्हाला माहितीच नाही की जंगल सुद्धा आठवड्यातून एकदा बंद असतं.
1: तो सुट्टीचा दिवस होता.
0: अगदी. तेही माहीत नव्हतं. मग अगदी काहीतरी अर्ज विनंत्या करून करून शेवटी प्रवेश मिळाला. तिथेही धरणाच्या काठावर असलेल्या सरकारी रेस्ट हाऊस मध्ये राहण्याची सुविधा होती.
1: फार सुंदर जंगल.
0: अतिशय सुंदर जंगल. आणि गंमत म्हणजे सुट्टी असल्यामुळे खानसामा नव्हता, जेवायची सोय नव्हती. आणि त्यावेळी पेंच मध्ये एक वसाहत होती, बहुधा PWD च्या कर्मचाऱ्यांची असावी. तर पहिला जो दरवाजा दिसला तो दरवाजा खटखटवला आणि त्यांना म्हटलं की अरे बाबा, तुम्ही जे जेवण बनवाल ते आम्हाला द्याल का, आम्ही पैसे देऊ त्याचे. सुदैवाने त्यांनी हो म्हटलं. आणि मग त्या घरातला जो पुरुष होता तो म्हणाला की तुम्हाला हॉर्नबिल बघायचा आहे का.
1: अरे वा.
0: आता इथं हॉर्नबिल माहिती कोणाला होता पण.
1: अच्छा.
0: आणि म्हटलं बाबा काहीतरी पक्षी असावा, दाखव म्हणाले. मग आम्ही गेलो त्याच्याबरोबर, धनेश मराठीमध्ये आपण म्हणतो. आणि त्यातलाही तो मलबार पाईड हॉर्नबिल या प्रजातीचा हॉर्नबिल होता तो. आणि त्याचं घरटं या माणसाला माहिती होतं. आणि मग आम्ही पेंचमध्ये चालत जाऊन त्याचं घरटं पाहिलं, त्या पक्षाला पाहिलं आणि पुन्हा एकदा आम्ही आश्चर्यचकित झालो आणि विस्मयचकित झालो. तिथे चालत असतानाच आम्हाला वाईल्ड डॉग्स पाहायला मिळाले. ढोल ज्याला आपण म्हणतो, जंगली रानकुत्रे ज्याला म्हणतो, ते पाहिले. शेकडो हरणांचे कळप पाहिले. आणि या सगळ्याचा, ताडोबा आणि पेंच या त्या ट्रीपचा एवढासा एकत्रित परिणाम झाला की परत आल्यानंतर आम्ही दोघांनी म्युच्युअली असं ठरवलं की इथून पुढे आपण कुठल्याही बीच डेस्टिनेशनला जायचं नाही, समुद्र चौपाटीला जायचं नाही किंवा कुठल्याही हिल स्टेशनला जायचं नाही फिरायला. आपण जायचं फक्त जंगलातच जायचं.
1: जंगल वेडाची सुरुवात तिथून झाली.
0: तो सुरुवात अगदी आरंभ बिंदू होता असं म्हणायला हरकत.
1: मग निसर्ग तिथे जो तुम्ही अनुभवलात वेगवेगळ्या वेळेला दरवर्षी, कारण मग जाणं सुरू झालं असेल. ताडोबामध्ये किती वेळा झाला आतापर्यंत?
0: ताडोबाचं आम्ही असं ठरवून घेतलं होतं की 1 वर्ष आड करून ताडोबाला जायचं.
1: अच्छा.
0: बऱ्याचदा गेलो म्हणजे आता मला त्याची गिणती राहणार नाही. आणि विशेषतः 5 वर्षांपूर्वी जेव्हा मी ताडोबा बरोबर काम करणं सुरू केलं, ताडोबा हे माझं दुसरं घरच झालं.
1: अच्छा. आणि मग मायाची पहिली भेट, आधी एकतर ह्या मायाविषयी आमच्या श्रोत्यांना सांगा आणि मग पहिली भेट कधी झाली.
0: बिलकुल. मायाविषयी सांगतो. माया हे ताडोबाशी जोडलेलं आणि ताडोबापासून कधीही दूर न करता येण्यासारखं असं एक नाव आहे. ही एक वाघीण होती ताडोबामधली. आणि ती एवढी, ज्याला आपण मानवी भाषेमध्ये ज्याला आपण लाघवी म्हणतो किंवा प्रेमळ म्हणतो, अशा पद्धतीची वाघीण होती. म्हणजे ताडोबात ज्यावेळी फारसे वाघ नव्हते, वाघांचं दर्शन दुर्लभ होतं, त्या काळामध्ये ही वाघीण अगदी हमखास दर्शन द्यायची.
1: अच्छा.
0: म्हणजे लोक म्हणायचे की वाघ बघायचा असेल तर ताडोबात जावं आणि मायाला पाहावं.
1: अच्छा.
0: इतकी ती हमखास दर्शन द्यायची.
1: आणि आम्ही माणसाळलेली अशी पण होती.
0: नाही नाही, माणसाळलेली हा शब्द चुकीचा आहे, कारण ती वाईल्डच होती, ती जंगली ज्याला म्हणता येईल अशीच होती ती. माणसाळलेली नव्हती पण माणसांबरोबर ती कम्फर्टेबल होती असं आपण म्हणू शकतो.
1: अच्छा.
0: विशेषतः पर्यटकांबरोबर
1: म्हणजे तिथे फोटो कारण अनेकांनी काढलेले आणि फार सुंदर सुंदर पोजेस ज्याला
0: बिलकुल. राजस्थान मध्ये रणथंबोर नावाचं जंगल आहे तिकडे मछली नावाची एक वाघीण होती तर ती अत्यंत प्रसिद्ध अशी होती लोकप्रिय होती. तिच्या नंतर मायाचाच नंबर
1: लागतो
0: आणि या दोन्ही वाघिणी अशा आहेत की ज्यांचे सगळ्यात जास्त फोटो काढले गेलेले आहेत. जगभरातले फोटोग्राफर यांच्या फोटोग्राफीसाठी आलेले आहेत. तर माया ही अशी वाघिण होती आणि तिच्यामुळे पर्यटक केवळ भारतातून नव्हे तर जगभरातून ताडोबाकडे आकर्षित होऊ लागले आणि आज ताडोबाला जी ओळख आहे केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो अशा पद्धतीची जी ओळख ताडोबाला मिळाली ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली आणि आज जे रूप आपण पाहतो आहोत ते तिच्यामुळे आहे असं मला वाटतं. तर ही होती माया.
1: हा मग त्या मायाची पहिली तुमची भेट गाठभेट कधी झाली?
0: पुन्हा मायाबद्दल मी ऐकून होतोच कारण ती खूप प्रसिद्ध होती तिचे फोटो वारंवार वर्तमानपत्रांमध्ये यायचे तेव्हा सोशल मीडिया नव्हता. माझी तिची पहिली भेट झाली 2018 साली सफारीवरच होतो मी तोपर्यंत मी काही वन विभागाबरोबर काम करायला सुरुवात केलेली नव्हती आणि सफारीला असताना असं झालं की ती अचानक समोरून आली आणि माझ्या गाडीच्या अगदी जवळून जायला लागली.
1: बर
0: आता ही ओपन जिप्सीमध्ये सफारी असते आणि त्यावेळी ताडोबामध्ये मोबाईलला परवानगी होती आता ती नाही गेल्या काही वर्षांपासून. तर माझ्या हातामध्ये मोबाईल होता आणि मी असा विचार केला की ती जवळून जाते आहे तर मी आय लेवलला तिचं शूटिंग करीन म्हणून मी जिप्सीमध्ये खाली बसलो. जिप्सीतून तुम्ही खाली उतरू शकत नाही त्याची परवानगी.

0: त्यावेळी ताडोबामध्ये मोबाईलला परवानगी होती, आता ती नाही गेल्या काही वर्षांपासून. तर माझ्या हातामध्ये मोबाईल होता आणि मी असा विचार केला की ती जवळून जाते आहे तर मी आय लेवलला तिचं शूटिंग करीन, म्हणून मी जिप्सीमध्ये खाली बसलो. जिप्सीतून तुम्ही खाली उतरू शकत नाही, त्याची परवानगी नसते. तर मी जिप्सीमध्ये खाली बसलो आणि आय लेवलला तिचा व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करत होतो. तर ती एका क्षणी अशी माझ्या गाडीला समांतर आली आणि अगदी क्षणभरासाठी थांबली आणि तिने थेट डोळ्यात डोळे घालून मला लुक दिला. आणि तो क्षण असा आहे की म्हणजे मला आजही सांगताना माझ्या अंगावर काटा उभा राहतो. ज्याला आपण मराठीमध्ये फार सुंदर शब्द आहे, नजरबंदी होणे. तर नजरबंदी होणे म्हणजे काय ते मी तेव्हा अनुभवलं
1: वाघिणीच्या बाबतीत.
0: वाघिणीच्या बाबतीत म्हणजे तिने ज्या पद्धतीने डोळ्यात डोळे घालून लुक दिला, माझा श्वास जागच्या जागी थांबला. अगदी क्षणभराचाच मोमेंट होता तो. आणि मग ती पुढे निघून गेली. बरं, ती इतक्या जवळ होती की मी हात बाहेर काढला असता तर कदाचित तिला हात लावू शकलो असतो, एवढ्या जवळ होती ती गाडीच्या. पण फार कम्फर्टेबल होती ती. ती तिच्या वाटेने जात राहिली, तिला बाकी कुणाची कदर नव्हती, तशीच होती ती. तर ती मायाची पहिली भेट आणि अक्षरशः मी तिच्या प्रेमात पडलो. आणि अर्थात नंतरच्या काळात जेव्हा पुस्तकाची सगळी तयारी वगैरे सुरू झाली तेव्हा मला असं कळलं की मी काही एकटा नव्हतो. असे हजारो लाखो कदाचित करोडो लोक आहेत की जे तिच्या एका लुकमुळे म्हणा किंवा तुम्ही जसं म्हणालात की पॉज करून फोटो देण्याची तिची अदा असेल किंवा जे काय असेल त्याला आपल्या मानवी भाषेत आपण काही म्हणू, त्या सगळ्या गोष्टींमुळे तिच्या प्रेमात पडलेले काही लाख काही करोड लोक असावे.
1: वन्यजीव छायाचित्रकार, पर्यटक,
0: आणि छायाचित्रकारांची तर ती लाडकीच होती.
1: किती वेळा मग त्यानंतर मायाला भेटत राहिलात आणि पुस्तक लिहायचं हे कधी ठरलं?
0: वेळा असं मला आकडा सांगणं कठीण आहे, हिशोब करावा लागेल बसून. पण 2018 पहिल्यांदा बघितल्यानंतर जेव्हा जेव्हा ताडोबाला जाणं झालं त्या प्रत्येक वेळी तिला पाहणं झालं. हो, आणि मग 2021 मी ताडोबाबरोबर कामच सुरू केलं. तर त्यावेळी तर म्हणजे तो एक मनाला छंदच लागलेला असायचा की कामानिमित्त जंगलात गेलं की सहज डोकावून यायचं, बघायचं पांढरपवनी तिच्या परिसराचं नाव होतं, जरा पांढरपवनीला बघून येऊ, मग ती कुठेतरी असणार हे माहिती असायचं. मग तिला जरा एकदा बघितलं की मनाला बरं वाटायचं. त्यामुळे अनेक वेळा तिला पाहिलं, तिला तिच्या बछड्यांसमवेत पाहिलं, तिच्या जोडीदारासमवेत पाहिलं.
1: तुमच्या या पुस्तकामध्ये सुद्धा खूप छान छायाचित्र तिची आहे, तिच्या परिवारासोबत.
0: बिलकुल बिलकुल बिलकुल. आणि त्याचं सगळं श्रेय भारतातल्या आणि जगातल्याही काही छायाचित्रकारांचं आहे, कारण त्यांनी खूप मोठ्या मनानं त्यांची ती सगळी छायाचित्र देऊ केली या पुस्तकासाठी. जवळजवळ 30-32 छायाचित्रकारांची फोटो त्याच्यामध्ये आहे.
1: अच्छा, पण मग हे पुस्तक लिहावं मायाविषयी, एका वाघिणीविषयीचं पुस्तक, हे मला वाटतं फार युनिक एकमेव अशी.
0: बिलकुल बिलकुल,
1: गोष्ट असावी.
0: भारतात तरी नक्कीच अशा पद्धतीचं कुठलंही पुस्तक आलेलं नाही की जे एका वाघिणीवर किंवा वाघावर लिहिलेलं आहे, त्या वाघाची पूर्ण स्टोरी त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. तर मुळात हा विचार खरं तर माझ्याही मनात नव्हता. इतरांसारखाच मी फक्त तिच्यावर प्रेम करणारा एक व्याघ्रप्रेमी होतो.
1: काही लेख वगैरे आधी लिहिले होते?
0: नाही, तसंही झालं नव्हतं. मी ताडोबा बरोबर काम करत होतो आणि एका कॉफी टेबल बुकचं काम चालू होतं, ज्याच्यामध्ये असं अपेक्षित होतं की ताडोबाची जी जैवविविधता आहे ती लोकांपर्यंत पोहोचावी, त्याचं संपूर्ण संपादन मी केलेलं आहे. आणि ते करत असताना अचानक माझ्या मनामध्ये आलं की अरे, आपल्याकडे माया नावाची आयकॉनिक टायग्रेस आहे आणि तिचे किमान काही लाख फोटो काढले गेलेले आहेत, तर तिच्यावरच एक कॉफी टेबल बुक बनू शकतं अशी एक पहिली कल्पना माझ्या मनामध्ये आली. नंतर मी त्याच्यावर काम सुरू केलं आणि जसं अधिक विचार करायला लागलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की नाही, ही कथा सांगण्यासारखी आहे, ही फक्त कॉफी टेबल बुकची कथा नाही आहे आणि ती लिहायला पाहिजे. आणि लिहायला पाहिजे तर आपणच का लिहू नये, हा त्याचा आरंभ बिंदू होता. आणि मग मी अनेक लोकांशी बोलत गेलो. सगळ्यात आधी तर माझे तेव्हाचे बॉस जे होते ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉक्टर जितेंद्र रामगावकर, त्यांना मी ही आयडिया कल्पना सांगितली आणि त्यांना ती बेहद आवडली. ते म्हणाले चांगला विषय हा, असा कोणी केलेला नाही, पण तुम्हाला मेहनत खूप घ्यावी लागेल. म्हटलं ती मेहनत घ्यायची माझी तयारी आहे. आणि मग पुढच्या साधारण 10-12 महिन्यांच्या कालावधीमध्ये मी विविध लोकांना भेटत राहिलो, जे भारताच्या बाहेर होते त्यांच्याशी संपर्क केला, फोटो जमा करत राहिलो, जी माहिती मिळेल ती व्हेरीफाय करत राहिलो की खरी आहे की नाही.
1: एखाद्या माणसाविषयी लिहिणं हे वेगळं आहे, म्हणजे त्याची गोष्ट सांगणं तुलनेने सोपं आहे.
0: बिलकुल,
1: त्याच्याशी बोलून सुद्धा जर का जिवंत असेल तर आपल्याला त्यांच्याशी संवाद साधून लिहिता येऊ शकतं. पण या वाघिणीची गोष्ट ही वेगवेगळ्या माणसांकडनं अशी गोळा करत गेलात का, कसं तिचा इतिहास म्हणा किंवा तिची थोडीशी पार्श्वभूमी, तिचा वंश वगैरे, अशी ही माहिती कशी मिळवली सगळी?
0: माहिती मी वेगवेगळ्या लोकांकडून घेत गेलो, कारण मी म्हटलं तसं तिच्यावर

0: प्रेम करणारी खूप लोक होती, त्यामुळे तिला तिच्या जन्मापासून पाहणारी लोक होती.
1: अच्छा.
0: ज्याच्यामध्ये पर्यटक होतेच, छायाचित्रकार नक्कीच होते, पण त्या त्यावेळी ताडोबामध्ये काम करणारे वनकर्मचारी होते, अगदी वनमजूर सुद्धा. मी त्यांच्याशीही बोललो, कारण सगळ्यात जास्त काळ जंगलामध्ये ते काम करत असतात.
1: फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन.
0: अगदी अगदी अगदी. तर या सगळ्यांना मी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांच्याकडून त्यांना माहीत असलेल्या गोष्टी जमा केल्या, पण मला ते एक माहितीचं संकलन सुद्धा होऊ द्यायचं नव्हतं.
1: बरोबर.
0: माझे स्वतःचे अनुभव होतेच ऑफकोर्स, ह्याच्यामध्ये माझी पत्रकारिता कामाला आली. मी म्हटलं की आपण याच्यावर रिसर्च सुद्धा केला. मग फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे उपलब्ध असलेले जे कागदपत्र जी आहेत ती सुद्धा मी मिळवली, त्याचा अभ्यास केला, आणि ज्या ठिकाणी वाटत होतं की हे खरं असू शकत नाही त्या ठिकाणी मग माझ्या तर्काचा आधार घेतला की हे असं असू शकतं का. मी माझ्या प्रस्तावनेतही म्हटलंय, जर काही चूक असेल तर ती जबाबदारी माझी आहे, पण मी तर्काचा आधार घेतला. कारण एक तर तिच्या भोवती ना एवढ्या कथा गुंफल्या गेल्या, त्या बऱ्याचशा दंतकथा वाटाव्यात अशा सुद्धा होत्या. तर काही लोकांनी कथा अशाही सांगितल्या मला की तिचं पहिली पिल्लं जी होती ती मोस्ट प्रॉबेबली वाईल्ड डॉग्सनी म्हणजे रानकुत्र्यांनी मारली असावी अशी शक्यता वर्तवली जाते. तर तिने एवढा राग त्यांचा मनात ठेवला की त्या कळपामधल्या त्या रानकुत्र्यांच्या कळपामधल्या प्रत्येक रानकुत्र्याला तिने शोधून शोधून मारलं, असं एकदम आपण जी फिल्ममध्ये पाहतो चित्रपटात तसं सांगितलं. आता हे काही तर्काला पटणारं नाही, मला नुसती गोष्ट नाही तर मला त्याच्या मागची शास्त्रीय बैठक जी आहे ती सुद्धा मांडायची होती. कारण वाघाविषयी प्रेम उत्पन्न व्हावं या पुस्तकाने, आदर उत्पन्न व्हावा हा उद्देश आहे, परंतु कुठलाही गैरसमज उत्पन्न होऊ नये ही काळजी सुद्धा मला घ्यायची होती.
1: बरोबर.
0: तर त्याच्यासाठी मी शास्त्रीय माहितीची सुद्धा जोड त्याला दिली, त्यामुळे वेगवेगळ्या बायोलॉजिस्टशी मी बोललो की हे बरोबर आहे का जे ऐकलं आहे ते, किंवा वाघाची साधारण रचना किंवा त्याचं मिलन आणि पुढे सगळं पिल्ल होणं ह्या सगळ्या गोष्टी कशा चालतात, जीवनक्रम कसा चालतो हे सगळं, आणि मायाची जी वंशावळ आहे ती सुद्धा पुन्हा जुन्या लोकांशी बोलूनच काढावी लागली. कारण तेव्हा तर मी स्वतःही जंगलात जात नव्हतो, तर मग जुन्या लोकांशी बोलणे, त्या त्या काळचे वर्तमानपत्रामध्ये आलेले रिपोर्ट्स पाहणे किंवा वनविभागाच्या दफ्तरी असलेले डॉक्युमेंट्स काढणे आणि त्याचा अभ्यास करणे, ह्या सगळ्या गोष्टीतून हे सगळं शेवटी पुस्तक आकाराला आलं.
1: पण त्याची आखणी म्हणजे तुम्ही म्हटलं तसं त्याच्यातली रंजकता सुद्धा फार महत्वाची आहे.
0: बिलकुल. कारण वाचणाऱ्याला बोर होता कामा नये, नुसतीच शास्त्रीय माहिती देणं किंवा घडलेल्या घटनांची जंत्री मांडणं हे तसं तुलनेनं सोपं झालं असतं, पण मग तितकं ते रंजक झालं नसतं. आणि मुख्य जो व्यापक उद्देश जो आहे की वाघ या प्रजातीबद्दल प्रेम आणि आदर उत्पन्न होणे, हा जो व्यापक उद्देश होता तो सफल झाला नसता. त्यामुळे मी पहिल्यापासूनच काय ठरवलं की एकतर हे खूप सोपं असेल सगळं, माझं लिखाण जे असेल ते सोपं असेल, त्याचं सादरीकरण असेल ते सोपं असेल, आणि त्याच्यामध्ये भरपूर छायाचित्र असतील, जेणेकरून माणसाने ते हातात घेतलं तर त्याला ते पुन्हा खाली ठेवावं असं वाटतं कामाने. आणि त्या चॅप्टर्स छोटे छोटे असतील, प्रकरणं छोटी छोटी असतील, खूप दीर्घ नसतील, वाक्यरचना छोटी छोटी असेल, आणि एका प्रकरणातून दुसऱ्या प्रकरणाकडे जाताना त्याला काहीतरी एक लिंक असेल, ते प्रकरण संपत असताना वाचकाला असं वाटावं की अरे पुढचं प्रकरण वाचलं पाहिजे आत्ताच, नंतर वाचता कामाने, हा सगळा विचार करून या पुस्तकाची मी बांधणी केली.
1: बर. आणि त्याचं स्वागत खूपच झालं या पुस्तकाचं.
0: हो, म्हणजे मला खरं सांगायचं तर मला अपेक्षित नव्हतं. जेव्हा आम्ही ताडोबाने पहिली आवृत्ती पब्लिश केली आणि माझी अपेक्षा अशी होती की 200-300 किंवा फारच झालं तर 500 प्रति काढाव्यात, कारण जे मी ऐकून होतो विशेषतः मराठी पुस्तकांच्या बाबतीत की लोक पुस्तकं विकत घेत नाहीत आणि मग खप होत नाही, 100-200 प्रति जातानाच खूप अडचण होते, आणि माझ्या बॉसनी म्हणजे डॉक्टर रामगावकरांनी थेट 2000 कॉपीज काढायचं ठरवलं, तेव्हा मी खास जाऊन त्यांना विनंती केली की सर कृपया असं करू नका, सगळ्या कॉपीज अंगावर पडतील आणि फारच वाईट होईल, म्हणजे मग इथे ढीग लागलेले राहतील. आणि ते एकमेव असे होते की ज्यांनी म्हटलं की नाही मी तुम्हाला सांगतो 6 महिन्यात हे संपतील आणि लवकर तुम्ही इंग्रजी आवृत्तीची तयारी करा, कारण लोक इंग्रजी आवृत्ती मागू लागतील.
1: अच्छा.
0: मला काही तसं वाटलं नव्हतं.
1: रामगावकर साहेबांचा दृष्टीपणा.
0: बिलकुल बिलकुल. अगदी दूरदर्शीपणा. आणि त्यांनी म्हटलं तसंच झालं, 6 महिन्यामध्ये आवृत्ती ती जवळजवळ संपली आणि इंग्रजीची मागणी होऊ लागलेली होती.
1: अच्छा. आणि मग त्याचं इंग्रजी पुस्तक सुद्धा तुम्ही स्वतःच?
0: हो, मीच त्याचा इंग्रजी अनुवाद केला. कारण पुन्हा तोच माझा अट्टहास हा होता की त्यातली सिम्प्लिसिटी जाऊ नये, साधेपणा जाऊ नये, आणि त्याच्यामध्ये फार कोणी शास्त्रीय विद्वत्ताही त्याच्यामध्ये येऊ नये किंवा भाषेच्या दृष्टीने सुद्धा ती भाषा अलंकारिक किंवा अवजड होऊ नये, त्या दृष्टीने मी म्हटलं आपणच प्रयत्न करून पाहावं. तर तेही ठीक झालं असावं, कारण

0: ते लोकांनी वाचलं
1: बरोबर. सोपं आणि रंजक अशा पद्धतीचं लेखन एका वाघिणीविषयीचं. या पुस्तकाच्याच निमित्ताने नव्हे तर एकूणच जंगलाविषयीचं प्रेम वाढीस लागलं आणि मग कोणकोणत्या जंगलांना आतापर्यंत भेटी देता आल्या?
0: मी भारतामधल्या ना बहुसंख्य सगळ्याच म्हणताना येणार मला भारतातल्या बहुसंख्य जंगलांमध्ये मी हिंडलो आहे सुदैवाने. आपल्याकडे महाराष्ट्रातली तर सगळी जंगलं झालीच आहेत, परंतु मध्य प्रदेशमध्ये पेंच आहे, काही भाग महाराष्ट्रात येतो पेंचचा, काही मध्य प्रदेशमध्ये आहे, बांधवगड आहे, त्याच्यानंतर पन्ना आहे, राजस्थानमध्ये सरिस्का आहे, रणथंबोर आहे. तर केवळ टायगर रिझर्वला किंवा व्याघ्र प्रकल्पांनाच भेट द्यायचं असं नाही, तर मला पक्ष्यांचीही खूप आवड आहे. त्यामुळे राजस्थानमधल्या भरतपूरला मी गेलेलो आहे. राजस्थानमध्ये एक झालना नावाचं एक लेपर्ड म्हणजे बिबट्यांचं एक अभयारण्य आहे, तेही फार सुंदर आहे, तिकडे मी गेलो आहे. आणि वर आपल्याकडे आसाममध्ये काझीरंगा नावाचं जे जंगल आहे ते फार सुंदर आहे. मला आमची माझी आणि माझ्या बायकोची दोघांची इच्छा होती की आपण जर भारताच्या बाहेर कधी गेलो तर पहिल्यांदा भारताबाहेरची ट्रीप करायची ती मसाई माराची करायची केनियाची, ती आम्ही 2019 केली. पण तरी मी म्हणेन की अजून खूप बघायचं राहिलेलं
1: आहे ना. म्हणजे जंगलात इतकं काही काही सामावलेलं असतं.
0: नक्की, मी तर म्हणेन तुम्ही एकाच जंगलात वारंवार गेलात ना तरी तुम्हाला वेगवेगळी रूपं दिसतील निसर्गाची, त्या जंगलाची, आणि ते जंगल तुम्हाला प्रत्येक वेळी वेगळं काहीतरी दाखवेल. मी मगाशी म्हटलं तसं, पहिला वाघ मला 4 दिसला मी जंगल फिरायला लागल्यापासून. मध्य प्रदेशातल्या कान्हा नावाच्या जंगलामध्ये मला तो पहिला वाघ मिळाला आणि पहिला बिबट्या पाहायला मला 10 लागली.
1: बर,
0: पहिला अस्वल पाहायला मला 10 लागली. तर जंगल तुम्हाला ना संयम शिकवतं. म्हणजे मी नेहमी पाहतो लोकांना ना वाघ बघायचा असतो, वाघ बघायचा असतो. तर त्याचंही मी एक उदाहरण सांगतो की एक दिवस माझ्या आयुष्यातला असा होता की मी कामानिमित्तच जंगलामध्ये फिरत होतो आणि त्या दिवशी जवळजवळ 100 मी जंगलामधून फिरलो.
1: बर,
0: वाघ सोडा मला मोर सुद्धा दिसला नाही.
1: अच्छा, बर.
0: एखादा दिवस असा असू शकतो. तर हे सगळं समजून घेणं आवश्यक आहे. जंगल तुम्हाला कुठल्या वेळी काय दाखवेल हे सांगता नाही यायचं. म्हणजे माझ्या आयुष्यात एक क्षण असाही आलाय की मी 3 8 वाघ पाहिले.
1: बर, अच्छा, वा.
0: आणि मी वाघ पाहण्यासाठी गेलो नव्हतो, मी कामासाठी गेलो होतो. आणि त्या प्रवासात मी साधारण 20-30 प्रवास केला असेल, त्या टप्प्यामध्ये मला 8 वाघ पाहायला मिळाले 3
1: बर,
0: अशा गोष्टी होऊ शकतात.
1: म्हणजे हा चमत्कार वाटा,
0: चमत्कारच आहे बिलकुल. पण माझं म्हणणं असं आहे की सगळं जंगलावर सोडून द्या, निसर्गावर सोडून द्या.
1: म्हणजे साधारणपणे असं असतं पर्यटकांचं की एकमेकांना दिसल्यानंतर विचारतात दर्शन होय क्या, म्हणजे वाघ दिसला का तुम्हाला.
0: बरोबर,
1: हे मुख्य आकर्षण असतं.
0: बरोबर.
1: तर पण फक्त वाघच नाही तर इतरही अनेक गोष्टी
0: बिलकुल. मी जसं मगाशी म्हटलं तसं की एक पक्षी बघून आम्ही जंगलाच्या प्रेमात पडलो, वाघ बघून नाही.
1: बरोबर,
0: वाघ बघायला तर बरीच वर्ष गेली.
1: पशु पक्ष्यांचं वैविध्य हे जसं जंगलामध्ये तसंच तिथल्या वनसंपत्तीचं, झाडांचं,
0: बिलकुल बिलकुल, अगदी साध्या कीटकांचं. मी नेहमी सांगतो की तुम्ही एक कुठला तरी कीटक निवडा, त्याचा अभ्यास सुरू करा, तो अभ्यास पूर्ण होईपर्यंत आपलं आयुष्य संपलेलं असेल. एवढी विविधता आहे निसर्गामध्ये. तर आपल्याला ज्या गोष्टीमध्ये आवड आहे ते आपण निवडावं आणि त्याचा अभ्यास करावा. जसं आता आपण म्हटलं की मी पक्ष्यांबद्दल म्हटलं की मला आधी पक्ष्यांची आवड तेवढीशी नव्हती, पण आमचे डोंबिवलीतलेच एक आमचे सहकारी आहेत डॉक्टर प्रसाद कामत म्हणून, व्यवसायाने डॉक्टर आहेत परंतु वृत्तीने पक्षी निरीक्षक आणि पक्षीप्रेमी आहेत, आणि त्यांच्यामुळे मला तीही आवड लागली. आणि मग आता कसं होतं की तो पक्षी जर दिसला तर तो कुठल्या आदिवासात होता, किती वाजता दिसला, त्या सगळ्या गोष्टींची नोंद ठेवायची सुद्धा सवय झाली. तर तुम्ही स्वतः इंटरेस्ट घ्या आणि मग तुम्हाला निसर्ग भरभरून देईल.
1: बरोबर. जंगल पाहण्याच्या वेळा अशा कोणत्या विशेष?
0: मी म्हणेन जे टिपिकली सांगितलं जातं ते असं आहे की सकाळी लवकरच्या वेळेमध्ये आणि मग संध्याकाळच्या वेळेमध्ये ही सगळ्यात आदर्श वेळ आहे, हे नक्कीच आहे, याच्याबद्दल काही वाद नाही. कारण त्यावेळी प्राणी असतील, पक्षी असतील, हे सगळे जास्तीत जास्त ऍक्टिव्ह असतात आणि त्यामुळे त्यांचं दर्शन होण्याची संधी असते, हे खरं आहे अगदी. पण माझं आणखीन एक मत असं आहे की तुमच्या नशिबात असेल तर तुम्हाला कुठल्याही वेळी काहीही दिसू शकतं. आता आपण वाघाबद्दल बोलतो आहोत तर मी दुपारी 1:30 टळटळीत उन्हामध्ये वाघीण आणि तिचे 2 रस्त्यावरून चालताना पाहिलेले आहेत. अगदी डांबरी रस्त्यावर मी दुपारच्या वेळेमध्ये वाघ पाहिलेला आहे, किंवा रात्री 9:30 सुद्धा मी डांबरी रस्त्यावर, पुन्हा जो आम रहदारीचा रस्ता आहे, अशा ठिकाणी वाघ पाहिलेला आहे. त्यामुळे सगळे काही वन्यजीव हे झोपलेले असतात

0: आणि मग आपल्याला दिसणार नाहीत असं नसतं. परंतु हो, आदर्श वेळ ही सकाळी लवकरची आणि संध्याकाळची. पण पुन्हा असं आहे की रात्रीच्या वेळेमध्ये जे नॉक्टर्नल असतात, जे रात्री फिरणारे प्राणी, निशाचर प्राणी आहेत, त्यांचं दर्शन घ्यायचं असेल तर रात्रीची वेळ योग्य आहे.
1: अर्थात या सगळ्या म्हणजे जंगल निरीक्षणासाठी जे नियम आहेत ते सगळे पाळा,
0: अगदी काटेकोरपणे पाळलं पाहिजे. अगदी तुम्ही देव मानत असाल, तुम्ही धर्म मानत असाल, ज्या गोष्टीला तुम्ही मानता आणि त्या गोष्टीचे जसे नियम तुम्ही पाळता, तसेच नियम जंगलाचे तुम्ही पाळले पाहिजे. तेव्हा जंगलही तुम्हाला सहकार्य करेल.
1: बरोबर. म्हणजे आपल्यापासून तिथल्या पशु पक्ष्यांना किंवा निसर्ग संपत्तीला कुठच्याही प्रकारे
0: हानी होऊ नये, अगदी
1: याची काळजी घेतली.
0: बिलकुल बिलकुल.
1: पर्यटकांचे काय अनुभव येतात असं तुम्ही ज्या वेळेला सफरीवर जाता त्यावेळेला?
0: काही अनुभव खूप छान असतात, काही खूप वाईट असतात. वाईट अनुभवांमध्ये एक एकदा अगदी सर्वसाधारण अनुभव असा आहे की वाघच बघायचा हट्ट असतो आणि दुसरं काही बघायचं नसतं. आणि मग ते काय होतं की गाईड्स असतात जे निसर्ग मार्गदर्शक असतात किंवा जिप्सीचे ड्रायव्हर असतात, त्यांना ते खूप दबाव आणतात की आम्हाला वाघच बघायचं, बाकी काही बघायचंच नाही. गाईड अगदी सांगू लागला की हे झाड बघा किती सुंदर आहे, या झाडाचं हे महत्व आहे, किंवा तो पक्षी हा अमुक ठिकाणाहून इथे स्थलांतरित होऊन आलेला आहे, पण त्यांना ते ऐकायचं नसतं. तर अशा पद्धतीचे पर्यटक मात्र खूप त्रासदायक असतात. काही वेळेला काही पर्यटक गोंधळ करतात, अगदी वाघ दिसला, वाघाबद्दल बोलतो म्हणून वाघ दिसला तर मग आरडाओरडा करतील किंवा त्याच्याबरोबर फोटो काढण्याचा प्रयत्न करतील, अशा पद्धतीचे गोंधळ घालणारे काही लोक असतात.
1: जोखमीचं ठरू शकतं.
0: बिलकुल बिलकुल. आणि केवळ या मुद्द्यामुळेच आता जवळजवळ सगळ्याच व्याघ्र प्रकल्पांमध्ये मोबाईलला बंदी केलेली आहे, कारण वाघाबरोबर सेल्फी काढण्याचं एक वेड लोकांना निर्माण झालेलं आहे. तेही धोकादायक आहे. तर असे काही पर्यटक असतात. पण चांगले अनुभव म्हणजे कित्येक पर्यटक असे आहेत की जे खूप सजग आहेत पर्यावरणाच्या प्रती, वन्यजीवनाच्या प्रती, त्यामुळे ते वाचून आलेले असतात कुठल्या पद्धतीचे कपडे घालावेत, परफ्यूम लावू नये, सुगंधी कुठलं तेल किंवा काही लावू नये, अगदी अगदी तीव्र वासाचे, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी ज्या असतात त्या त्यांना माहीत असतात. आवाज करू नये, कचरा टाकू नये, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत त्या त्यांना माहीत असतात. आणि त्याही पलीकडे जाऊन त्यांना स्वतःचं असं काही ज्ञान असतं, म्हणजे पक्षी पाहतील तर त्यांनाही माहीत असतं की ही प्रजाती कुठली आहे, नर आहे की मादी आहे. आणि ते त्या निसर्ग मार्गदर्शकाला म्हणजे गाईडला खूप कोऑपरेट करतात. तर अशा पद्धतीचे जे पर्यटक असतात ना, ते खऱ्या अर्थाने आपलं निसर्ग संवर्धनाला मदत करत असतात. काही लोक पुढे जाऊन अगदी फॉरेस्ट डिपार्टमेंटला देणग्या सुद्धा देतात की तुम्ही जे काम करता आहात त्याच्यात आमचा काहीतरी खारीचा वाटा असावा, असं करणारेही पर्यटक आम्ही पाहिलेले आहे.
1: अच्छा. निसर्गाचं फार सुंदर असं रूप जसं असतं त्याचप्रमाणे रौद्र रूप सुद्धा पाहिलं.
0: बिलकुल बिलकुल.
1: निसर्ग एकूण हा समतोल कसा राखत असतो?
0: मला असं वाटतं ना की हे एक ऑटोमॅटिक अशी एक रचना जी स्वयंप्रेरणेने स्वयंचलित अशा पद्धतीची ती एक रचना निसर्गाने छान बनवलेली आहे. त्याच्यामध्ये जेव्हाही गडबड होते ती माणसामुळे होते असं माझं वैयक्तिक मत आहे. मला माहीत नाही एकूण या सगळ्या निसर्गाच्या रचनेमध्ये माणसाचं स्थान काय आहे, हा प्रश्न मी स्वतःलाच वारंवार विचारतो. तज्ज्ञ याचं उत्तर देऊ शकतील. मला असं वाटतं की माणसाचं काही स्थान नाही. कारण असं की माणूस जर या पृथ्वीवरून या सृष्टीतून नाहीसा झाला तर निसर्गाचं काही बिघडेल असं मला वाटत नाही. उलट पक्षी, एक मधमाशी जी आपल्या तुलनेत आपण नगण्य समजतो, ती जर नाहीशी झाली तर अख्खी सृष्टी नाहीशी होईल. का असं होईल? कारण ही मधमाशी जी आहे ती पॉलिनेशनचं, परागीभवनाचं काम करते, तिच्यासारखी इतरही असंख्य कीटक. आणि आपण पेस्टिसाइड्स, कीटकनाशकं फवारून या मधमाशीला किंवा इतर कीटकांना मारण्याचा प्रयत्न करतो. तर निसर्गाने ही रचना छान बनवून दिली आहे की मधमाशी किंवा इतर कीटक परागीभवन करतील आणि मग फुलापासून फळ तयार होईल आणि त्या फळापासून बिया तयार होतील, त्या बीपासून आणखी इतर झाडं किंवा वनस्पती तयार होईल. गवताचं साधं उदाहरण घ्या की पहिला पाऊस आल्यानंतर गवताचे अंकुर जमिनीतून बाहेर यायला सुरुवात होते,
1: तोपर्यंत सुप्त असतं
0: अगदी. आणि मग जेव्हा पाऊस संपतो, कडक ऊन पडतं, तेव्हा ते गवत वाळतं, पिवळं होतं आणि एका क्षणी असं वाटतं की इथे काही नव्हतंच कधी, बरोबर. परंतु त्याच्या बिया ज्या आहेत त्या जमिनीच्या खाली कुठेतरी सुप्तावस्थेत असतात आणि मग पुन्हा पाऊस आल्यानंतर ते बाहेर येतात. म्हणजे ही निसर्गाची रचना किती छान आहे. आता हे वनस्पतींबद्दल झालं, प्राण्यांचं सुद्धा तसंच आहे की निसर्गाने त्यांना एक व्यवस्था घालून दिलेली आहे की कुठल्या काळामध्ये मिलन करायचं, कुठल्या काळामध्ये प्रजनन करायचं, आणि जेणेकरून खाद्याची सुरक्षिततेची हमी राहील. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की काही प्रजातींमध्ये निसर्गाने पॉज

0: बटन सुद्धा दिलेलं आहे.
1: अच्छा,
0: म्हणजे काय की उदाहरणार्थ अस्वलाचं मिलन होतं परंतु पावसाळ्यात प्रजनन होत नाही.
1: बर,
0: पिल्लाला जन्म दिला जात नाही, पॉज बटन दाबलं जातं. कारण पावसाळ्यात कोरडी जागा नसते पिल्लांना ठेवण्यासारखी, किंवा इकडून तिकडे जाण्यासारखी परिस्थिती नसते, पुरेसं अन्न उपलब्ध नसतं. अशा वेळी त्या अस्वलीच्या पोटामध्ये जरी गर्भधारणा झालेली असेल तरी सुद्धा पॉज बटन दाबलं जातं. आणि मग पावसाळा सरल्यानंतर जेव्हा सगळीकडे हिरवाई असते, भरपूर खाद्य उपलब्ध असतं, कोरडी जागा उपलब्ध असते, तेव्हा ती पिलांना जन्म देते.
1: अच्छा, म्हणजे हे चक्र किती व्यवस्थित आहे, सुनियोजित आहे.
0: अगदी सगळं निसर्गाने छान केलेलं आहे. जेव्हा जेव्हा गडबड होते ती माणसामुळे गडबड होते.
1: निसर्गापासून संयम हा एक महत्त्वाचा गुणगाशी ज्याचा उल्लेख झाला, तर आणखी काय काय शिकण्यासारखं आहे माणसाला?
0: बघा, निसर्गाकडून शिकण्यासारखं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्यांचा आदर करा. अगदी वाघ जरी घेतला तरी तो भूक लागली असेल तरच शिकार करतो. म्हणजे मी स्वतः पाहिलेलं आहे की हरणं त्याच्या आसपास भटकत आहेत पण तो ढुंकूनही त्यांच्याकडे बघत नाही. मी स्वतः पाहिलेलं आहे की एक वाघ पाण्यामध्ये बसलेला आहे आणि एक सांबर येतं पाणी पिऊन निघून जातं.
1: बर,
0: मी स्वतः पाहिलेलं आहे एक सांबर पाण्यामध्ये उभं आहे, त्याच्या आजूबाजूला 5 वाघ आहेत.
1: अच्छा,
0: पण कोणीही त्याची शिकार करण्याचा प्रयत्न केलेला नाही, ते पाणी पितं आणि निघून जातं. हे शिकण्यासारखं आहे की तुम्ही हाव बाळगू नका, तुम्हाला जेवढी गरज आहे तेवढंच करा, दुसऱ्याचा सन्मान करा, आदर करा. सहज गंमत म्हणून कोणी कोणाची शिकार करतं का निसर्गात? नाही, तसं होत नाही. केवळ आपल्या भुकेपुरती आणि गरजेपुरती तेवढीच शिकार होते.
1: म्हणजे समाधान कुठे
0: बिलकुल
1: मानायचं हे सुद्धा.
0: बिलकुल, प्रत्येकाला जगण्याचा अधिकार निसर्गाने दिलेला आहे, त्याचा सन्मान राखला जातो प्रत्येक प्रजातीकडून, माणूस वगळता.
1: वा, खूप छान. या अशा वेगवेगळ्या जंगलांमध्ये तुम्ही देशातली तर जवळजवळ बहुतांश जंगलं तुमची पाहून झालेली, तर त्याच्यातलं सगळ्यात आवडतं जंगल कोणतं, की म्हणजे पशु पक्षी आणि झाडांच्या बाबतीत सुद्धा?
0: अर्थात ताडोबा हे माझं पहिलं प्रेम आहे. तिथे मी कितीही वेळा जाईन, दिवसाच्या कुठल्याही वेळा जाईन, त्यामुळे ताडोबा हे माझं पहिलं प्रेम आहे. परंतु महाराष्ट्राच्या बाबतीत सांगायचं झालं तर नवेगाव नागझिरा हे असं रत्न आपल्याकडे आहे ज्याची फार लोकांना माहिती नाही, फार लोक तिथे जात नाही. हा सुद्धा एक व्याघ्र प्रकल्प आहे, परंतु ताडोबाच्या तुलनेत फार मोठ्या प्रमाणावर वाघ दिसत नाहीत म्हणून कदाचित लोक तिथे जात नसतील.
1: पण पुरंदरे त्या ठिकाणी,
0: बिलकुल बिलकुल, किरण पुरंदरेंनी त्याच्यावर लेखन केलेलं आहे. व्यंकटेश माडगुळकरांनी नागझिरा नावाचं जे पुस्तक लिहिलं त्यामुळे नागझिरा लोकांना अधिक प्रमाणावर माहिती झालं. तर हे एवढं सुंदर जंगल आहे की जिथे खूप प्रकारचे पक्षी सुद्धा पाहायला मिळतात. आणि मला असं वाटतं की सध्याच्या घडीला एकमेव जंगल आहे की जिथे तुम्हाला जंगलाच्या आत राहता येतं. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा तिथे राहिलो त्यावेळी तर तिथे लाईट सुद्धा नव्हती, इलेक्ट्रिसिटी नव्हती. आता तिथे सोलारची व्यवस्था आहे. आणि मग तिथे प्रत्येक रूम मध्ये एक कंदील दिला जायचा. आणि मला अजून आठवतं की जेव्हा आम्ही रात्री जेवायला बसलो त्या कॅन्टीनच्या बाहेर, अर्थात लाईट नव्हतीच, टेबलावर मिणमिणचा कंदील होता, आणि सहज म्हणून बॅटरी उचलून असं जर मी प्रकाश टाकला आणि माझ्याकडे पाहणारे शेकडो डोळे मला दिसले, कारण हरणं चरत होती आसपास. म्हणजे हा अनुभव किती अप्रतिम आहे, विचार करा. हा अनुभव तुम्हाला बाहेर कुठे घेता नाही.
1: बरोबर, अगदी.
0: आणि अतिशय सुंदर जंगल आहे, फार लोक तिथे जात नाही. मेळघाट आपलं खूप सुंदर आहे, पुन्हा दुर्गम भागात आहे, वाघांचं दर्शन होत नाही तिथे फारसं, ही खरं आहे, पण जंगल म्हणून अप्रतिम आहे. आणि मी असं म्हणेन की मी डोंबिवलीला राहतो, डोंबिवलीच्या आसपास सुद्धा जंगलाचे काही तुकडे आहेत. आता दुर्दैवाने असं झालं की फक्त तुकडे तुकडेच उरलेले आहेत. अगदी 1 किलोमीटर 1 स्क्वेअर किलोमीटरचा असेल किंवा 2 चौरस किलोमीटरचा असेल, तर असे काही तुकडे आजच्या घडीला डोंबिवली शहराच्या आसपास सुद्धा आहेत. आपल्या हा जो कार्यक्रम ऐकणारी लोक असतील, मंडळी असतील, त्यांनी पाहावं की त्यांच्या गावाच्या शहराच्या बाहेर नक्कीच असे काही तुकडे अजून अस्तित्वात असतील. ते किती काळ अस्तित्वात राहतील माहीत नाही, पण आपण आवर्जून तिथे जायला पाहिजे.
1: बरोबर,
0: आणि आपल्याला आश्चर्य वाटेल इतक्या प्रकारच्या प्रजाती आपल्याला तिथे पाहायला मिळतात.
1: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे कम्युनिकेशन ऑफिसर म्हणून तुम्ही कार्यरत आहात, तर या कामाचं स्वरूप नेमकं काय आहे?
0: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचं एक मासिक न्यूजलेटर काढलं जातं, त्याचं नाव आहे ताडोबा डायरीज.
1: बर,
0: त्या न्यूजलेटरचा मी कार्यकारी संपादक आहे. गेली जवळजवळ 5 वर्ष होत आली. आता हा सुद्धा एक प्रकारचा युनिक रेकॉर्ड म्हणता येईल, कारण मला वाटत नाही की अन्य कुठल्या व्याघ्र प्रकल्पाकडे अशा पद्धतीचं आणि इतक्या सलग काढलं गेलेलं मासिक न्यूज लेटर.

0: आहे. तर ते माझं मुख्य काम आहे. त्या व्यतिरिक्त मीडिया शी संबंधित जे काही काम करावं लागतं, प्रसिद्धी पत्रकं काढणं असेल किंवा विविध प्रकारची पत्रकं बनवणं असेल, बुकलेट ज्याला आपण म्हणतो, तर ते सगळं करण्याचं, कम्युनिकेशन, संवाद, बाह्य जगाशी संवाद साधण्यासाठी जे जे करावं लागतं ते मी ताडोबासाठी करतो.
1: म्हणजे एकूण ताडोबाच्या जंगलाविषयी आणि निसर्गाविषयी लोकांच्या मनामध्ये प्रेम निर्माण व्हावं,
0: बिलकुल
1: अशाच प्रकारचा हा उपक्रम.
0: बिलकुल.
1: असाच आणखी एक आगळा वेगळा उपक्रम म्हणजे जंगल स्टोरीज,
0: जी
1: त्याविषयी थोडं.
0: माझ्या असं लक्षात आलं की कथा कथनाचा मराठीमधला जो आपला एक फॉर्म आहे तो अलीकडच्या काळामध्ये फार वापरला जात नाही. त्यातूनही वन्यजीवनाविषयी कथा सांगणं हे तर खूपच दुर्लभ झालेलं आहे. माझा असा प्रयत्न होता की आपण वाईल्ड लाईफमधल्या ज्या ज्या कथा आहेत त्या लोकांपर्यंत पोचवाव्यात आणि त्या कथाकथनाच्या माध्यमातून, जे लेखनाच्या माध्यमातून माझं चालू आहेच, परंतु आताच्या घडीला जो जमाना आहे तो सगळा सोशल मीडियाचा आहे, यूट्यूबचा आहे आणि खूप जास्त मोठ्या प्रमाणावर लोक त्या मीडियाचा वापर करतात, म्हणून मला त्या माध्यमामध्ये काहीतरी करायचं होतं आणि मग ही कल्पना माझ्या डोक्यात आली की आपण वेगवेगळ्या जंगलांमध्ये घडलेल्या कहाण्या, कथा ह्या आपण यूट्यूबवर सादर कराव्यात. मग त्याच्यासाठी बोल भिडू नावाचं एक महाराष्ट्रातलं चांगलं सुप्रसिद्ध असं यूट्यूब चॅनल आहे, तर त्यांच्याशी मी संपर्क केला आणि त्यांना म्हटलं की अशी एक संकल्पना माझ्या डोक्यामध्ये आहे, मला स्वतःचं यूट्यूब चॅनल करून काही ते करण्याची इच्छा नाही. तर त्यांनी त्याचं स्वागतच केलं आणि आतापर्यंत 20-25 एपिसोड आम्ही केले. लोकांचा चांगला प्रतिसाद, 10-15 मिनिटांची एक गोष्ट असते आणि लोकांना ते ऐकायला आवडतं असं दिसत आहे.
1: हाही एक निसर्ग प्रेम वाढवणारा अशाच प्रकारचा उपक्रम म्हणावा लागेल. अनंत सोनवणे, आपण इथे आलात आणि आमच्याशी छान गप्पा मारल्यात. तुमच्याकडनं आम्हाला माया वाघिणीविषयी आणि त्याचप्रमाणे ताडोबा प्रकल्पाविषयी सुद्धा माहिती मिळाली आणि खरोखरच आणखी काही पर्यटक तिथे निश्चितच जातील. याच एका जंगलात नव्हे तर देशातल्या अन्य काही जंगलांना सुद्धा आवर्जून भेटी देतील. आपण इथे आलात, आमच्याशी संवाद साधलात, मनापासून आभार मानते, धन्यवाद.
0: खूप खूप धन्यवाद.

आफ्टरनून श्रोते हो, याबरोबर आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम येथे समाप्त होत आहे. सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका नेरूकर आपली इथेच अनुमती घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

प्रेरणा चित्रकारासाठी रंगांची उधळण आणि संगीतकारासाठी स्वरांचा साज आहे. भारतीय शास्त्रीय संगीतात मेघ, मेघमल्हार, मिया मल्हार, सूर मल्हार असे अनेक राग पावसाशी जोडले गेलेत. मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीनेही पावसाला नेहमीच विशेष स्थान दिले. प्रेम व्यक्त करायचं असेल, विरह दाखवायचा असेल, आनंद साजरा करायचा असेल किंवा जीवनातील एखादा भावस्पर्शी क्षण उलगडायचा असेल, पावसाची साथ दिग्दर्शकांनी आणि संगीतकारांनी नेहमीच घेतली आहे. आजच्या या कार्यक्रमात आपण अशाच काही अविस्मरणीय गाण्यांच्या साथीनं पावसाचा आनंद अनुभवणार आहोत. मंडळी, मला सांगा, ओल्या मातीचा सुगंध आपल्याला का आवडतो याचा कधी विचार केलाय का? त्याचं काय आहे, पावसाचा पहिला थेंब कोरड्या जमिनीवर पडल्यावर एक नैसर्गिक सुगंध तयार होतो. वैज्ञानिक भाषेत त्याला पेट्रिकॉर म्हणतात. हा सुगंध आपल्या मनाला प्रसन्न करतो आणि नकळत एखादं जुनं गाणं ओठांवर येतं. पावसाच्या आठवणी म्हटल्या की बालपण हे हमखास आठवतं. कागदाच्या होड्या बनवून पाण्यात सोडणं, पावसात भिजत शाळेत जाणं, आईने केलेल्या गरमागरम कांदा भजींचा आस्वाद घेताना खिडकीत बसून सरींचा आनंद घेणं, या आठवणी प्रत्येकाच्या मनात कायम जिवंत राहतात.

मंडळी, पाऊस हा शब्द जरी उच्चारला तरी डोळ्यासमोर अनेक सुंदर चित्र उभी राहतात. काळेभोर ढग, रिमझिम सरी, ओल्या मातीचा दरवळ, हिरवागार निसर्ग, हातात गरमागरम चहाचा कप, सोबत भजींचा सुवास आणि मनात नकळत गुणगुणलं जाणारं एखादं सुरेल गीत. प्रत्येकाच्या आयुष्यात पावसाच्या काही खास आठवणी असतात. त्या आठवणींना आज आपण पुन्हा एकदा संगीताच्या माध्यमातून उजाळा देणार आहोत. चला तर मग. मंडळी, भारतामध्ये पावसाळ्याला केवळ एक ऋतू म्हणून पाहिलं जात नाही, तो आपल्या संस्कृतीचा, साहित्याचा आणि संगीताचा अविभाज्य भाग आहे. शेतकऱ्यासाठी पाऊस म्हणजे आशेचा किरण, कवीसाठी

मित्रांनो, पावसाची गाणी ही केवळ मनोरंजन करत नाहीत, तर ती आपल्याला आयुष्यातील अनेक क्षण पुन्हा जगायला लावतात. एखाद्या जुन्या मित्राची आठवण असो, पहिल्या प्रेमाचा हळवा स्पर्श असो, किंवा आई वडिलांसोबत घालवलेलं बालपण, प्रत्येक आठवणींसोबत एखादं गाणं नकळत जोडलं जातं. पाऊस हा नेहमीच प्रेमाशी जोडला जातो, पण त्याचबरोबर तो आशेचाही संदेश देतो. उन्हाने करपलेल्या जमिनीला जसा पाऊस नवजीवन देतो, तसाच तो आपल्या मनालाही नव्या उमेदेनं भरून टाकतो. भारतीय शास्त्रीय संगीतातील मिया मल्हार आणि मेघ मल्हार हे राग आजही पावसाळ्यात विशेष सादर केले जातात. या रागांमध्ये पावसाची गंभीरता, शांतता आणि प्रसन्नता यांचा अद्भुत संगम अनुभवायला मिळतो. मित्रांनो, पावसाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो प्रत्येक प्रदेशात वेगळ्या रूपात भेटतो. पाऊस ही निसर्गाची अशी एक देण आहे जी प्रत्येक वेळी नवी अनुभूती देते. प्रत्येक वर्षी तो येतो, पण प्रत्येक पावसाळा आपल्याला काहीतरी नवीन देऊन जातो. कधी एखादी गोड आठवण, तर कधी एखाद्या जीवनाचा धडा, तर कधी मनाला नव्यानं जगण्याची प्रेरणा. मराठी साहित्यामध्ये पावसाचं वर्णन अनेक कवींनी आपल्या शब्दांमध्ये जिवंत केलंय. कुसुमाग्रज, बाभ बोरकर, मंगेश पाडगावकर, शांता शेळके, इंदिरा संत यांसारख्या साहित्यिकांनी पावसाकडे केवळ ऋतू म्हणून नाही, तर भावविश्वाचा अविभाज्य भाग म्हणून पाहिलंय. त्यांच्या कवितांमध्ये पाऊस कधी प्रेमाचा दूत आहे, तर कधी विरहाची वेदना, तर कधी जीवनाला नवसंजीवनी देणारा उत्सव. पावसाची ना एक वेगळीच जादू असते. पहिल्या सरी पडल्या की झाडांना नवी पालवी फुटते, पक्ष्यांचा किलबिलाट वाढतो, नद्या ओढे वाहू लागतात आणि संपूर्ण निसर्ग नवजीवनानं बहरून जातं. हीच नवचैतन्याची भावना आपल्याला संगीतामध्ये उमटताना दिसते. अनेकदा आपण पाहतो की पावसाळ्यात जुन्या गाण्यांची आठवण अधिक येते, कारण त्या गाण्यांशी आपल्या आयुष्यातील अनेक क्षण जोडलेले असतात. एखाद्या सहलीची आठवण, कॉलेजच्या दिवसांची आठवण, मित्रांसोबतच्या गप्पा, खिडकीत बसून पाऊस पाहत घेतलेला गरम चहाचा कप, प्रत्येक क्षणाला एखादं गाणं हे साथ देतं. पावसाच्या सरींप्रमाणेच संगीतही मनातील धूळ धुवून टाकतं. जीवन कितीही धावपळीचं असलं तरी काही क्षण स्वतःसाठी काढणं, निसर्गाकडे पाहणं आणि एखादं सुंदर गाणं ऐकणं हे मनाला नवी ऊर्जा देऊन जातं.

मंडळी, पाऊस म्हटला की महाराष्ट्रातील सह्याद्री डोळ्यासमोर उभा राहतो. लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर, पाचगणी, आंबोली, भंडारदरा, कास पठार, माळशेज घाट अशा अनेक ठिकाणी पावसाळ्यात निसर्ग नव्या रूपानं खुलतो. डोंगराच्या कुशीतून कोसळणारे धबधबे, धुक्याने झाकलेले घाट, हिरव्यागार दऱ्या आणि पावसाच्या सरी, आहा, हा अनुभव प्रत्येकाला आयुष्यात किमान एकदा तरी घ्यावासा वाटतोच. मात्र या सौंदर्याचा आनंद घेताना सुरक्षिततेचं भानही तितकंच महत्वाचं आहे. हवामानाचा अंदाज जाणून घेणं, धोकादायक ठिकाणी सेल्फी न घेणं, प्लास्टिक कचरा न टाकणं आणि निसर्गाची स्वच्छता राखणं ही प्रत्येक पर्यटकाची जबाबदारी आहे. मंडळी, भारतीय शेतकऱ्यांसाठी पाऊस म्हणजे आशेचा सण. नैऋत्य मान्सून वेळेवर आला की शेतात पेरणीला सुरुवात होते. भात, सोयाबीन, कापूस, मका, बाजरी, तूर यासारख्या खरीप पिकांचं भविष्य मोठ्या प्रमाणावर पावसावर अवलंबून असतं. पहिला पाऊस पडला की बैलजोडी शेतात उतरते, ट्रॅक्टरची चाकं फिरू लागतात आणि काळी माती नव्या जीवनासाठी तयार होते. त्यामुळे पावसाचं स्वागत सर्वात आधी शेतकरी करतो. म्हणूनच आपल्या लोकगीतांमध्ये, ओव्यांमध्ये आणि चित्रपट गीतांमध्येही पावसाचं आणि शेतकऱ्याचं अतूट नातं दिसून येतं. मित्रांनो, पाऊस सुरू झाला की प्रत्येक घरातील स्वयंपाकघरातून एक वेगळाच सुगंध दरवळू लागतो. गरमागरम कांद्याची भजी, बटाटेवडी, कणीस, वाफाळता चहा, आलं घातलेला काढा, कोकणातील घावणे, तर काही ठिकाणी तांदळाच्या भाकरीसोबत झणझणीत रस्सा. प्रत्येक प्रदेशाने पावसाळ्यासाठी स्वतःची अशी एक खाद्य परंपरा जपली आहे. खाद्यपदार्थांचा आनंद घेतानाच या ऋतूमध्ये स्वच्छता आणि संतुलित आहार याकडेही लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे. मित्रांनो, आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की पाऊस हा निसर्गाने दिलेला अमूल्य ठेव आहे. पावसाचं पाणी साठवणं, झाडं लावणं, नद्या ओढे स्वच्छ ठेवणं आणि पाण्याचा अपव्यय टाळणं ही आजच्या काळाची गरज आहे. प्रत्येकानं छोट्या छोट्या कृतीतून जलसंवर्धनाचा संकल्प केला पाहिजे, तरच भविष्यातील पिढ्यांनाही हिरवागार पावसाळा अनुभवता येईल. मंडळी, पावसाच्या या सुरेल सरी झेलणारा आपला हा प्रवास असाच चालू राहावा असं वाटतंय, पण घड्या खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: लावलेले कॅमेरे इत्यादींचं फुटेज, वायरलेस यंत्रांवरचं संभाषण आणि PCR लॉग्स सांभाळून ठेवावेत. विद्यार्थी आंदोलकांची खासगी माहिती आणि डिजिटल डेटा तूर्तास सार्वजनिक करू नये असेही निर्देश न्यायालयानं दिले. या आंदोलनांदरम्यान जखमी झालेले पोलीस आणि पत्रकारांनी दाखल केलेल्या याचिकांवरही आज सुनावणी झाली. दरम्यान महाराष्ट्रात आंदोलन काळात विद्यार्थ्यांवर दाखल गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहविभागाला दिले आहे. गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या गदारोळातून मार्ग काढत लोकसभेत आज पेपरफुटीच्या संदर्भात सरकारनं सादर केलेल्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू झाली. पेपरफुटल्यापासून 2 महिन्यात या प्रकरणाचा तपास पूर्ण करावा आणि जलदगती न्यायालयानं 3 महिन्यात सुनावणी पूर्ण निकाल द्यावा अशी तरतूद या विधेयकात असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी या विधेयकावरच्या चर्चेला सुरुवात करताना सांगितलं.
1: हमने एक समय सीमा तय कर दी है, 2 महीने के भीतर सारी जांच इन्वेस्टिगेशन मुकम्मल की जाएगी और उसके बाद जो भी ट्रायल कोर्ट होगा, जो अभी इस केस में इज गोइंग टू बी ए फास्ट ट्रैक स्पेशल कोर्ट, उसमें ये 3 महीने, यानी जिस दिन वारदात रिपोर्ट हुई है उस दिन से लेकर के आखिरी निर्णय आने तक 5 महीने से ज्यादा अवधि काल नहीं रहा जाएगा.
0: या अंतर्गत संघटित पेपरफुटीसाठी जबाबदार असणाऱ्यांना 7 ते 10 वर्षांची शिक्षा आणि 10 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. परीक्षा घेणाऱ्या संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना 5 ते 10 वर्षांची शिक्षा आणि 5 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आकारण्याची तरतूद यात आहे. या अंतर्गत सेवा पुरवठादाराची व्याख्या सरकारनं व्यापक केली आहे. पेपरफुटीसाठी जबाबदार असलेल्या परीक्षा आयोजक संस्थेला 5 कोटी रुपयांचा दंड आणि 8 वर्षांसाठी परीक्षा घेण्यावर बंदी लादण्याची तरतूद यात आहे असं जितेंद्र सिंग यांनी सांगितलं. या विधेयकावर चर्चा करताना काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी हे विधेयक केवळ दिखाव्यासाठी असल्याचा दावा केला. जंतरमंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं. राज्यसभेचंही कामकाज सकाळी 11 वाजता सुरू झालं. मात्र 0 प्रहरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या कारवाईवरून विरोधकांनी घोषणा सुरू केल्या. गोंधळ सुरूच राहिल्यानं अध्यक्षांनी राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केलं. अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल प्रकरणांच्या सुनावणीसाठी 5 ठिकाणी अनन्य विशेष न्यायालयं स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. अहिल्यानगर, परभणी, सोलापूर, नांदेड आणि यवतमाळमध्ये ही न्यायालयं स्थापन केली जाणार आहे. एका अनन्य विशेष न्यायालयाकरता न्यायाधीशांच्या एका पदासह सहाय्यभूत कर्मचाऱ्यांची 6 अशा 7 नियमित पदं आणि 2 मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणेकडून उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्यात आली. यासाठी येणाऱ्या 4,51,00,000 रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली. याशिवाय अंमली पदार्थ विषयक प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी पुण्यात विशेष न्यायालय स्थापन केलं जाणार आहे. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ द्यायला सरकारनं मान्यता दिली. त्यासाठी अध्यादेश जारी केला जाणार आहे. या निर्णयानुसार निवडून आलेले घोषित झाल्यापासून 12 महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक करण्यात येणार आहे. गौण खनिजांचं अवैध उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांना स्वामित्व धनाच्या 10 पट दंड करण्यासाठीच्या कायद्यात सुधारणा करण्याला मंत्रिमंडळ मंजुरी देण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक लक्ष्मणराव जोशी यांचं आज दुपारी अल्पशा आजाराने निधन झालं. मृत्यूसमय ते 89 वर्षांचे होते. पत्रकारितेतील आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी सुरुवातीला नागपूरच्या तरुण भारत या दैनिकात पत्रकार म्हणून काम केलं. त्यानंतर काही काळ गोव्यात पत्रकारिता केल्यानंतर ते पुन्हा नागपूरला परतले आणि लोकशाही वार्ता या वृत्तपत्रात संपादक म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या निधनाबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलंय. सोशल मीडियावरील शोकसंदेशात त्यांनी जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील श्रद्धांजली अर्पण केली आहे.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त उद्या 29 जुलै रोजी सकाळी नागपूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इथं राज्यस्तरीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसंच वनमंत्री गणेश नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे. विदर्भ गरजतो, वाघ संवर्धन, समुदाय सक्षमीकरण आणि जगाला प्रेरणा ही यंदाच्या आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाची संकल्पना आहे. राज्यातील व्याघ्र संवर्धन, जैवविविधता संरक्षण आणि जनजागृती जनजागृतीला चालना देण्याच्या उद्देशानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती वन

विभागांना दिली आहे. यावेळी वन्यजीव संवर्धन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 3 व्यक्तींना वन विभाग आणि एशियाटिक बिग कॅट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यात विशाल बनसोड, चंद्रपूर जिल्ह्यातील सातारा ग्रामपंचायतीचे सरपंच गजानन धनराज गुलधे आणि वनरक्षक व्ही ए डोंगरे यांचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या विविध धोरणात्मक उपाययोजनांमुळे भारतीय खेळणी उद्योगात लक्षणीय प्रगती झाली असून देशाच्या खेळण्यांच्या निर्यातीत 89.1% वाढ झाली आहे, तर खेळण्यांच्या आयातीत 37.5% घट नोंदवण्यात आली आहे. दिल्लीतील भारत मंडपम इथं झालेल्या टॉय बीज इंटरनॅशनल 2026 प्रदर्शनात 400 भारतीय ब्रँड्स आणि 40 देशातील 100 आंतरराष्ट्रीय खरेदीदार सहभागी झाले होते. नागपूर शहरात आज दुपारपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडल्यानं जनजीवन विस्कळीत झालं. आज संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत 179.7 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद हवामान खात्यानं केली आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला, तर दक्षिण पश्चिम नागपूरसह अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याचं वृत्त आहे. खामला इथल्या सोमलवार शाळेत पाणी साचल्यानं विद्यार्थ्यांना मनपाच्या अग्निशमन तसंच बचाव पथकातर्फे सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं. पडळू चौकात तर सहकारनगरमध्ये अनेक घरात पाणी साचलं. छत्रपतीनगर स्नेहनगरमध्ये सखल गल्ल्या पाण्यानं तुंबल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं. भंडारा जिल्ह्यात देखील आज सकाळी मुसळधार पाऊस झाला, तर अकोला शहरात अधूनमधून रिमझिम पावसानं हजेरी लावली. दरम्यान प्रादेशिक हवामान खात्यानं नागपुरात आज मुसळधार पावसाचा इशारा दिला असून गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि भंडारा इथं देखील मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तर उद्या गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली इथं अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. उद्या 29 जुलै रोजी भारतीय हवामान विभागानं दिलेला इशारा लक्षात घेऊन जिल्हा दंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नागपूर शहर, ग्रामीण, हिंगणा आणि कामठी तालुक्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना सुटीचे आदेश निर्गमित केले आहे. नागरिकांनीही आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन त्यांनी केलंय. आषाढ पौर्णिमेनिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीतर्फे उद्या सकाळी 10 वाजता नागपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध परित्राण पाठ, बुद्ध पूजा आणि धम्मदेसना कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. भगवान बुद्धांच्या प्रथम धम्मदेशनेच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्रिशरण पंचशील ग्रहण आणि धम्मश्रवणाचाही लाभ उपस्थितांना घेता येणार आहे. ऑगस्ट महिन्यात भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात 2 कसोटी सामने होणार असून पहिला सामना येत्या 15 ऑगस्टला होईल. या दौऱ्यात कर्णधारपदाची जबाबदारी पुन्हा एकदा शुभमन गिलवर सोपवली असून KL राहुल उपकर्णधार असेल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनादरम्यान अटक केलेल्या आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत प्रकरणांसाठी राज्यात यवतमाळसह 5 ठिकाणी विशेष न्यायालय स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त उद्या नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय कार्यक्रमाचं आयोजन आणि नागपुरात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत. नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील सर्व शैक्षणिक संस्थांना उद्या सुट्टी जाहीर. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चा, राज्यसभेत कोंडी कायम. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या अटकेतल्या आंदोलक विद्यार्थ्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आंदोलक विद्यार्थ्यांच्या विरोधात राज्यात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे राज्य सरकारचे आदेश. आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत प्रकरणांसाठी राज्यात 5 विशेष न्यायालयं स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या गदारोळातून मार्ग काढत लोकसभेत आज पेपर फुटीच्या संदर्भात सरकारनं सादर केलेल्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू झाली. राज्यसभेत मात्र विद्यार्थ्यांच्या विरोधातले गुन्हे मागे घ्यावे या मागणीवरून विरोधकांनी गोंधळ घातल्यानं विशेष कामकाज होऊ शकलं नाही. या विधेयकावरच्या चर्चेविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेली कोंडी लोकसभेत आज दुपारी फुटली आणि पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकावर चर्चेला सुरुवात झाली. पेपर फुटल्यापासून 2 महिन्यात या प्रकरणाचा तपास पूर्ण करावा आणि जलदगती न्यायालयानं 3 महिन्यात सुनावणी पूर्ण करून निकाल द्यावा अशी तरतूद या विधेयकात असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी या विधेयकावर चर्चेला सुरुवात करताना सांगितलं.
2: जिस दिन वारदात रिपोर्ट हुई है

0: उस दिन से लेकर के आखिरी निर्णय आने तक 5 महीने से ज्यादा अवधि काल नहीं रहा जाएगा।
1: या अंतर्गत संघटित पेपर फुटीसाठी जबाबदार असणाऱ्यांना 7 ते 10 वर्षांची शिक्षा आणि 10 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे। तसंच पेपर फुटीसाठी जबाबदार असलेल्या परीक्षा आयोजक संस्थेला 5 कोटी रुपयांचा दंड आणि 8 वर्षांसाठी परीक्षा घेण्यावर बंदी लादण्याची तरतूद आहे, असं जितेंद्र सिंग यांनी सांगितलं। प्रवेश परीक्षा वर्षातून एकदाच नव्हे तर एकापेक्षा अधिक वेळा घ्यावी। प्रश्नसंच बनवून परीक्षेआधी त्यातून काही प्रश्न निवडावेत जेणेकरून पेपर फुटणार नाही, अशी शिफारस शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली। नैतिकतेतून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असंही ते म्हणाले। आजच्या काळात या विधेयकाची गरज होती असं भाजपा खासदार बासुरी स्वराज म्हणाल्या। गेल्या दशकभरात 152 पेपर फुटले। 2024 पेपर फुटी प्रतिबंधक विधेयक मंजूर झाल्यापासून एकाही आरोपीला या अंतर्गत शिक्षा झाली नसल्याचा दावा काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी केला।
2: ना इस विधेयक पे पेपर लीक रोकने के कोई ठोस कदम है, इससे देश के युवाओं का भरोसा कैसे बनेगा? नई नई कमेटियां बनाने से काम नहीं चलेगा, उनका अध्यक्ष चाहे कोई भी हो। राधा कृष्ण कमेटी भी व्यवस्था में सुधार लाने के लिए बनी थी, आज तक उसकी एक सिफारिश लागू नहीं हुई है।
1: नीट पेपर फुटीवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या हिंसाचाराप्रकरणी त्यांनी सरकारला प्रश्न विचारले। विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याचे, पेलेट गन वापरण्याचे आदेश कोणी दिले याचं उत्तर सरकारनं द्यावं अशी मागणी त्यांनी केली। काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी हे विधेयक केवळ दिखाव्यासाठी असल्याचा दावा केला। राष्ट्रीय परीक्षा संस्थेसाठी बाह्य यंत्रणेमार्फत भरती होत असल्यावर समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांनी टीका केली, तर तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी पेपर फुटी प्रकरणी कठोर कायद्याची गरज असल्याचं मत चर्चेदरम्यान व्यक्त केलं।
3: जंतर मंतरवरच्या आंदोलनावेळी देशभरात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनांदरम्यान अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्या सर्व विद्यार्थ्यांना मुक्त करावं आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले। आधी न्यायालयानं अटकेत असलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोडून द्यायचे आदेश दिले होते, पण यातले काही विद्यार्थी 19 ते 20 वर्ष वयोगटातले असल्याची बाब ज्येष्ठ वकील शादान फरासत यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिली। त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सोडून द्यायचे आदेश न्यायालयानं दिले। आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार झाल्याच्या आरोपांची निपक्षपाती आणि स्वतंत्र चौकशी होण्याची गरज असल्याचं निरीक्षण सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं। यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करायचे संकेतही न्यायालयानं दिले। विद्यार्थी आंदोलकांची खासगी माहिती आणि डिजिटल डेटा तूर्तास सार्वजनिक करू नये असे निर्देशही न्यायालयानं दिले। नीट पेपर फुटीनंतरच्या आंदोलनातल्या विद्यार्थ्यांविरोधात राज्यात दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जाणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गृह विभागाला यासंदर्भातले आदेश दिले। दरम्यान काँग्रेस जनता पार्टीच्या देशव्यापी आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालवल्या जाणाऱ्या अपप्रचार मोहिमेत सहभागी असलेल्या 500 पेक्षा जास्त समाज माध्यमांवरच्या खात्यांची ओळख राज्य सायबर पोलिसांनी पटवली आहे। यातली काही खाती पाकिस्तान आखाती देशातून चालवली जात होती असं सायबर पोलिसांनी म्हटलं आहे। नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं पुढच्या वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्राधिकरणासह जिल्हा प्रशासनानं केलेल्या नियोजनाचं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी कौतुक केलं। नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात राज्यपालांनी कुंभमेळा नियोजनाचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते। विकसित भारत 2047 ही संकल्पना साकारण्यात आरोग्य क्षेत्राची भूमिका महत्वाची राहणार असून या क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांची करुणा, सहानुभूती आणि प्रामाणिकपणा महत्वपूर्ण ठरणार आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल प्रकरणांच्या सुनावणीसाठी 5 ठिकाणी विशेष न्यायालय स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली। अहिल्यानगर, परभणी, सोलापूर, नांदेड आणि यवतमाळमध्ये ही न्यायालयं स्थापन केली जाणार आहेत। याशिवाय अंमली पदार्थविषयक प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी पुण्यात विशेष न्यायालय स्थापन केलं जाणार आहे। ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी वर्षाची मुदत द्यायला सरकारनं आज मान्यता दिली. त्यासाठी अध्यादेश जारी केले जाणार आहेत. गौण खनिजाचं अवैध उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांना स्वामित्व धनाच्या 10 पट दंड करण्यासाठीच्या कायद्यात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज 5 मच्छीमारांना सॅटेलाइट फोनचं वितरण करण्यात आलं. या फोनवर इनकमिंग आणि आउटगोईंग सुविधा उपलब्ध असून या तंत्रज्ञानामुळे मोबाईल नेटवर्क नसलेल्या भागातून संपर्क साधणं शक्य होणार आहे. राज्यात अनुदानित शाळांमधल्या शिक्षकांच्या वेतनासाठी सुरू केलेल्या शालार्थ यंत्रणेतल्या घोटाळ्याप्रकरणी जळगाव जिल्ह्यातले शिक्षण सम्राट म्हणून ओळखले जाणारे संजय गरुड यांना सोलापूरजवळ नातेपुते इथून अटक झाली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET पेपरफुटी प्रकरणात भिवंडी न्यायालयात शरणागती पत्करलेल्या आग्रा इथल्या सोनू कुमार या आरोपीला 2 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी मध्य रेल्वे 246 विशेष गाड्या चालवणार आहे. यात मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून 98 तर लोकमान्य टिळक टर्मिनस इथून 76 आरक्षित गाड्या सोडण्यात येणार आहेत. तसंच पुण्यातून 10 आरक्षित तर विविध ठिकाणाहून 62 अनारक्षित रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. येत्या 11 सप्टेंबरपासून 27 सप्टेंबरपर्यंत या सेवा उपलब्ध राहतील. मराठवाडा साहित्य परिषदेचा रघुनाथ शिवराम बोरसे बालकुमार वाङ्मय पुरस्कार यंदा साताऱ्याच्या बालकुमार साहित्यिक सावित्री जगदाळे यांना जाहीर झाला आहे. येत्या 26 ऑगस्ट रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी ही घोषणा केली. ज्येष्ठ पत्रकार आणि तरुण भारतचे माजी संपादक ल त्र्यम उपाख्य लक्ष्मणराव जोशी यांचं आज नागपूरच्या रुग्णालयात निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि इतर मान्यवरांनी जोशी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं असून त्यांना आदरांजली वाहिली आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढचे 3 दिवस राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विदर्भात पुढचे 3 दिवस जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी नागपूर शहर, ग्रामीण भाग तसंच हिंगणा आणि कामठी तालुक्यातल्या सर्व शैक्षणिक संस्थांना उद्या सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी तालुक्यात पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह 8 तासांनी सापडला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चा, राज्यसभेत कोंडी कायम. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या अटकेतल्या आंदोलक विद्यार्थ्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आंदोलक विद्यार्थ्यांच्या विरोधात राज्यात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे राज्य सरकारचे आदेश. आणि ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत प्रकरणांसाठी राज्यात 5 विशेष न्यायालयं स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
4: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 आणि 51 सेकंद झाले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15 वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, जीवनात आरोग्याला फार मोठं महत्व आहे. चांगल्या आरोग्याच्या बळावरच जीवनातील कर्तव्य पार पाडता येतात, त्याचप्रमाणे सुखी आणि आनंदी आयुष्यही जगता येतं. नागरिकांचं आरोग्य जपण्यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवरही अनेक कार्य केलं जातं. भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था ही देशातील आरोग्यविषयक प्रश्नांवर विविध पातळीवर संशोधन करणारी एक प्रतिष्ठित संस्था आहे. देशातील बालकांच्या आरोग्यासंबंधीचा जागतिक मानकांचा मेळ घालण्यासाठी ICMR ने उन्नती या कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. या कार्यक्रमाविषयी आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत. श्रोते हो, उन्नती या इंग्रजी शब्दाची फोड भारतीय बालकांचं पोषण, वाढ आणि विकास यासंबंधीच्या मानकांचा स्तर वाढवणे अशी करता येईल. या कार्यक्रमाद्वारे जागतिक आरोग्य संघटनांची मानकं आणि भारतीय स्थिती यामध्ये समन्वय साधण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. विकसित भारताच्या प्रवासात या बालकांचं आरोग्य आणि त्यांचा होणारा विकास फार महत्वाचा आहे. ICMR या संस्थेच्या कार्याविषयी बोलताना ज्येष्ठ बालरोगतज्ञ डॉक्टर अमोल अन्नदाते यांनी माहिती दिली. ते म्हणाले,
1: ICMR ही जी संस्था भारत सरकारची आहे, ज्याला आपण इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च असं

0: त्याला. ही सर्वोच्च संस्था आहे वैद्यकीय शास्त्रामध्ये. जे काही संशोधन चालतं किंवा ज्या काही नवीन गोष्टी येणार आहेत, आयसीएमआरचं नाव हे जगाला सगळ्यात आधी कळलं ते म्हणजे कोविडच्या काळामध्ये, कोविडच्या लसीकरणा संदर्भात किंवा कोविडमध्ये नवीन उपचाराचे जे मानांकन जे काही त्यांना द्यायची होती औषधांना, तर हे सगळ्या गोष्टी या आयसीएमआर कडून होत होत्या. आजारांवरच काम होत नाही, आजारांचे उपचार एवढंच मर्यादित व्याप्ती त्याची नाहीये, तर आजार टाळण्यासाठीच्या गोष्टी किंवा विविध जे स्टँडर्ड असतात याच्यावरही आयसीएमआर सतत काम करतं, संशोधन करत. नुकतंच आयसीएमआर कडून एक उन्नती नावाचा एक मोठा सर्च प्रोजेक्ट किंवा एक संशोधन प्रकल्प ज्याला आपण म्हणू शकतो तो सुरू करण्यात आला आहे. उन्नतीचा अर्थ जर आपण त्याचं इलॅबोरेशन जर इंग्लिश मध्ये केलं, UNNATI अशा स्पेलिंगची जी फोड केली, तर त्याचा अर्थ होतो अपग्रेडिंग नॉर्म्स फॉर न्यूट्रिशन ग्रोथ डेव्हलपमेंट असेसमेंट ऑफ इंडियन चिल्ड्रन. याचा मराठीतून जर साध्या सोप्या भाषेत सांगायचं जर झालं तर मुलांमध्ये, त्याच्यामध्ये फक्त लहान मुलंच येतात असं नाही, तर 18 वर्षांच्या पर्यंत वय असलेल्या सगळ्या मुलांमध्ये त्यांची वाढ, विकास आणि त्यांचं पोषण याच्याबद्दलचे जे मानांकन आहे, त्याचं जे स्टँडर्ड आहेत ठरलेले की ते काय असलं पाहिजे, म्हणजे त्याला आपल्याला नॉर्मल म्हणता येईल, किंवा ते काय असलं पाहिजे की त्याच्यावरून आपल्याला हे कळेल की मुलांचा विकास योग्य प्रकारे होतो आहे, याचे स्टँडर्डची व्याख्या नेमकी काय आहे हे शोधण्याचा एक मोठा संशोधन उपक्रम म्हणजे उन्नती. उन्नतीची सगळ्यात आधी हे समजून घेतलं पाहिजे की याची गरज काय आहे. याची गरज याच्यासाठी आहे की साधारणतः आपण जे काही स्टँडर्ड फॉलो करतो किंवा जे काही मानांकन आपण फॉलो करतो ते जागतिक आरोग्य संघटनेने दिलेले जे स्टँडर्ड आहेत तेच आपण फॉलो करतो. जागतिक आरोग्य संघटना ही सगळ्या जगाचा विचार करून ते ठरवते, आणि या देशांमध्ये विकसित देश आणि विकसनशील देश या दोन्ही देशांचा समावेश असतो. म्हणून असं होतं की आपल्या भारतासारख्या विकसनशील देशामध्ये जर आपण अमेरिकेचे आणि इंग्लंडचे स्टँडर्ड लागू केले तर ते योग्य नाहीत, आणि म्हणून आपल्या देशाला आपले स्वतःचे स्टँडर्ड वेगळे असले पाहिजे, आणि म्हणून उन्नतीच्या माध्यमातून ते स्टँडर्ड काय आहेत, ते नॉर्मल काय आहे हे शोधण्याचा आणि त्याची व्याख्या ठरवण्याचा हा उपक्रम आहे. आता हा उपक्रम दोन फेज मध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. याचा पहिला फेज आहे तो आहे 0 ते 2 वर्ष या वयोगटामध्ये. याच्यात काय केलं जाणार आहे की 0 ते 2 वर्षाची सगळीचे सगळे मुलांचा याच्यात अभ्यास होत नाही, पण एक त्याच्यामध्ये सॅम्पल साईज ठरलेली असते आणि विशिष्ट इतकी संख्या घेतली तर ती पूर्ण लोकसंख्येला लागू करता येते. तर काही दिल्ली, बेंगलुरु, इंदूर, पुरुलिया, पुणे, शिलाँग असे निवडक जे नॅशनल सेंटर्स आहेत इथे चांगल्या वातावरणामध्ये ऑप्टिमल एन्व्हायरमेंट मध्ये वाढ झालेल्या मुलांचं, त्यांच्या डोक्याचा घेर, त्यांचं जन्माच्या वेळी वजन, त्यांची उंची, पुढे जसं वय वाढतं त्याप्रमाणे याचं सगळ्यांचं कोडिंग करून त्याच्यावरून 0 ते 2 वर्षाच्या मुलांचं जे स्टँडर्ड ठरवण्यात येणार आहेत. याचं जे दुसरं फेज आहे ते असणार आहे 2 ते 18 वर्षांच्या मुलांमध्ये. याच्यामध्ये हे मी जे निवडक सेंटर सांगितले हे सेंटर सोडून त्यानंतर अजून या सेंटर्सची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे, आणि या सेंटर्स वरती मी सांगितल्याप्रमाणे मुलांचा वाढ व विकास, त्यांची उंची, त्यांचं वजन या सगळ्या गोष्टींचं परत एकदा या वयोगटामध्ये ते शोधलं जाणार आहे. हे सगळं झाल्यावर काय होतं, तर हे सगळं जेव्हा पूर्ण होतं तेव्हा त्याचा 50th percentile म्हणजे त्याचा मध्य काय आहे, आपण ज्याला सुवर्ण मध्य म्हणतो, ते वैद्यकीय जर संशोधनाच्या भाषेत जर म्हणायचं झालं तर त्याला आम्ही 50th percentile असं म्हणतो. तर ते शोधून त्याच्या धर्तीवर काही ग्रोथ चार्ट हे नव्याने बनवले जाणार आहे. ग्रोथ चार्ट म्हणजे वाढीचा तक्ता. वेळेसोबत तुमचं वजन किंवा उंची हे मुख्यतः दोन, आणि अजून एक आता बॉडी मास इंडेक्स. बॉडी मास इंडेक्स म्हणजे तुमचं लठ्ठपणा किंवा तुमचं पोषण मोजणारं सगळ्यात महत्वाचं जे साधन आहे याचे चार्ट बनवले जाणार आहेत. हे सगळं झालं सरकारचं काम. याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांची सगळ्यात महत्वाची भूमिका ही असेल की जेव्हा तुम्हाला कोणी शासकीय यंत्रणेकडून असा डेटा मागायला येईल तेव्हा तुम्ही ज्या प्रकारे आपण आता SIR साठी मतदानाचा डेटा आपण देतो आहोत किंवा आपल्याला आता सेन्ससचा डेटा पण घेण्याची सुरुवात काही प्रमाणात झालेली आहे, असा डेटा घेण्यासाठी जेव्हा तुमच्याकडे शासकीय कुठलेही लोक येतील तेव्हा त्याची खात्री करून तुम्ही हा तुमच्या मुलांचा वाढ, विकास आणि पोषणाचा डेटा हा त्यांच्यासोबत शेअर करू शकता.
1: श्रोते हो, उन्नती हा कार्यक्रम देशाचा आहे, त्यामुळे

0: ठीकच, त्यामध्ये नागरिकांचा प्रतिसादही महत्त्वाचा आहे. आपल्या बालकांच्या आरोग्यविषयक स्थितीची सरकारी पातळीवर तपासणी केली जाते, त्याच्या नोंदी ठेवल्या जातात. या नोंदींचा वापर पुढे आरोग्यविषयक संशोधनात होतो. त्यामुळे या माहितीचं संकलन करणाऱ्या आरोग्य सेवकांनाही लोकांनी सहकार्य करणं आवश्यक आहे. देशाच्या विविध भागातील बालकांच्या आरोग्याची आणि त्यांच्या शारीरिक स्थितीची माहिती घेऊन हा कार्यक्रम राबवला जातो. त्याचे दोन टप्पे आहेत. 0 ते 2 वर्षांपर्यंतच्या मुलांच्या स्थितीचा आणि त्यांच्या जन्माच्या वेळेच्या वजनाचा तुलनात्मक अभ्यास केला जातो. याविषयी अधिक माहिती देताना डॉक्टर अमोल अन्नदाते म्हणाले,
1: उन्नतीवरून जे ग्रोथ चार्ट तुम्हाला मिळतील, खर तर दर 3 महिन्यांनी प्रत्येक पालकांनी त्यांच्या डॉक्टरांकडून बालरोग तज्ञांकडून ग्रोथ चार्ट भरून घेणं हे अपेक्षित आहे. आम्ही स्वतःहून ते करतो, पण डॉक्टरांकडून जरी राहून गेलं असेल तरी पालकांनी आग्रह धरून हे ग्रोथ चार्ट भरून घेतले पाहिजे. त्याच्यावरती एक नॉर्मलची रेंज त्या ग्रोथ चार्टवर ही दिलेली असते, जे अगदी अशिक्षित माणसालाही सहज कळू शकते. तर त्या लाईनमध्ये आपल्या मुलाची वाढ होते आहे की ती खाली जाते आहे. ग्रोथ चार्ट किंवा वाढीचा तक्ता ही अशी गोष्ट आहे ज्याच्यावरून 0 ते 18 वर्षांमध्ये खूपशा आजारांचं निदान होऊ शकतं फक्त एका गोष्टीवर. म्हणून हे ग्रोथ चार्ट भरून घेणं ही पालकांची जबाबदारी असणार आहे. यासोबतच उन्नती किंवा ICMR मध्ये फक्त एवढ्याच गोष्टी होत नसतात. तुम्ही जर ICMR ची वेबसाईट चेक केली किंवा ICMR च्या माध्यमातून वेळोवेळी आपल्या आहाराविषयी किंवा आपल्या वजनाविषयी विविध गाईडलाईन्स किंवा मार्गदर्शक तत्व ही सांगितली जातात. या मार्गदर्शक तत्वांचा किंवा आपल्या आहार आपला कसा असला पाहिजे, आपल्या आहारामध्ये प्रथिनांचं प्रमाण किती असलं पाहिजे, कार्बोदकांचं प्रमाण किती असलं पाहिजे, स्निग्ध पदार्थांचं फॅटचं प्रमाण किती असलं पाहिजे, तर या सगळ्या गोष्टींचा अवलंब आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये करण्यासाठी सगळ्यात आधी आपण ICMR चे गाईडलाईन सगळ्या चेक केल्या पाहिजे वेळोवेळी. दर काही अंतरांनी 6 महिन्यांनी वर्षभरांनी अशा प्रकारच्या उन्नती सारख्या कार्यक्रमांमध्ये या गाईडलाईन सांगितल्या जातात. तसंच एक गोष्ट या उन्नतीची सगळ्यात महत्वाची आहे की आधीच्या काळी हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब किंवा डायबिटीस हे आजार हे 50-60 नंतरचे आजार समजले जायचे, पण आता अगदी 2-3 वर्षापासूनही ब्लड प्रेशर किंवा अगदी डायबिटीस 12 वर्षानंतर, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं कुपोषणाची समस्या आहे तसं लठ्ठपणाची समस्याही मोठ्या प्रमाणावरती सगळीकडे लहान मुलांमध्ये दिसून येते आहे. हे सगळं टाळण्यासाठी तुम्हाला वाढ व विकासाची निश्चित माहिती तुमच्या मुलाची असणं अपेक्षित आहे. तर त्यासाठी उन्नती या कार्यक्रमामध्ये ICMR च्या प्रत्येकाने सहभागी होणं, त्याच्या वेळोवेळी जी मार्गदर्शक तत्वे येतील त्याचा अभ्यास करणं, त्याचा अवलंब करणं, ती आपल्या डॉक्टरांकडून समजून घेणं हे करणं अत्यंत आवश्यक आहे.
0: श्रोते हो, उन्नती हा कार्यक्रम सर्वसामान्यांचा कार्यक्रम आहे, त्यामुळे त्याचा नागरिकांपर्यंतचा थेट लाभ अधिक महत्वाचा ठरतो. भारतासारख्या विकसित होत असलेल्या देशाच्या दृष्टीने असलेल्या विविध प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्नही या माध्यमातून केला जातो. याविषयी अधिक माहिती देताना डॉक्टर अमोल अन्नदाते म्हणाले,
1: आपल्याकडे डॉक्टरांची संख्या ही अत्यंत कमी आहे. 1,40,00,000 लोकसंख्येला आज आपल्याकडे हार्डली काही 4-5 लाख डॉक्टर्स पूर्ण देशामध्ये काम करत आहेत, इतकी संख्या ती कमी आहे. तर अशा वेळेला वाढ व विकास जर तुम्हाला तुमच्या मुलाचा समजून घ्यायचा असेल तर उन्नतीच्या माध्यमातून जे आपल्याला मार्गदर्शक तत्व किंवा स्टँडर्ड देतील त्याच्या माध्यमातून तुम्हाला ते लगेच कळेल सगळ्यात पहिली गोष्ट. आणि तुमच्या वाढीचा तक्ता त्याच्यावर जर वाढ खाली जात असेल तर नक्कीच तुमच्या मुलाला काहीतरी आजार आहे. आणि नॉन कम्युनिकेबल डिसीजेस म्हणजे लठ्ठपणा, रक्तदाब, हृदयरोग याही आपल्या मुलाला होत आहेत का, हे सगळ्या गोष्टी ह्या वाढीचा तक्ता आणि उन्नतीच्या माध्यमातून जे मार्गदर्शक तत्व येतील त्याच्यातून नक्कीच कळू शकेल.
0: श्रोते हो, देशाच्या बालकांमध्ये देशाचं भविष्य असतं. बदलत्या स्थिती बरोबर समन्वय साधत या मुलांची वाढ योग्य पद्धतीने होते की नाही, त्यांच्या शारीरिक वाढीबरोबरच मानसिक आणि भावनिक वाढीचा स्तर काय आहे याचाही अभ्यास केला जात असतो. विकसित भारत 2047 हे ध्येय गाठण्यासाठीच्याच प्रयत्नांचा हा एक भाग आहे. त्यामुळे जेव्हा देश विकसित होईल तेव्हा या देशाची जबाबदारी असलेली पिढी ही अधिक सशक्त, भावनिक आणि मानसिक स्तरावर अधिक प्रगल्भ होण्यासाठीच्या प्रयत्नांचा हा एक भाग असेल. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांच्या पुढे जाऊन आपल्या देशाच्या भौगोलिक, सामाजिक, आर्थिक स्थितीनुसार सर्वच बालकांना उत्तम आरोग्य प्राप्त होण्यासाठीच्या प्रयत्नांचाच हा एक भाग आहे.

श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. या सोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं साधला.

0: 102.7 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे.
1: शेतकरी बंधूंनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 लाभार्थ्यांची पहिली यादी प्रसिद्ध झाली आहे. या यादीत आपलं नाव तपासा आणि जवळच्या सेतू सुविधा केंद्रात जाऊन आपलं आधार प्रमाणीकरण करून घ्या. ऍग्रीस्टॅक पोर्टलवर अद्याप नोंदणी केली नसेल तर आधार प्रमाणीकरण सुलभतेने होण्यासाठी प्रथम ऍग्रीस्टॅक पोर्टलवर तत्काळ नोंदणी करा. आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 लाभ घ्या.
2: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम,
3: बोला.
2: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
3: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
2: पण हे होईल कसं?
3: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
2: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
3: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता.
2: बस
3: बस
2: समजलं.
3: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.

0: आ गया है विकसित भारत जी राम जी, जिसमें हर ग्रामीण को मिलेगी साल में 125 दिन रोजगार की गारंटी और काम वही जो ग्राम पंचायत कहे। विकसित भारत जी राम जी, गांव बढ़ेगा तभी देश बढ़ेगा। ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार द्वारा जनहित में जारी।
1: शेतकरी बंधूंनो, पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 च्या लाभार्थ्यांची पहिली यादी प्रसिद्ध झाली आहे। या यादीत आपलं नाव तपासा आणि जवळच्या सेतू सुविधा केंद्रात जाऊन आपलं आधार प्रमाणीकरण करून घ्या। ऍग्रीस्टॅक पोर्टलवर अद्याप नोंदणी केली नसेल तर आधार प्रमाणीकरण सुलभतेने होण्यासाठी प्रथम ऍग्रीस्टॅक पोर्टलवर तत्काळ नोंदणी करा। आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 चा लाभ घ्या।
2: सायंकाळचे 7:30 वाजत आहेत। शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आता ऐकूया, किसान वाणी।
3: किसान वाणी, किसान वाणी, बहर कृषी तंत्रज्ञानाचा।

किसान वाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या समस्त कास्तकार बंधू आणि भगिनींचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आणि सोबतच मृणालिनी दहीकरचा सप्रेम नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कृषी उत्पन्न बाजार समिती यवतमाळ यांच्याकडून प्राप्त झालेले दैनिक बाजारभाव. तूर 7370

0: तर ते 8,100 रुपये प्रति क्विंटल, चना 5,895 ते 6,250 रुपये प्रति क्विंटल, चना V2 5,500 ते 5,995 रुपये प्रति क्विंटल, गहू 2,595 ते 2,635 रुपये प्रति क्विंटल, मूग 6,800 ते 7,100 रुपये प्रति क्विंटल, सोयाबीन 6,820 ते 7,205 रुपये प्रति क्विंटल, तीळ 11,555 ते 12,700 रुपये प्रति क्विंटल, ज्वारी 2,100 ते 2,400 रुपये प्रति क्विंटल आणि धणे 9,500 ते 11,000 रुपये प्रति क्विंटल। शेतकरी बंधू भगिनींनो, हे होते कृषी उत्पन्न बाजार समिती यवतमाळ यांच्याकडून प्राप्त झालेले दैनिक बाजार भाव। किसान वाणी कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून। कार्यक्रमात आता ऐकूया खरीप आणि रब्बी पिके घेणारे शेतकरी मिलिंद लक्ष्मणराव देशमुख यांची मृणालिनी दहीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकूयात।
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार। शेतकरी बंधू भगिनींनो आज

0: किसान मणी कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून। कार्यक्रमात आता ऐकूया खरीप आणि रब्बी पिके घेणारे शेतकरी मिलिंद लक्ष्मणराव देशमुख यांची मृणालिनी दहीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकूयात।
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार। शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण मुक्काम कोलुरा तालुका नेरे येथील खरीप आणि रब्बी पिके घेणारे शेतकरी आहेत मिलिंद लक्ष्मणराव देशमुख। तर आज आपण यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि त्यांचे शेतीतील अनुभव जाणून घेणार आहोत। नमस्कार देशमुख भाऊ। देशमुख भाऊ, तुम्ही शेती किती वर्षापासून करता?
2: शेती मी 8 ते 10 वर्षापासून।
1: 8 ते 10 वर्षापासून तुम्ही शेती करताय, बरं। तर आधी काय करायचे?
2: आधी मी सर्व्हिसला होतो।
1: कोणत्या?
2: महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनला।
1: बरं, मग रिटायर झाले?
2: मी सर्व्हिसमध्ये असताना शनिवार रविवारी मी शेती काम करत होतो, म्हणजे शेतीशी माझा संबंध होताच। शनिवार रविवार मी कुठे जरी असलो बाहेर गावी तर शेती करायला गावात येत होतो मी।
1: अच्छा, म्हणजे 2 दिवस तुम्ही लक्ष द्यायचे शेतीकडे। बरं, मग त्यानंतर तुम्ही नोकरी सोडली की रिटायर झाल्यानंतर संपूर्ण शेतीकडे तुम्ही वळले?
2: मी व्हीआरएस घेतला।
1: बरं, का बरं?
2: कारण माझ्या आमच्याकडे शेती होती दुसऱ्या आणि वडील त्यास वारले त्या पिरियडमध्ये। मग तिथं शेती पाहायला कोणतरी पाहिजे होतं आणि मुलं लहान होते, तर मग मी ते 2011 व्हीआरएस घेतला। व्हीआरएस घेतला मग मी शेती इकडे।
1: बरं, किती शेती आहे तुमच्याकडे?
2: तिकडे माझं टोटल 28 एकर आहे।
1: 28 एकर?
2: हो, तर त्यातली जी 10 एकर जी आहे तर ती पहाडीच आहे पूर्ण, म्हणजे असं।
1: अच्छा,
2: पहाडी
1: भाग आहे। हो, मग जो पहाडी भाग आहे तर ते खडतर जमीन असेल, ती सगळी मुरमाड म्हणजे जमीन आहे, मग त्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने पीक लागवड करता?
2: तिथे पीक घेतच नाही तिथे।
1: मग काय,
2: पहिले तिथे गवत व्हायचं, ते गवत कटाई करायचं, ते गवत तिथे गवत व्हायचं पूर्वी, आणि गवत मग ते गवत आम्ही ते कटाई करून तर ते आमचं एक गोरक्षण आहे, तर त्या गोरक्षणला पूर्ण आम्ही ते गवत तिथे पाठवत होतो, ते आमचं तेच उत्पन्न।
1: हो,
2: तसं जर गवत घ्यायला गेलं तर 5 ते 6 लाखाला म्हणजे खूप तेच जनावरांकरता ते चारा घ्यायला लागत होतं, पण तोच मग आम्ही तिकडे गोरक्षणला पाठवत होतो। आणि नंतर आता कालांतर काय झालं का तिथे ते कोणची तुळस आपली ती रानतुळस, एवढा तुळस वाढल्या त्यामुळे आता गवत निघणं बंद झालं ते आता। नुसतं फक्त रानतुळस आणि इतर कुठले तरी अवांतर झाडं निघतात तिथं, ते आता काही उपयोगी नाही,
1: म्हणजे ती जमीन तशीच पडीत आहे।
2: आता तशीच पडीत आहे।
1: बरं, आणि कधी म्हणजे या जमिनीवर काय करावं तर असं कधी शास्त्रज्ञांना वगैरे दाखवून किंवा तुमच्या शेतीमध्ये कोणी असं भेट वगैरे द्यायला आलं नाही का?
2: नाही, ते आता ते कसं आहे त्यालाच आपण करतो आले बरेचसे, पण त्याला खर्च वगैरे खूप येतो आणि खर्च म्हणजे आता कास्तकाराला तेवढा खर्च करणं झपवत नाही, त्यामुळे मग त्याच्याकडे ते दुर्लक्ष केलेलं आहे ते।
1: हो,
2: नाहीतर त्यांनी बऱ्याच जण आयडिया दिले, हे करा ते करा, तिथे कॉटेज वगैरे ते टुरिस्टसाठी हे करा ते, पण ते कास्तकाराला शक्य नाही ते। हो,
1: बरं, म्हणजे त्यासाठीच प्रदीर्घ कालावधी आपल्याला द्यावा लागतो, वेळ द्यावा लागतो आणि पैसाही खर्च करावा लागतो। अच्छा, मग ती किती एकर पडीत आहे?
2: ती 10 एकर आहे।
1: 10 एकर? मग ती जमीन विकावी असं कधी नाही केलं?
2: नाही, विकायचं म्हणजे ते, पण ते काय योग्य भाव मिळत नाही ना। आज जर आता ते कोणते प्रोजेक्ट होऊन राहिले सौर ऊर्जाचे वगैरे, आता कोणी म्हणजे माझ्यापर्यंत नाही पोहोचले, पण बाकीचे दलाल लोक म्हणतात का 10 लाखांना आहे, 5 लाखांना आहे, प्रत्यक्षात माझं कोणी आले नाही। हो, पण ते आता ते एक ऊर्जावाले ते घेऊन राहिले
1: आणि सौर ऊर्जेचा प्रोजेक्ट तिथे
2: आजूबाजूची जमीन काही लोकांनी खरेदी केलेली आहे त्याच्या जोडची, आता फक्त तिथं माझं म्हणजे भावाचं नाही सर, तिघा म्हणून 30 एकर आहे तिथे आता।
1: शेतीमध्ये तुम्ही कोणती कोणती पिकं घेता?
2: इथे कपाशी, तूर, सोयाबीन आणि नंतर मग हिवाळ्यात गहू आणि चणा।
1: तर ही पारंपरिक पिकं घेता? अच्छा, मग ही दुसरी जी जमीन आहे म्हणजे त्याच्या बाजूची, तर ती जमीन कशी आहे?
2: ती जमीन चांगली सुपीक आहे, जमीन
1: सुपीक आहे,
2: पाण्याची 12 महिने पाणी आहे।
1: पाण्याचे काय स्रोत आहे?
2: पाण्याची तिथं विहीर आहे, 12 महिने पाणी आहे तिथे,
1: पाणी आहे। पाणी आहे तर फळपिकांची लागवड नाही करणार?
2: पूर्वी संत्रा होता माझ्याजवळ, पण संत्रा तू आता तू काढला, तो म्हणजे वडिलांनी लावलेला होता, त्याचा कालावधी संपला होता, त्यामुळे मग संत्रा काढला, नंतर परत दुसरा एक संत्रा तयार केला होता मी प्लॉट तिथे, पण ते जंगलाकाठी शेत असल्यामुळे त्या जनावराचा खूप त्रास, रोही संत्राची जास्त आवड त्याला, ते संत्रा पूरा धुंडा करून टाकायचं, म्हणजे पूर

0: पुरा पाला खाऊन टाकायच ते, त्याच्यामुळे मग ते तो संत्रा काढून टाकला.
1: अच्छा, नुकसान होत असल्यामुळे.
0: नुकसान काही, त्याचं इनपुट काहीच नव्हतं ना.
1: आणि भाजीपाल्यासारखी पिकं नाही घेत.
0: नाही, भाजीपाले पिकायची ते एक शक्यच नव्हतं ते भाजीपाला, कारण त्याला मग सतत त्याच्या मागं राहणे, काढणे आणि मार्केट सोडणे. आणि मार्केटमध्ये गेलं तर कासाकाच्या मालाला भाव नाही, आणि जो मग आपल्याला लागतो चार्ज आहे, ट्रान्सफर चार्ज म्हणजे मजुरी चार्ज, आणि त्याचा जर खर्च काढला तर तेवढा तो मालही खपत नव्हता, म्हणजे बेभाव माल जायचा. तर मग तो भाजीपाला डोक्यातून काढूनच टाकलेला आहे. आणि भाजीपाल्याकरता पुन्हा मजूर सापडत नाही, या घरात मजुराचा प्रॉब्लेम.
1: शेतीला जोडधंदा म्हणून काही आहे का तुमच्या?
0: नाही नाही, जोडधंदा काहीच नाही.
1: सलग शेतीच करता तुम्ही आणि संपूर्ण खरीप आणि रब्बी पिकांची लागवड करता? बरं, तर ते लागवड कशी करता? म्हणजे सुरुवातीचं जे काही नियोजन आहे तुम्ही शेतीमध्ये, म्हणजे सुरुवातीपासून नांगरणी वखरणी, तर ते हे संपूर्ण नियोजन तुम्ही तुमच्या शेतीतलं सांगा.
0: सुरुवातीस म्हणजे आम्ही ते ट्रॅक्टरनं वाई करून घेतो. ट्रॅक्टरची वाई केल्यानंतर ते त्याचे खूप ते ढेकलं वगैरे पडतात मोठमोठे. मग त्याच्यानंतर थोडा पाऊस वगैरे आला का परत त्याच्यात ते एक पंजी मारून मारतो, म्हणजे ते ढेकलं रेव व्हायसाठी. आणि ते रेव झाल्यानंतर आपला पाऊस आला का, आता जशी आपल्याला वरमार पायटी जिथं पाणी जास्त साचते मग तिथे वरमार पायटी लावत होतो, आणि जिथं पाणी साचत नाही तिथं प्लेनमध्ये. आणि वरमार लावताना 3x1 फूट अशी आम्ही लावतो, 3x6 आणि टप्पा पद्धतीनं फुले, म्हणजे 1/2 फूट 1 फूट 1 फूट अशी या पद्धतीनं पायटी लावतो. आणि 6 तासावर तूर.
1: हो बरं, म्हणजे कपाशी आणि तुरीचं तर तुम्ही बेड पद्धतीनंच
0: पट्टा केलं का? हो, गादी वाफा वगैरे,
1: गादी वाफ्या पद्धतीने लागवड करता. आणि पाण्याची व्यवस्था तर तुमच्याकडे भरपूर आहे, तर आणखी असं वेगळं काही पाणी आहे आणि एखादा व्यक्ती तुमच्याकडे जर समजा करणारा असेल तर असं काही नियोजन करण्याचा विचार नाही केला का? जसं आता काही वनशेती पण करतात त्या खडकावर जसं तुम्ही सांगितलं, तर ते नियोजन करण्याची.
0: वनशेतीचं नियोजन करतो म्हटलं त्याची तो खूप झाड जे मोठं आहे पण खूप काळजी घ्यावं लागतं आणि त्याला पाणी, पण त्या तिथे पाण्याची सोय नाही. म्हणजे आपल्या जर पाणी टाकायचं असलं तर खालून कुठंतरी टँकरनं वगैरे नेऊन टाकायला लागतं, त्याचा म्हणजे खर्च खूप होतो, खर्चाचं तर उत्पन्न काही होत नाही तिथे. आणि आपण समजा साग वगैरे आलो काय लो, त्याचं सागाचंही असं हे आहे शेती का, ते आपल्याला स्वतः कापतात नाही, त्याची गव्हर्नमेंटकडनं परवानगी घ्या, फॉरेस्टकडनं हे करा, त्याच्यामुळे ते कोणी त्याच्यात फंदात पडत नाही ते.
1: हो,
0: कारण आपल्या वाशेतात जरी समजा सागाचं झाड असलं तरी आपल्याला त्या वन विभागाचा
1: अधिकार
0: नाही, त्यामुळे मग त्याच्याकडे कोणी ओळखत नाही.
1: बरं, तुमचं जे मागच्या वर्षीचं पीक आहे तर ते कोणतं कोणतं होतं आणि किती तुम्हाला उत्पादन?
0: माझं ते कपाशी होती, कपाशी, तूर आणि गहू आणि चणा. हो, तर मला आता पाणी असल्यामुळे, पण तो जर बराच चणाही चांगला आला, कपाशी चांगला आला, पण खर्च पाहिला तर ते मुद्दलमध्ये सुटते. हो, कारण शेतीला खर्च म्हणजे म्हटलं तर 20 ते 22 हजार रुपये पर एकर खर्च येतो, आणि त्या मालाला भाव राहत नाही. 5 हजार जरी भाव असला तर एकरी काय 4-5 क्विंटल होतं, आणि 5 क्विंटल जरी झालं तर 20 हजाराचं ते पीक होतं आणि त्याला 20-22 हजार रुपये खर्च येतो. म्हणजे आपली मेहनत तशीच झाली आहे. हो, म्हणजे ते मजुराचं देऊन तर पाहिलं तर तेवढं काही उत्पन्न होत नाही, पण आता असं आहे वडलो पाहिजे जमीन असली ते करणं आहे.
1: तुमच्यासोबत आणखी ही शेती करण्यासाठी तुम्हाला कोण कोण मदत करतो?
0: माझा मुलगा मोठा,
1: तो काय करतो?
0: तो आता ग्रॅज्युएट झालेला आहे, पण तो आता शेतीच करतो, कुठं माझ्यासोबतच आहे तो.
1: बरं, म्हणजे त्याला सुद्धा शेतीत आवड आहे?
0: आवड खूप आहे, म्हणजे आता मी सुद्धा म्हणजे मागच्या वर्षापासून त्याच्याच ताब्यात दिलेली आहे पूर्ण, तो सांभाळतो पूर्ण आणि त्यानं उत्पन्न पण वाढवलं आहे, सर्व झालेलं आहे.
1: बरं,
0: आणि आता काय असं आहे म्हणजे आपण आता समजा आपलं संत्रा लावायचा वगैरे असला काही जरी, पण आता कसं आहे दिवसेंदिवस ह्या वातावरणामुळे ते संत्र्याचा बार बरोबर येत नाही. आला तर ऐन माल जेव्हा आपला तयार होतो काढायला येतो तेव्हा पाऊस पाणी गार त्याच्यामुळे ते हमखास येतो त्यावेळेस, आणि त्याचं सर्व नुकसान होतो. आणि आता पहिल्यासारखी आता संत्र्याला भावही मिळत नाही, त्यामुळे त्याच्याकडे आता म्हणजे सध्या दुर्लक्ष आहे.
1: तुम्ही सेंद्रिय शेती पद्धतीने काही शेती करता का?
0: सेंद्रिय करतच नाही, कारण सेंद्रिय केलं तर उत्पन्न वाढतच नाही, कारण सेंद्रिय करायचं म्हटलं म्हणजे मग पूर्ण आपल्याला सेंद्रिय करावं लागतं पूर्ण. आता सेंद्रियवर आमचं काही ते बाकीचं पोटभरणं जे होत नाही, जे आम्हाला जे उत्पन्न पाहिजे ते उत्पन्न नाही, जे कीटकनाशकनं जे होते आणि कीटकनाशक मारलं तर त्वरित त्याच्यावर आपल्या त्या पिकावर इफेक्ट पडतो त्याचा, कीटकनाशकचा भलेही लागेल तर 5 दिवसच राहील त्याचा इफेक्ट.

0: पण त्याचा फायदा होतो त्याचा.
1: हो,
0: आणि पहिले पाहिलं सेंद्रिय करून, सेंद्रियचा काही म्हणजे मग त्याला सेंद्रियचा आज जर केलं त्याचा इफेक्ट 5 वर्षानं होतो. म्हणजे मग त्याच्यावर वरच्यावर आपण काही सतत आज पुसरत गेली तर 3 ते 4 वर्षांनी त्याचा सेंद्रियचा इफेक्ट भेटतो नंतर.
1: अच्छा, पण मला असं वाटतं की आपण फक्त उत्पादन वाढीकडे लक्ष देण्यापेक्षा लोक आहेत तर त्या लोकांच्या आरोग्याचा सुद्धा विचार करून पिकांची लागवड किंवा पिकांचं नियोजन करणं गरजेचं आहे असं नाही वाटत.
0: नाही, गरजेचं आहेच ना, पण सर्वांनी जर केलं तरच ते ना, एकट्यानं केलं, सर्वांनी जर आपण ते नियोजन केलं सेंद्रिय म्हणजे जनतेच्या आरोग्यासाठी जर आपण पाहिलं का बा याचं आरोग्य म्हणजे चांगलं राहण्यासाठी वगैरे, पण ते सर्व शेतकऱ्याने जर एक केला ते समजा गट केला त्या गटात जर केलं तर ते शक्य आहे, पण एकट्याकडनं शक्य नाही ते.
1: अच्छा, तुमच्या गावात शेतकरी उत्पादक कंपनी आहे का?
0: नाही, असे गट वगैरे आहे,
1: पुरुष बचत गट आहे.
0: पुरुष आहे पण सेंद्रिय गट होता, पण ते आता त्यात कोणी त्याच्यात म्हणजे लक्ष घालत नाही त्याच्यामुळे आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आहे.
1: अच्छा, दशपर्णी अर्क वगैरे यासारखे जीवामृत यासारखे काही तयार करता का तुम्ही?
0: नाही नाही, सुरुवातीस केले होते पण आता तयार नाही करत, कारण माहिती सर्वच आहे, कारण त्याचं आम्ही ते सेंद्रियचं वगैरे ते निंबुळी अर्क वगैरे हे ते आम्ही ते करतो आणि पण ते आता ते बंद केलं. ते
1: रासायनिक खताला पर्याय म्हणून असं दुसरं म्हणजे अजिबातच वापरत नाही का? की
0: रासायनिक आपण शेणखत वापरतो, आता जेवढं आपल्याजवळ शेणखत आहे त्याचा शेणखतचा तेवढा उपयोग करून घेतो आता. आणि कसं आहे, शेणखत घेतो म्हटलं तरी आता शेणखत घ्यायची आता हे राहत नाही, कारण शेणखत घेतो म्हटलं तर 3 ते 4 हजार रुपये ट्रॉली आहे आणि शेणखत भरपूर लागतं आणि आजकाल जनावरच कमी असल्यामुळे शेणखतही कमी आहे.
1: हो, बरं,
0: त्यामुळे रासायनिकवर जास्त जोर आहे.
1: अच्छा, आता तुम्ही जी शेती करत होते आणि तुमचा जो मुलगा शेती करत आहे आणि तुम्ही म्हणता की तो खूप उत्तम शेती करतो, तर काय तो विशेष करतो आणि काय त्याच्या शेतीविषयी तुम्हाला म्हणजे
0: त्याची मेहनत खूप म्हणजे जाणीवपणे. आता माझं कसं होतं, मी सर्व्हिसले असल्यामुळे मी शेतीचा जास्त लोड घेत नव्हतो, आता त्याचं कसं आहे तर सर्व त्याच्यावर अवलंबून असल्यामुळे तो सतत शेतात जाणे, आता त्या आज फवारा मारल्यानंतर 8 दिवसांनी कोणता फवारा मारणे, कोणची कीड आली ते सर्व पाहून त्या पद्धतीनं जसं ते कीड आहे किंवा मावा आहे त्या पद्धतीने त्याचं फवारणी करायचा, त्या फवारणीमुळे ते त्याला त्याचा इफेक्ट मिळत आहे. त्याने आता पूर्वी असं जसं मी जसं आता सर्व्हिसमध्ये असल्यामुळे मी शेतीवर जास्त लोड घ्यायचा नाही, मला तेव्हाच मी ती म्हणजे एकरी 4 आणि 5 क्विंटल मी घ्यायचा 4 पर्यंत, आज त्यानं ते उत्पन्न वाढवलं, आज तो 6, 7, 8, 10 पर्यंत केला.
1: हो, म्हणजे त्याला शेतीमध्ये आवडही निर्माण झालेली आहे आणि तो शेतीमध्ये उत्पादनही चांगल्या पद्धतीने घेतो. अच्छा, म्हणजे तरुणांमध्ये कुठेतरी शेतीमध्ये आवड निर्माण होणं सुद्धा गरजेचं आहे. आणि वेगवेगळे प्रयोगात्मक शेती तुम्ही करता का किंवा तुमचा मुलगा करतो का?
0: नाही नाही, सध्या नाही, ती कोणचा प्रयोग सध्या जे आहे त्याच शेती आमची पुढे चालू आहे, पण याच्यात समजा कोणी साथ दिली का आले गव्हर्नमेंट काही आले का बा त्यांनी स्कीम येऊन आली येतो स्वतः जर बसून हे केले त्याने राबवले तर येऊ, कारण म्हणजे आता जे आहे आमचं नेहमी समजा यांनी गव्हर्नमेंटनं आपल्याला काही सुविधा दिली काही करून दिली तुम्ही असं करा वगैरे तसं अजून त्याने प्रत्यक्षात ज्यांनी राबवलं म्हणजे त्यांनी सांगितलं का नाही बा हे 5 कास्तकार येऊन राबवलं त्याने असं करा तसं करा तर ते जे नवीन यंग पिढी आहे ते करू शकते आता. हो,
1: अच्छा, मागच्या वर्षी मग गहू हरभरा त्याचं किती उत्पादन झालं?
0: मला ते गहू मागच्या वर्षी कमी झाला, मला ते मागच्या वर्षी 4 36 क्विंटलच झाला, पण त्याच्या आधी मी 50-52 क्विंटल घेतले त्याच जागेत.
1: बरं, तर त्यावेळी मग काय नियोजन केलं होतं?
0: नियोजन जे होतं पाणी जे जेवढं आपण पाणी लागतं त्याला 5 ते 7 ते 8 पाणी खालून पाणी द्यावं लागतं आणि खत वगैरे एक युरिया वगैरे येते आणि मला ते थोडं वातावरण खराब झालं त्यामुळे मागच्या वर्षी कमी झाला, त्यावेळेस मग मला 52 क्विंटल म्हणजे त्याला तुम्ही 2 वेळ खत 3 वेळ युरिया वगैरे द्याला व्यवस्थित त्याचं जर हे केलं तर तुम्हाला निश्चित ते त्याचा इफेक्ट भेटतोच.
1: वातावरणाचा बराचसा परिणाम शेतीवर होतो आणि त्यामुळं बरेचदा शेती आपल्याला एक तोट्यात सुद्धा जाते.
0: हे वातावरण निसर्गाच्या भरवशावर शेती आहे, पाऊस जर जास्त झाला तर पीक खराब होणारच आहे ते. आता समजा ही आता या परिस्थिती लावली आता कारण आज ते 2-3 पानावर आहे, पानावर ती पयाटी आली आहे किंवा सोयाबीन आहे, आता त्याला पाण्याची गरज आहे, अशा याच्यात पाणी जर नसलं तर ते 10 ते 15% नुकसान म्हणजे झालंच आहे समजा.
1: मग अशा वेळी जर पाण्याची सोय असेल शेततळ आहे किंवा मग आपण बांधबंदिस्ती करू

0: पाडून सुद्धा पाणी अडवणं, पाणी जिरवणं, त्यानंतर सारे पाडून सुद्धा पाणी कसं आपल्या जमिनीमध्ये मुरेल, तर अशा पद्धतीचे जर समजा आपण छोटे छोटे अवलंब जर केले तर नक्कीच तर निसर्गावर सुद्धा मात करू शकू असं मला या ठिकाणी.
1: गव्हर्नमेंट बंधारे केले आहे, आता ते पूर्वीचे नाले कसे होते, पूर्वीचे वाकडे तिकडे नाले जे होते ते वाकडे तिकडे नाले असल्यामुळे काय झालं, ते पाणी थांबत कुठंतरी ते पाण्याचा थोप राहे. आता त्यांनी काय केलं, थोप राहून ते मुरत होतं पाणी. आता त्यांनी काय केलं, ते सरळ केल्यामुळे बांधारा टाकला आणि ते पाणी काय थांबतंय, पण त्याचा इफेक्ट होतो मुरल्यानंतर पाणी, पण ते पाणी लवकर निघून जाते. हो, आणि हे जर जुने जे वाकडे तिकडे नाले होते ते पाणी थोपवत कुठंतरी गोळा नव्हतं, तिथं पाणी थांबलं पुराचं असं. आणि आता तरी या बंधाऱ्याने फायदा झाला आहे, कारण बंधारा झाला म्हणजे आमच्या विहिरीच्या लेवलला वाढलेले आहे,
0: विहिरीची पातळी वाढलेली
1: आहे पाण्याची. कारण आमचं तिकडे पाझर तलाव म्हणून आहे, ते भरलं की इकडे विहिरीच्या लेवलला वाढतात, बंधारे भरले की विहिरीच्या लेवलला वाढतात.
0: तुम्ही शेती करता आहात आणि तुमचा मुलगा सुद्धा शेती करतो आणि चांगल्या पद्धतीने शेती करतो, म्हणजे कुठेतरी तरुणामध्ये शेती करण्यासाठी एक प्रोत्साहन या माध्यमातून मिळत आहे, तर खरंच ही एक चांगली बाब आहे. आणि तरुणांनी म्हणजे रोजगाराच्या ज्या वाटा आहेत त्या अतिशय कमी झालेल्या आहेत, त्यामुळं ज्यांच्याकडे खरंच शेती आहे तर त्या शेतीला चांगलं नियोजन करून ती शेती कशी भरभराटीला येईल याचं शास्त्रशुद्ध अभ्यास करून जर नियोजन केलं तर नक्कीच शेती फायद्याची ठरेल असं मी तुमच्याकडूनच तुमच्या मुलाच्या बाबतीत ऐकलेलं आहे. आणि तुम्ही काय म्हणाले आपण?
1: नाही, बरोबर आहे ना. आता हे जर शेती आहे, दिवसेंदिवस काय आपली इच्छा असते काही शेती बा चांगलं पीक वाढवावं, चांगलं हे व्हावं, पण प्रॉब्लेम असा झाला का मजूर आणि वेळोवेळी तिथं ज्यावेळेस मजूर लागते त्यावेळी मजूर भेटत नाही, आणि मजूर भेटल्या नसल्यामुळे आणि ते उत्पन्न कमी होते, आणि इथे मजूर असल्याशिवाय आपले कामं काही होत नाही, आणि सर्वच तुम्ही यंत्रीकरणाने कामं होत नाही, कारण म्हणजे मजुरीच्या माध्यमातून आपल्याला काम करावं लागतं. हो, आता समजा डवरे मारायचे आहे तर ट्रॅक्टरनं काही आपल्या त्या काही वेळेपर्यंत तर तुम्हाला पीक छोटं आहे पण ट्रॅक्टरनं डवरे मारता येईल, पण पीक मोठं झाल्यानंतर त्यांना डवरे ट्रॅक्टरनं मारता नाही, ते मारावं लागते आपल्या बैलजोडीनं, मग त्यात आला प्रॉब्लेम मजुराचा, मजूर सहाय्य मिळत नाही. हो,
0: म्हणजे शेतीमध्ये अनेक अडचणी येतात, पण त्या अडचणींना सामोरे जात आपली शेती कशी चांगल्या पद्धतीने आपण पिकवू शकू तर याचा शेतकरी सदोतीत विचार करत असतात. आणि शेतकरी अन्नदाता भव असं आपण म्हणतो, तर खरंच या शेतकऱ्यांनी अतिशय अपार असे कष्ट करून ही शेती आज कष्टाने पिकवत आहेत, तर आपण सुद्धा एक शेतकरी म्हणून इतर शेतकऱ्यांना काय संदेश?
1: आता इतकं शेतकऱ्यांना आपण ह्याच संदेश देऊ का, आता स्वतः मेहनत करा केल्याशिवाय आणि स्वतः शेतात गेल्याशिवाय ते पर्याय नाही त्याशिवाय. आणि पुन्हा आपण कितीही पण शेती करतो तर आम्हाला जंगली जनावर पुरू देत नाही.
0: बरं, म्हणजे अडचणी
1: अनेक अडचणी, म्हणजे तुम्ही पेरल्यापासून तर घरी पीक येईपर्यंत अडचणीच.
0: अच्छा, पण या सर्व अडचणींवर मात करून तुम्ही यशस्वीपणे शेतीचं उत्पादन घेत आहात आणि चांगल्या पद्धतीने शेती करत आहात, खरंच तुमचं कौतुक करते. आणि तुम्ही शेती संदर्भात अतिशय बहुमोल अशी मुलाखत दिलीत त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीनं आणि समस्त शेतकरी बांधवांच्या वतीनं आपले आभार मानते. धन्यवाद, नमस्कार.
1: नमस्कार.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, आत्ताचं पण खरीप आणि रब्बी पिके घेणारे शेतकरी मिलिंद लक्ष्मणराव देशमुख यांची मृणालिनी दहिकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकली आहेत. कानाच्या वाटेनं मनाकडे आणि मनाच्या वाटेनं शेताकडे नेणारी आपली सर्वांची किसान वाणी.

मंडळी, या चराचरातील प्रत्येकाला निसर्ग आपल्या जादुई करामतीनं सुखावतो, प्रेमासाठी नऊ ऊर्जा प्रदान करतो, ते मेघ खाली झेपावतात, पृथ्वीच्या भेटीची ही आकाशाला लागलेली ओढ, आतुर आकाशाला भावना वेग आवरणं अवघड झाल्यानं ते मेघ रूपात पृथ्वीकडं झेप घेत आहेत. जेव्हा हे मेघ प्रेमभावनेनं बरसतात तेव्हा संपूर्ण आकाशच मानवावर कृपा करण्यासाठी खाली आल्यासारखे वाटते. अमृतधारांच्या त्या वर्षावाने मनातील सगळे संदेह वाहून जातात. मनुष्य जन्मावेळी असणारे शुद्ध भाव जागृत होतात. पुन्हा नवजीवन प्राप्त होते. मेघ बरसल्यावर झालेली बहारदार हिरवाई बघून मनाला होणारा अलौकिक आनंद म्हणजे तर झिम्माड. मग अशा वेळी आपल्या साथीदारांविषयी प्रेम उचंबळून येतं. बाहेर कोसळणाऱ्या पावसाला बघून मन एकाग्र होतं. मनात सत्य विचार डोकावतात. संसारात लौकिकदृष्ट्या श्रीमंती गरिबी काहीही असो, पण हा प्रामाणिकपणे जगणारा, आपल्यावर निस्सीम प्रेम करणारा जीवनसाथी आपला खरा तारणहार आहे हे जाणवते. हे संसाराची साथ एकाच नाही तर साता जन्माची आहे हे जाणवते. मग नकळत जगाचे चालीरीतीचे अकारण संकेत डावलून उत्स्फूर्तपणे प्रेम व्यक्त होते. आता या निसर्गरम्य वातावरणात तू साऱ्या चिंता सोड. आता आभाळा एवढी कितीही संकट आली तरीही ती पेलायला मी समर्थ आहे. ही तुझ्याशी बांधलेली गाठ कधीच सुटणार नाही. हा प्रेमातील विश्वास एकमेकांना दिला जातो. पावसाकडे विशाल प्रेम भावनेने बघण्याची, दडलेले निसर्ग प्रेम समर्पक शब्दात व्यक्त करण्याची ही मनोहर अशी महानोर किमया.

0: शेतकरी बंधू भगिनींनो, आत्ताच आपण जैत्र जैत या चित्रपटातील आशा भोसले यांच्या स्वरातील गीत ऐकलत. गीत होतं नाधो महानोर यांचं, तर या गीताला संगीतबद्ध केलेलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. शेतकरी बंधू भगिनींनो, याबरोबरच आजचा आपला किसानवाणी कार्यक्रम आता मात्र समाप्त करण्याची वेळ झालेली आहे. परत भेटूयात येत्या कार्यक्रमात. तोपर्यंत मृणालिनी दहिकरला अनुमती द्या. नमस्कार.
1: माहितीचं वावर किसान वाणी.

शेतकरी बंधूंनो, पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 लाभार्थ्यांची पहिली यादी प्रसिद्ध झाली आहे. या यादीत आपलं नाव तपासा आणि जवळच्या सेतू सुविधा केंद्रात जाऊन आपलं आधार प्रमाणीकरण करून घ्या. ऍग्रीस्टॅक पोर्टलवर अद्याप नोंदणी केली नसेल तर आधार प्रमाणीकरण सुलभतेने होण्यासाठी प्रथम ऍग्रीस्टॅक पोर्टलवर तत्काळ नोंदणी करा. आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 लाभ घ्या.

ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना. आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

0: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: हाय, मी शर्वरी.
4: नमस्कार, मी रोहित.
5: मी सुखदा.
6: आणि मी रेवा.
7: आम्ही खूप भांडतो,
8: आम्ही चर्चा करतो,
9: आम्ही गप्पाही मारतो,
10: आम्ही मजा मस्तीही करतो.
0: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
11: आपुलकी आधार
0: प्रत्येक मंगळवारी
12: दुपारी 12
13: वनिता मंडळात
0: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
12: आपुलकी या घरात.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी यंदा ठीक 8:05 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या।
1: आकाशवाणी मुंबई दर्शना चोगदनकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चा। पेपर फुटल्यानंतर 5 महिन्यात दोषींना शिक्षा ठोठवण्याची विधेयकात तरतूद। प्रवेश परीक्षा वर्षातून एकापेक्षा अधिक वेळा घेण्याची शिवसेनेची मागणी। आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचारावरून काँग्रेसची टीका। गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या अटकेतल्या आंदोलक विद्यार्थ्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश। आंदोलक विद्यार्थ्यांच्या विरोधात महाराष्ट्रात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे राज्य सरकारचे आदेश। आणि साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून साखरेच्या साठेबाजींवर निर्बंध। गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या गदारोळातून मार्ग काढत लोकसभेत आज पेपर फुटीच्या संदर्भात सरकारनं सादर केलेल्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू झाली। राज्यसभेत मात्र विद्यार्थ्यांच्या विरोधातले गुन्हे मागे घ्यावे या मागणीवरून विरोधकांनी गोंधळ घातल्याने विशेष कामकाज होऊ शकलं नाही। या विधेयकावरच्या चर्चेविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधींकडून। नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेली कोंडी लोकसभेत आज दुपारी फुटली आणि पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकावर चर्चेला सुरुवात झाली। पेपर फुटल्यापासून 2 महिन्यात या प्रकरणाचा तपास पूर्ण करावा आणि जलदगती न्यायालयानं 3 महिन्यात सुनावणी पूर्ण करून निकाल द्यावा अशी तरतूद या विधेयकात असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी या विधेयकावर चर्चेला सुरुवात करताना सांगितलं।
2: जिस दिन वारदात रिपोर्ट हुई है उस दिन से लेकर के आखिरी निर्णय आने तक 5 महीने से ज्यादा अवधि काल नहीं रहा जाएगा।
3: या अंतर्गत संघटित पेपर फुटीसाठी जबाबदार असणाऱ्यांना 7 ते 10 वर्षांची शिक्षा आणि 10 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे। तसंच पेपर फुटीसाठी जबाबदार असलेल्या परीक्षा आयोजक संस्थेला 5 कोटी रुपयांचा दंड आणि 8 वर्षांसाठी परीक्षा घेण्यावर बंदी लादण्याची तरतूद आहे असं जितेंद्र सिंग यांनी सांगितलं। प्रवेश परीक्षा वर्षातून एकदाच नव्हे तर एकापेक्षा अधिक वेळा घ्यावी। प्रश्नसंच बनवून परीक्षेआधी त्यातून काही प्रश्न निवडावेत जेणेकरून पेपर फुटणार नाही अशी शिफारस शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली। नैतिकतेतून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असंही ते म्हणाले। आजच्या काळात या विधेयकाची गरज होती असं भाजपा खासदार बासुरी

0: स्वराज म्हणाल्या. गेल्या दशकभरात 152 पेपर फुटले. 2024 पेपर फुटी प्रतिबंधक विधेयक मंजूर झाल्यापासून एकाही आरोपीला या अंतर्गत शिक्षा झाली नसल्याचा दावा काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी केला.
1: ना इस विधेयक में पेपर लीक रोकने के कोई ठोस कदम है. इससे देश के युवाओं का भरोसा कैसे बनेगा? नई नई कमेटियां बनाने से काम नहीं चलेगा. उनका अध्यक्ष चाहे कोई भी हो. राधा कृष्ण कमेटी भी व्यवस्था में सुधार लाने के लिए बनी थी. आज तक उसकी एक सिफारिश लागू नहीं हुई है.
0: नीट पेपर फुटीवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या हिंसाचाराप्रकरणी त्यांनी सरकारला प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याचे, पेलेट गन वापरण्याचे आदेश कोणी दिले याचं उत्तर सरकारनं द्यावं अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी हे विधेयक केवळ दिखाव्यासाठी असल्याचा दावा केला. राष्ट्रीय परीक्षा संस्थेसाठी बाह्य यंत्रणेमार्फत भरती होत असल्यावर समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांनी टीका केली. तर तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी पेपर फुटी प्रकरणी कठोर कायद्याची गरज असल्याचं मत चर्चेदरम्यान व्यक्त केलं.
2: आंध्र प्रदेशात गेल्या महिनाभरात कोविडचे 2 रुग्ण आढळले, मात्र त्यांना झालेला संसर्गाचा प्रकार जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या चिंताजनक प्रकारातला नव्हता. केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली. YSR कडापा जिल्ह्यात 3 रुग्णांचा कोविडने मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे, मात्र त्यांना मधुमेह, रक्तदाब आणि मूत्रपिंडाचे जुने आजारही होते असे त्यांनी सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पद स्वीकारल्याला 4 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विविध उपक्रमांचा प्रारंभ केला. या काळात देशात वसाहतवादाचा पगडा झुगारून भारतीय संस्कृतीच्या अभिमानाचं पुनरुत्थान झाल्याचं प्रतिपादन राष्ट्रपतींनी यावेळी केलं. या कारकिर्दीविषयी त्या म्हणाल्या.
3: जो मैंने 25 जुलाई 2022 को भारत के राष्ट्रपति का पदभार ग्रहण किया था, तो ये मेरे लिए सम्मान से अधिक दायित्व का विषय था, क्योंकि राष्ट्रपति भवन आना मेरे सपनों से परे था. जो कभी सोचा नहीं था वो मेरे साथ हुआ.
2: राष्ट्रपती पदाच्या कार्यकाळात त्यांना मिळालेल्या 300 भेटवस्तूंचा लिलाव त्यांनी सुरू केला. या लिलावात येत्या 5 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर पर्यंत भाग घेता येईल. मुर्मू यांच्या राष्ट्रपती पदाच्या कारकिर्दीवर राष्ट्रपती भवन, राष्ट्र का भवन, सेवा और संवेदना, समावेशी सहभागिता, भारतीयता का उत्सव आणि आमा राष्ट्रपती आमा गौरव या पुस्तकाचं प्रकाशनही आज राष्ट्रपती भवनात झालं. जंतर मंतरवरच्या आंदोलनावेळी देशभरात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनादरम्यान अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्या सर्व विद्यार्थ्यांना मुक्त करावं आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. आधी न्यायालयानं अटकेत असलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोडून द्यायचे आदेश दिले, पण यातले काही विद्यार्थी 19 ते 20 वर्ष वयोगटातले असल्याची बाब ज्येष्ठ वकील शादान फरासत यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सोडून द्यायचे आदेश न्यायालयानं दिले. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार झाल्याच्या आरोपांची निपक्षपाती आणि स्वतंत्र चौकशी होण्याची गरज असल्याचं निरीक्षण सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन्ना यांच्या पीठानं नोंदवलं. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करायचे संकेतही न्यायालयानं दिले. विद्यार्थी आंदोलकांची खाजगी माहिती आणि डिजिटल डेटा तूर्तास सार्वजनिक करू नये असे निर्देशही न्यायालयानं दिले. नीट पेपर फुटीनंतरच्या आंदोलनातल्या विद्यार्थ्यांविरोधात राज्यात दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गृहविभागाला या संदर्भातले आदेश दिले. दरम्यान काँग्रेस जनता पार्टीच्या देशव्यापी आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालवल्या जाणाऱ्या अपप्रचार मोहिमेत सहभागी असलेल्या 500 जास्त समाज माध्यमांवरच्या खात्यांची ओळख राज्य सायबर पोलिसांनी पटवली आहे. यातली काही खाती पाकिस्तान आखाती देशातून चालवली जात होती असं सायबर पोलिसांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं साखरेच्या साठेबाजीवर निर्बंध आणले आहेत. त्यानुसार कुठल्याही वितरकाला 30 दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी आवश्यक साठा ठेवता येणार नाही. तसंच जास्तीत जास्त 4,000 क्विंटल साठवून ठेवता येईल असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. 1 ऑगस्ट पासून 30 नोव्हेंबर पर्यंत हे निर्बंध लागू असतील. साखरेच्या व्यापाऱ्यांना त्यांच्याकडच्या साठ्याचे तपशील दर आठवड्याला foodstock.dfpd.gov.in या पोर्टलवर जाहीर करावे लागतील. नागरिक सामाजिक संस्थांच्या भागीदारीतून 2030 पर्यंत देशाला बालविवाह मुक्त करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन महिला आणि बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत बाल हक्कांवर आयोजित 4 दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. पाकव्याप्त काश्मीरमध्ये निवडणुका घेण्याचा पाकिस्तानचा उद्योग केवळ काश्मीरमधलं आपलं अतिक्रमण घट्ट करण्याचा आणि निवडणुकांच्या बुरख्यामागे मानवाधिकार हनन लपवण्याचा प्रयत्न असल्याचं भारतानं म्हटलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं की सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये जनता मोठ्या प्रमाणात निषेध निदर्शनं करत असून ते पाकिस्ताननं केलेल्या आर्थिक शोषणाचं फलित आहे. पाकिस्तानने सीमापार दहशतवादाला पाठबळ द्यावं थांबवावं अशीच भारतातल्या जनतेची आणि जिंजीची देखील मागणी आहे असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. जपानमधल्या कुमामोतो बेटावर आज दुपारी 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती जपानच्या हवामान विभागानं दिली आहे. त्यानंतर अरियाके समुद्र आणि यात्सुशिरो समुद्र किनारपट्टीसाठीही सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. चीनमधील हाँगझू इथं सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत भारताच्या सोनम उत्तम मस्कर आणि हिमांशू ढिल्लन यांनी 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात कांस्य पदक जिंकलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चा. पेपर फुटल्यानंतर 5 महिन्यात दोषींना शिक्षा ठोठवण्याची विधेयकात तरतूद. प्रवेश परीक्षा वर्षातून एकापेक्षा अधिक वेळा घेण्याची शिवसेनेची मागणी. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचारावरून काँग्रेसची टीका. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या अटकेतल्या आंदोलक विद्यार्थ्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आंदोलक विद्यार्थ्यांच्या विरोधात महाराष्ट्रात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे राज्य सरकारचे आदेश. आणि साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून साखरेच्या साठेबाजीवर निर्बंध. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचे हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
4: प्लेसमेंट नहीं है, ये बच्चों को जानना बहुत जरूरी है.
5: तो सुनिए विविधा में सृजन भारती 2 अगस्त दिन में 11 बजे सिर्फ विविध भारती पर.
6: आप सुन रहे हैं विविध भारती, देश की सुरीली धड़कन. कुछ ही पलों में आप सुनेंगे कार्यक्रम चित्रलोक.

0: farmers and industry and technology sectors. The meeting focused on accelerating progress towards the goal of Vikasit Bharat. At the Commonwealth Games, India's Sri Hari Nataraj qualified for the semi-finals of the men's 100-meter backstroke swimming competition at Glasgow in Scotland today. Para swimmers RVVK Budigina and Ali Imam also qualified for the men's 50-meter freestyle final. And that is the end of this news bulletin.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीची ठीक 11:10 झाली आहेत. आमची दुसरी सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 5:55 अस्मिता वाहिनीच्या प्रातकालीन सभेत. दरम्यान AIR मुंबई या DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण संपूर्ण रात्र ऐकू शकाल. नमस्कार, शुभरात्री. जय हिंद.